स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00, स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. गुड मॉर्निंग अर्थात सुप्रभात, शुभ सकाळ. दिवसाला प्रसन्न सुरुवात करतोय मराठी भक्तिगीतानं. आणि 11 जून 2024 आजची तारीख आणि आज आहे गुरुवार. गुरुवारची ही सकाळ तुम्ही माझ्यासोबत आज नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहातच. आणि आपल्या दिवसाला छान मराठी गाण्यांनी आपण प्रसन्न सुरुवात केली. जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने होते किंवा आपल्या मनामध्ये उठल्यानंतर किंवा सकाळी उठल्यानंतर जे काही पॉझिटिव्ह विचार येतात ना, ते पॉझिटिव्ह विचार तुम्हाला दिवसभर अगदी ताजंतवानं आणि रिफ्रेश राहण्यासाठी सुद्धा मदत करतात. इतकंच नाही तर दिवसाच्या सुरुवातीला आपल्या मनामध्ये जर काही विचार असतील किंवा रोजच्या जगण्याचं काही शेड्यूल असेल किंवा काही रुटीन आपण जर त्याचा विचार करत असतो आणि त्यामध्ये पॉझिटिव्ह थॉट जर आले ना, तर नक्कीच दिवस आपला संपूर्ण सकारात्मक जातो, पॉझिटिव्ह जातो. सो दिवसाची छान सुरुवात आपण करूयात, खूप चांगल्या गाण्यांनी आपण दिवसाची सुरुवात करूयात. आणि नेहमी चांगले आचरण असणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण दिवसभर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वावरतो, घरामध्ये वावरतो, फॅमिलीसोबत आपलं इंटरॅक्शन होत असतं, घरातल्या लहान मोठ्या सगळ्याच वेगवेगळ्या वयोगटातल्या सदस्यांसोबत आपलं इंटरॅक्शन होत असतं. आणि दिवसाची सुरुवात जर खूप चांगल्या आचरणानं आदरानं जर केली तर नक्कीच ही सुरुवात दिवसासाठी पण खूप चांगली आहेच, पण आपल्या चांगल्या आयुष्यासाठी सुद्धा खरंच खूप उपयोगाची आहे. आपल्या कौटुंबिक आयुष्यासाठी सुद्धा तितकीच गरजेची आणि महत्त्वाची आहे. सो चांगलं आचरण करा आणि दिवसाला छान सुरुवात करा. अनु आहे तुमच्यासोबत, थोड्याच वेळात येते. गुड मॉर्निंग.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. 11 जून आजची तारीख आहे आणि आजच्या महत्वाच्या घटना आणि दिनविशेषकडे वळूयात. फर्मी गामा रे स्पेस टेलिस्कोप प्रक्षेपित करण्यात 2008 आला. कॅसिनी हायगेन्स अंतराळयान दाणीचा उपग्रह फिबीमध्ये 2004 जवळून गेला. अँटोनिया म्युची यांना टेलिफोनचे पहिले शोधकर्ता म्हणून युनायटेड स्टेट्सनं काँग्रेसनं मान्यता दिलेले ते 2002 झाले. कॉम्पॅक्ट कॉम्प्युटर या कंपनीनं डिजिटल एक्सपेरिमेंट केले होते कॉर्पोरेशन फील्डमध्ये आणि कॉम्पॅक्ट कॉम्प्युटर हे या फील्डमध्ये विकत घेता यावे यासाठी 9 अब्ज अमेरिकन डॉलरमध्ये इतिहासामधला सगळ्यात मोठा व्यवहार झाला होता. सुखोई 3K ही रशियन बनावटीची विमानं भारतीय हवाई दलामध्ये 1997 दाखल. तर बनी ग्रँट ग्रेट ब्रिटनमधले पहिले कृष्णवर्णीय होते, जे संसदेमध्ये निवडून आलेले सुद्धा पहिले कृष्णवर्णीय ठरले. 1987 ही घटना. महत्वाच्या काही इतर घडामोडींकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM वर नगरसंतरंग हा कार्यक्रम. 11 जून आजची तारीख आणि महत्वाचा दिनविशेष जाणून घेतो आहोत. डायन एबॉट ग्रेट ब्रिटनमधले पहिले कृष्णवर्णीय, ज्या महिला संसदेमध्ये निवडून आल्या होत्या त्या डायन एबॉट होत्या. 1981 ची घटना. इराणमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप आजच्या दिवशी 1981 मध्ये झाला, ज्यामध्ये 2000 लोकांचं दुर्दैवी निधन झालं. एलिझाबेथ पी होइनस्टिंग यांना अधिकृतपणे अमेरिकेतल्या US आर्मी ब्रिगेडियर जनरल म्हणून मान मिळाला आणि हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. 1970 ची ही घटना. अमेरिकन नागरी हक्क चळवळ 1963 मध्ये झाली. नॅशनल गार्ड सैन्याच्या संरक्षणामध्ये विवियन मालोन आणि जेम्स हुड या दोन कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांनी अलाबामा विद्यापीठामध्ये रजिस्ट्रेशन केलं. 1964 चा नागरी हक्क कायदा अमेरिकेमध्ये आजच्या दिवशी प्रस्तावित करण्यात आला. 24 तास ऑफ ले मॅन्स या रेसमध्ये अपघात झाला होता आणि 83 प्रेक्षकांचं निधन झालं, तर 100 पेक्षा जास्त प्रेक्षक या स्पर्धेमध्ये जखमी झाले होते. मोटर स्पोर्ट रेस होती ही आणि सगळ्यात घातक आणि मोठा अपघात 1955 मध्ये झाला. दुसरं महायुद्ध. इटालियन हवाई हल्ल्याच्या मालिकेनं माल्टाचा वेढा सुरू केला. एडविन आर्मस्ट्रॉंग यांनी पहिल्यांदा FM लहरीचं प्रसारण आजच्या दिवशी 1935 मध्ये केलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. नगरसेन तरंग या कार्यक्रमात दिनविशेष जाणून घेतोय. 11 जूनचे महत्वाचे जन्मदिवस. सिद्धू मूसवाला, पंजाबी गायक, 1993 जन्म. मार्को आर्मेट टॅमलरचे सहसंस्थापक, 1982 जन्म. लालू प्रसाद यादव, बिहारचे 20वे मुख्यमंत्री, 1948 जन्म. JPR सत्यभामा विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरू, 1931 जन्म. रामप्रसाद बिस्मिल, भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारक, 1897 जन्म. निकोलाई बुल्गानिन, सोव्हिएत युनियनचे 6वे पंतप्रधान, 1895 जन्म. काइचिरो टोयाडो, टोयाडो या कंपनीचे संस्थापक, 1894 जन्म. अमेरिकन अभियंते मेकॅनिक ब्रिजचे रचनाकार डेव्हिड बी स्टीनम यांचा 1886 जन्म. जुलिया मार्गरेट कॅमेरॉन, भारतीय श्रीलंकन छायाचित्रकार, 1815 जन्म. महत्वाचे दिनविशेष याकडे पुन्हा एकदा वळूयात. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. 11 जून आजची तारीख आणि महत्वाचे दिनविशेष. भारतीय राजकारणी विद्याचरण शुक्ला, 2013 निधन. राजेश पायलट, केंद्रीय मंत्री, 2000 निधन. मिहिर सेन, एका वर्षात 5 खंडातील महासागर पोहोचवणारे एकमेव व्यक्ती. पद्मभूषण, पद्मश्री यांचं 1997 निधन. घनश्यामदास बिर्ला, भारतीय उद्योगपती, 1983 निधन. पार लगरक्विट, स्वीडिश कादंबरीकार, नाटककार आणि कवी, नोबेल पारितोषिक विजेते, 1974 निधन. लीला रॉय नाग, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि राजकारणी, 1970 निधन. साने गुरुजी अर्थात पांडुरंग सदाशिव साने, मराठी बालसाहित्यिक, 1950 निधन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत
2: कार आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा अनु आहे तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार आणि महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळत आहोत तर शेजारील देशांच्या तुलनेमध्ये भारतीय कुटुंबांना सध्या LPG गॅससाठी प्रचंड मोठी किंमत मोजावी लागते आणि 29 रुपये दरवाढ ही झालेली आहे 14.2 किलोग्रॅमच्या LPG सिलेंडरची किंमत आता दिल्लीमध्ये सध्या 942 रुपये आहे तर दुसरीकडे तुलनेनं इतर देशांमध्ये ती जास्त आहे पाकिस्तानमध्ये 1046 रुपये नेपाळमध्ये 1207 बांगलादेशमध्ये 1225 आणि श्रीलंकेत 1241 रुपये आहे अमेरिकेमध्ये सिलेंडरची किंमत ही सगळ्यात जास्त 1755 रुपये आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये जगात सगळ्यात स्वस्त LPG सध्या तरी मिळतोय ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

नमस्कार, मी श्रेया पासलकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगर संतरंग. या कार्यक्रमात गुड मॉर्निंग. फिफा वर्ल्ड कप 2026 आपण याबद्दल बोलतो आहोत आणि फिफा वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात जी आहे ती होणार आहे आणि सगळ्यात महागडी देशामधली ही फिफा वर्ल्ड कप आहे आणि ती का महाग आहे याबद्दल आपण बोललो. तीन देशामध्ये अमेरिका, मेक्सिको आणि त्याचबरोबर ही स्पर्धा अजून एका मोठ्या देशामध्ये होतीये, ती म्हणजे कॅनडामध्ये. आणि तुम्हाला जर ही गोष्ट लक्षात आली किंवा ही जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला कदाचित शॉक बसू शकतो, कारण या स्पर्धेमध्ये तिकिटाची किंमत यंदा 440 पट वाढलेली आहे. येस, 1994 साली 24 संघ होते, 52 सामने होते आणि $25 तिकीट असायचं. पण आता 2026 मध्ये, आत्ता सध्या आपण आहोत आणि 2026 मध्ये तुलनेनं पाहायला गेलं तर दुप्पट, म्हणजे 48 संघ आहेत, 104 सामने खेळले जाणार आहेत आणि 10,990 पर्यंत हे डॉलरमधलं तिकीट असणार आहे. सो फिफानं ही डायनॅमिक प्राइसिंग पद्धत जी आहे ना, ती जी काही सुरू केलेली आहे, किंवा यालाही काही कारण आहे, जसं की सट्टेबाजी असेल, प्रचंड मागणी असेल, त्यामुळे तिकीट विक्रीच्या या किमतीमध्येही काळानुरूप बदल होत गेले आणि अर्थशास्त्रामध्ये सुद्धा अर्थातच फार मोठे बदल होत आहेत आपण पाहतो आहोत. आणि इतकी किंमत का, किंवा हे डायनॅमिक प्राइसिंग मी असं म्हटलं, तर हे का फॉलो केलं जातं या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये? सो याबद्दलही आपण बोलणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मेरा नाम डॉक्टर बापादित्य चाटुई है. आप सुन रहे हो रेडियो नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहाला लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगरसंतरंग या कार्यक्रमामध्ये मी अनु आहे तुमच्या सोबत. आणि फिफा वर्ल्ड कप 2026 बद्दल आपण बोलतोय. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की काळानुरूप जसे अर्थशास्त्रात बदल होत गेले तसं प्राइसिंगमध्ये सुद्धा बदल होत गेले आणि हे डायनॅमिक प्राइसिंग होत गेलं. आता डायनॅमिक प्राइसिंग म्हणजे काय फिफा वर्ल्ड कप बाबत, तर हे समजून घेऊया. मागणीनुसार तिकिटाच्या किमतीमध्ये बदल होणं हे महत्त्वाचं कारण आहे. कधीकधी तासाला किंवा दररोज या तिकिटाच्या किमती बदलू शकतात. डायनॅमिक प्राइसिंग पद्धत स्वीकारणारा हा पहिलाच असा जगामधला वर्ल्ड कप आहे, फिफा वर्ल्ड कप. आणि बघायला गेलं तर डायनॅमिक प्राइसिंगमध्ये स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठा बदल होतो तो किमतींमध्येच. किंमत ही निश्चित नसते, त्यामुळे मागणीनुसार तिकिटाच्या किमती या कमी जास्त होऊ शकतात. आणि फिफा वर्ल्ड कप बाबत अनेक जणांच्या प्रतिक्रिया आहेत की बाजारातील परिस्थिती, तिकिटांच्या पुनर्विक्रीबाबत मिळणाऱ्या नफ्याला आळा वगैरे बसतो, या सगळ्या गोष्टी यामध्ये येतातच. पण अनिश्चितता निर्माण होतेच आणि चाहत्यांसाठी याचं नियोजन करणं अवघड होतं, कारण तिकिटाच्या डायनॅमिक प्राइसिंगचं काहीही सांगता येत नाही. सो अनेक काही खर्च जे आहेत ते छुप्या पद्धतीनंही असतात. आणि फिफाला जॅकपॉटसुद्धा लागलेला आहे की काही यंदा असं बघायला मिळत आहे. फिफा वर्ल्ड कप बद्दल बोलतोय, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ लगे 90.4 FM आवाज, तुमचा नगरसंतरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. फिफा वर्ल्ड कप बद्दल आपण बोलतो आहोत, आणि जसं की आपण डायनॅमिक प्राइसिंग या फिफा वर्ल्ड कप बद्दल जाणून घेतलं, पण तिकिटाच्या किमतीचा खर्चाचा सुद्धा एक वेगळाच भाग आहे. म्हणजे ESPN या दिलेल्या वृत्तानुसार वर्ल्ड कपच्या या दिवसांमध्ये, जो आता आजपासून सुरू झालेला आहे, तर न्यूयॉर्कहून न्यूजर्सीमध्ये स्टेडियमपर्यंत येण्या जाण्याच्या प्रवासाला सुद्धा $13 तुलनेमध्ये $100 इतका खर्च येऊ शकतो. सो ज्या ठिकाणी कार्यक्रम स्थळ आहे त्या ठिकाणी आसपास वाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणात असते, आणि याच्या खर्चामध्ये सुद्धा मोठी वाढ यंदा झाली आहे. ESPNच्या मते स्पर्धा आयोजित जेव्हा होते त्यानंतर जवळपास प्रत्येक जे वेगवेगळ्या देशामधले यजमान आहेत किंवा आपण गेस्ट त्यांना म्हणतो, त्यांनासुद्धा तोटा होतो. रशिया हा याला एक उल्लेखनीय अपवाद आहे, कारण रशियन कुठल्या पाहुण्यांना याचा फारसा फरक पडत नाही. सो आता फिफाला जॅकपॉट लागलाय की काय असं म्हणायला हरकत नाही, कारण सगळ्यात महागडी ही स्पर्धा आहे फिफा वर्ल्ड कप. सो याबद्दल आपण बोलूयात पुन्हा थोड्याच वेळात. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत नगरसेंतरंग या कार्यक्रमात. फिफा वर्ल्ड कप 2026 बद्दल बोलतोय की जी जगामधली सगळ्यात महागडी स्पर्धा आहे आणि फिफा विश्वचषक खरंच खूप महाग आहे. काळानुरूप यामध्ये संघामध्ये सामन्यांमध्ये तिकिटाच्या किमतीमध्ये सुद्धा फारसे बदल होत गेले आणि त्याचबरोबर ही स्पर्धा फिफाची आत्तापर्यंतची सगळ्यात फायदेशीर स्पर्धा सुद्धा ठरली आहे बरं का. म्हणजे सध्या 4 वर्षाच्या चक्रामध्ये जर पाहायला गेलं किंवा गेल्या 4 वर्षांपासून पाहायला गेलं तर यामध्ये $13 अब्ज रेव्हेन्यू जनरेट झाला या स्पर्धेमुळे. 2026 या वर्ल्ड कपमध्ये महसुलाचा अंदाज याच्याही 5 पट्टे मिळू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. केवळ प्रसारण हक्कांमधूनच अंदाजे 3.9 म्हणजे साधारण $4 अब्ज मिळण्याची अपेक्षा जी आहे ती
1: सध्याची.
0: तर आता लवकरच या सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहे पण त्याचबरोबर फिफा वर्ल्ड कपचे अनेक चाहते सुद्धा आहेत आणि ते मात्र नक्कीच ही सगळ्यात महागडी स्पर्धा जी आहे ती केवळ महागडी म्हणून नाही तर फुटबॉल हा आवडता गेम आहे म्हणून सुद्धा पाहतात. सो नक्कीच फिफा वर्ल्ड कप आजपासून सुरू झालाय आणि थोड्याच वेळात पुन्हा येथे भेटायला. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्यासोबत। सध्या आपल्या नगरीमध्ये म्हणजे अर्थातच आपल्या नगरमध्ये, शहरामध्ये, सिटीमध्ये काय घडतंय, रोजचं रुटीन आपल्या सगळ्यांचं सुरू आहे, दिवसाला छान सुरुवात होते आहे, पण महावितरण मात्र अजूनही काहीतरी गडबड करते। म्हणजे सध्या मान्सूनचं आगमन तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही काही शहरांमध्ये झालेलं नाहीये, पण तरी सुद्धा इथे पावसाचा एक थेंब नसताना सुद्धा आपल्या नगरमध्ये मात्र महावितरणचा कारभार काही संपत नाहीये। म्हणजे वीज कोंडी याचा गुंतच सुटत नाही असं म्हणायला हरकत नाही। नुकताच वादळी पाऊस काही दिवसांपूर्वी झाला होता आणि मान्सूनपूर्व वादळामुळे आपल्या शहरामधला वीज पुरवठा खंडित झाला होता। यामागे काही कारण आहे, जसं की मॅनपॉवर, अपूर्व मनुष्यबळ आणि एकाच वेळी अनेक ठिकाणी बिघाड होत आहेत, त्यामुळे कुठेतरी मॅनपॉवर पुरत नाही आहे, वीज कोंडीचा गुंता सुटायला कुठेतरी या कर्मचाऱ्यांना वेळ लागतोय, आणि पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दरवर्षी असे प्रकार घडतात हे आपण पाहतो आहोतच। आणि यामागे कारणं काय किंवा नगर शहरामधला हा प्रश्न अधिक गंभीर आहे पण त्याच्याकडे खरं तर दुर्लक्ष केलं जातंय आणि यावर उपाय नाही तर काय करायला हवं, विजेच्या खासगीकरणाची नांदी तर कुठेतरी यामध्ये नाही आहेत ना, तर हेही यातून लक्षात येत आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग नगर संतरंगे. या कार्यक्रमात नगरकरांसाठी आणि त्याचबरोबर राज्यभरामध्ये अनेक महत्वाच्या घटनांपैकी सी व्ही रमण बालवैज्ञानिक परीक्षा जी आहे, जी दरवर्षी राज्यामधून होत असते आणि या राज्यामध्ये अनेक जण खरं तर स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. आपल्या नगरमधलाच रेसिडेन्शियल माध्यमिक विद्यालयाचा 5वीमधला एक विद्यार्थी आहे, श्लोक संतोष दोमल. यानं 100 पैकी 96 गुण मिळवलेत आणि राज्यामध्ये 3रा क्रमांक त्याने मिळवलेला आहे. नक्कीच आपल्या नगरकरांसाठी, शहरासाठी फार महत्वाची ही गोष्ट आहे. तो इस्रो सहलीसाठी सुद्धा पात्र झालाय आणि त्याच्या मेहनतीचं, जिद्दीचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. सो सध्या नगरमधून सी व्ही रमण बालवैज्ञानिक परीक्षेमधून राज्यामध्ये तो 3रा आलाय. या पॉझिटिव्ह गोष्टीसोबत पुढे जाऊया थोड्याच वेळात. एकत्र आहे रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: उधर तुम हंसी हो, इधर दिल जवां है, ये रंगीन रातों की एक दास्तां है. उधर तुम हंसी हो.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सुरभी हॉस्पिटल आहे आणि सुरभी हॉस्पिटल ते वन विभाग कार्यालय या टप्प्यामध्ये सध्या रस्त्याची कामं सुरू आहेत. डांबरीकरणाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे इथे ना प्रचंड वाहतूक कोंडी गेल्या 2 ते 3 दिवसापासून आपल्याला जाणवते आहे. वाहन चालकांनी शक्यतो या रस्त्यानं जाणं टाळा, कारण इथे प्रचंड वाहतूक कोंडीचा खूप मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. कारण छत्रपती संभाजीनगरकडून नगरमध्ये येणारी जी वाहतूक आहे ती मोठ्या स्वरूपाची आहे आणि त्याचबरोबर या सुरभी हॉस्पिटल ते वन विभाग कार्यालयामध्ये डांबरीकरणामुळे हा रस्ता जो आहे या रस्त्यावर ट्रॅफिक जाम जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. सो शक्यतो या कामाच्या भागामध्ये शक्यतो तिथून वाहनं घेऊन जाऊ नका, या ट्रॅफिकमधून जाऊ नका, दुसऱ्या रस्त्याचा वापर करा, दुसऱ्या मार्गाचा वापर करा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आपल्या अहिल्यानगरमधील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया आणि डॉक्टर सुधा कांक्रिया यांचे चिरंजीव प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर वर्धमान कांक्रिया यांची जगातील सर्वोत्तम 50 नेत्रतज्ज्ञांमध्ये निवड झाली. डॉक्टर वर्धमान पुण्यामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी आपल्या अहिल्यानगर आणि पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अतिशय अभिमानास्पद कामगिरी केली आहे. अमेरिका स्थित प्रतिष्ठित जागतिक रँकिंग प्लॅटफॉर्म एक्सपर्टस्केप USA यांनी ही मानाची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये आपल्या नगरमधील डॉक्टर कांक्रिया यांचाही समावेश आहे. त्यामुळे अहिल्यानगरसाठी नक्कीच वैद्यकीय क्षेत्रातील ही मान उंचावणारी गोष्ट आहे. अहिल्यानगरच्या डॉक्टरांची जागतिक स्तरावर घेतलेली दखल आपल्या शहरासाठी सुद्धा नक्कीच तितकीच महत्वाची आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी चारू विधाते, आपण ऐकत आहात रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. धनादेश अनादर म्हणजे चेक बाउन्स आणि काही दाखलपूर्व प्रकरणांचा सामंजस्यानं निपटारा करण्यासाठी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये येत्या 18 जुलै 2026 रोजी एक विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यामध्ये सगळ्या कोर्टामध्ये न्यायालयांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असून संबंधित पक्षकार, बँका, काही वित्तीय संस्था आणि विधिज्ञांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि या विशेष संधीचा लाभ घेऊन तडजोडीद्वारे वाद मिटवावेत असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आलंय. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली या एका विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय. लोक अदालतीमध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्टच्या कलम 138 अंतर्गत न्यायालयात प्रलंबित असलेली धनादेश अनादराची प्रकरणं, त्यासंदर्भातील दाखलपूर्व प्रकरणं सामंजस्यानं निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि यामुळे या सगळ्या प्रक्रियेमुळे जे पक्षकार आहेत त्यांचा वेळ आणि पैसा देखील वाचणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आर जे कोमल सोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. नगर जिल्ह्यात सर्व नागरिक आणि ग्रंथालयांनी ज्ञानभारतम ॲपवर 1950 पूर्वीची हस्तलिखितं, पोथ्या, पुराणं, योग, आरोग्य, अंकगणित, विज्ञान, खगोलशास्त्रज्ञ या सर्व विषयांवर साहित्याची नोंद येत्या 15 जून पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अपलोड करायची आहेत, असं आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केलंय. या उपक्रमाअंतर्गत सध्या हस्तलिखितांची संख्या, भाषा, लिपी आणि साहित्याची स्थिती याबाबतची प्राथमिक माहिती नोंदवायची आहे. संबंधित साहित्याच्या आतील पृष्ठांची 2 ते 3 छायाचित्रही अपलोड करावीत. माहिती भरताना गुगल लोकेशन सेवा सुरू ठेवणं गरजेचं आहे, त्यामुळे संबंधित साहित्य नेमकं कुठे उपलब्ध आहे आणि याची नोंद करणं सुलभ होऊ शकतं. ज्ञानभारतम प्ले स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे, त्यामुळे सहजपणे हे डाउनलोड करून त्यावर अपलोड करणं शक्य आहे. त्याचबरोबर या साहित्याचं डिजिटायझेशन होणार आहे आणि या प्रक्रियेचा संपूर्ण खर्च शासनामार्फत केला जाणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत नगरसंतरंग या कार्यक्रमात. जनगणना 2027 याबद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण राज्यामध्ये आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेला दुसरा क्रमांक मिळाला आहे. भारत सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत राबवण्यात आलेल्या जनगणना मोहिमेमध्ये आपलं अहिल्यानगर दुसऱ्या स्थानावर आहे. 30 दिवसांसाठी जे नियोजन केलं होतं त्यामध्ये 21 दिवसांमध्येच हे उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे. आणि आपल्या महानगरपालिकेनं प्रभावी कार्यक्षमता नियोजन संघभावनेचं एक उत्तम उदाहरण दिलं आहे. या यशामागे प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक आयुक्त मेहर लहारे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, जनगणना कक्षप्रमुख राकेश कोतकर, सगळे प्रभाग अधिकारी, ब्रँड अँबॅसिडर डॉक्टर अमोल बागुल, मास्टर ट्रेनर्स, प्रगणक, पर्यवेक्षक, तांत्रिक पथक यांचं नेतृत्व आणि अथक परिश्रम आहेत. या यशाबाबत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे सुद्धा या मोहिमेचं यश आहे, असं आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलं. अचूक माहिती संकलन, वेळेचं काटेकोर नियोजन आणि प्रभावी जनजागृती यामुळे हे काम अतिशय सोप्या पद्धतीनं झालंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगरसे अंतरंग या कार्यक्रमात. श्रीगोंदा पारनेर उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून श्रीगोंदा पारनेर उपविभागाच्या महसूल स्थळसीमेच्या हद्दीत कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या उन्हाळी हंगाम आवर्तनामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. या आदेशानुसार कुकडी डावा कालव्याचा 110 ते 165 दरम्यानचा कालव्यालगतचा परिसर हा संबंधित वितरकांच्या चोहो बाजूला 100 मीटर क्षेत्रात निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. उन्हाळी हंगाम आवर्तन 2 ची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी अधिकृत केलेल्या व्यक्तींविरुद्ध इतर कोणत्याही व्यक्तीस वाहनानं पायी आणि अन्य कोणत्याही रीतीनं फिरण्यास सक्त मनाई असेल असं आदेशामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
1: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यात गोदाम बांधकाम, काढणीपश्चात पायाभूत सुविधा आणि मिनी ऑइल मिल एक्सपेलर फिल्टर्स या घटकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानासाठी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी 22 जूनपर्यंत अर्ज करायचा आहे. संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. हे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केलं आहे. जिल्ह्यासाठी 250 मेट्रिक टन क्षमतेच्या एका गोदाम बांधकामाचं लक्ष प्राप्त झालंय आणि या घटकांतर्गत प्रत्यक्ष प्रकल्प खर्चाच्या 50% किंवा 14,40,000 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं अनुदान देण्यात येणार आहे. मिनी ऑइल मिल एक्सपेलर फिल्टर प्रेससह युनिटसाठी प्रति युनिट कमाल 4 लाख रुपये तर फिल्टर प्रेसशिवाय युनिटसाठी प्रति युनिट कमाल 3 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगरचा अंतरंग या कार्यक्रमात. गुड मॉर्निंग. फिफा वर्ल्ड कप 2024 लवकरच सुरुवात होतीये आणि उद्यापासून ही जी सुरुवात आहे ती सुरुवात होणार आहे. आणि फुटबॉलच्या जगामधली सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजे फिफा वर्ल्ड कप. ही स्पर्धा होती अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या देशांमध्ये. आणि ही स्पर्धा सगळ्यात जास्त महागडी स्पर्धा असते आणि दरवर्षी या स्पर्धेची चर्चा असते. फिफा विश्वचषक 2026 ही स्पर्धा इतकी महाग का असते? तर आता 104 सामने होणार आहेत आणि याचं नियोजन संपूर्णपणे 3 देशांमध्ये करण्यात आलंय. एक म्हणजे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको. या स्पर्धेमध्ये 32 ऐवजी यंदा 48 संघ आहेत. सामन्यांची संख्या 104 असणार आहेत. 104 मॅचेस होत आहेत आणि इतिहासातला हा फिफा वर्ल्ड कप, सगळ्यात मोठा वर्ल्ड कप जो आहे तो फुटबॉलच्या जगामध्ये होतो आहे. सो लवकरच फिफा वर्ल्ड कपच्या मॅचेस ज्या आहेत त्या वेगवेगळ्या देशामध्ये आपल्याला खेळायला बघणार आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमधले त्याचबरोबर इथे बघण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग येतात आणि तिकिटाची किंमत सुद्धा यंदा वाढलेली आहे.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे।
2: हाय, हॅलो, नमस्कार। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, मस्त पैकी नवनवीन गोष्टी घेऊन मी आली आहे तुम्हाला भेटायला। पण हो, आपल्या शोची सुरुवात करण्याआधी आपण एक मस्त पैकी पॉझिटिव्ह थॉटने सुरुवात करूयात, बरं का? तर पॉझिटिव्ह थॉट जो आजचा आहे तो असा आहे की अंधार किती ही गडद असला तरी एका छोट्याशा दिव्याची जी ज्योत आहे ना, त्याला आव्हान देऊ शकते। आणि माणसाच्या आयुष्यात तो दिवा म्हणजेच सकारात्मक विचार असतो। आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही नवीन संधी

0: घेऊन येत असते मंडळी. कधी परिस्थिती आपल्या मनासारखी नसते तर कधी अडचणींचा डोंगर समोर असतो. पण सकारात्मक विचारांची साथ असेल तर प्रत्येक अडचणीमधून मार्ग निघतच असतो. म्हणूनच आपला छोटासा विचार हा आहे की फुलांचा सुगंध वाऱ्याच्या दिशेनं पसरतो, पण आपल्या विचारांचा सुगंध मात्र चारही दिशांना पोहोचतो. चला तर मग मंडळी, चांगल्या विचारांची, सकारात्मक ऊर्जेची आणि आनंदी क्षणांची सोबत करत आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात, आपल्या शोची सुरुवात करूयात. पण शो मध्ये पुढे जाण्याआधी ऐकूयात हे मस्त पैकी सुंदरस गाणं. भेटूयात एका म्युझिकल ब्रेक नंतर.
1: रेडिओ नगर, जग बदलतंय तसा आपला नगरही बदलतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Yeah!

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आता मी तुमच्याशी एका खूप महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे, आणि तो विषय म्हणजे महिलांमधील आत्मविश्वास वाढवण्याचे सोपे मार्ग काय. तर मंडळी, सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास, स्वतःवरती असलेला विश्वास. अनेकदा आपण इतरांशी तुलना करतो, आपल्या चुका किंवा कमतरतांवरती आपण लक्ष देत असतो, त्यामुळे काय होतं की आत्मविश्वास कमी होतो. पण आत्मविश्वास वाढवण्यासाठी मोठ्या गोष्टी करायची गरज नसते बरं का. सर्वात आधी स्वतःच्या चांगल्या गुणांची जाणीव ठेवा. आपण काय चांगलं करू शकतो याचा विचार करा, स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा. त्याचसोबत एखादी नवी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न नक्की करा, कारण छोट्या छोट्या यशाचं कौतुकही करा. त्याचसोबत सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. मंडळी, प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काहीतरी खास गुण असतातच बरं का. गरज असते ती फक्त ते ओळखण्याची आणि स्वतःवरती विश्वास ठेवण्याची. त्यामुळे मंडळी, तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवता तेव्हा जगही तुमच्यावरती विश्वास ठेवायला लागतं. त्यामुळे मंडळी, जास्त लोड घेऊ नका सखींनो. मस्त पैकी आरामात जगा, आत्मविश्वास बाळगा, कुठेही जाताना एकदम प्राऊडफुली जा, आणि त्याचसोबत सकारात्मक विचार नेहमी करत राहा. आणि अशाच नवनवीन विषयांसोबत भेटूयात आपण थोड्याच वेळात, आणि तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टींची मेजवानी आज मिळणार आहे. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू, आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

दर मंगळवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आता आपण बोलणार आहोत भावनिक आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबाबत. आपण आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेतोच, पण भावनिक आरोग्याकडं अनेकदा दुर्लक्ष करत असतो. मन आनंदी आणि शांत असेल ना मंडळी, तर जीवनात अनेक आव्हानांना सामोरं जाणं सोपं होतं, बरं का. भावनिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या भावना ओळखणं आणि त्या व्यक्त करणं महत्वाचं आहे. दुःख असेल, राग असेल किंवा तणाव असेल, तो मनामध्ये साठवून ठेवण्यापेक्षा ना विश्वासू व्यक्तीसोबत बोललं पाहिजे. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, आवडत्या गोष्टी कराव्यात आणि शक्य तितका सकारात्मक असा विचार ठेवावा. तसंच मंडळी, प्रत्येक गोष्टीमध्ये परिपूर्ण होण्याचा हट्ट न धरता स्वतःला जसं आहोत ना आपण तसं स्वीकारणं सुद्धा गरजेचं आहे, बरं का. काही वेळा विश्रांती घेणं आणि त्याच सोबत स्वतःची काळजी घेणं हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे मंडळी लक्षात ठेवा, मन निरोगी असेल तर आयुष्य अगदी सुंदर होतं. त्यामुळे आपल्या भावनिक आरोग्याची काळजी घ्या आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. याच पॉझिटिव्ह थॉट सोबत भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आता आपण महिलांच्या आयुष्यातील एका अतिशय सामान्य पण महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. आणि तो विषय म्हणजे पिरियड्सच्या दिवसामध्ये मूड स्विंग्स कसे कंट्रोल करावेत. अनेक महिलांना हा प्रश्न असतो आणि याचंच उत्तर मी तुम्हाला आपल्या या शो मध्ये देते. मंडळी, पिरियड्सच्या काळामध्ये अनेक महिलांना अचानक राग येणं, चिडचिड होणं, दुःखी वाटणं किंवा भावनिक होणं अशा गोष्टींचा अनुभव येत असतो आणि यालाच आपण मूड स्विंग्स असं म्हणतो. शरीरातील हार्मोन्स मधील जो बदल असतो ना, तेच या मागचं मुख्य कारण असतं बरं का. अशा वेळी स्वतःवरती रागवण्याऐवजी स्वतःला समजून घेणं महत्वाचं आहे. पुरेशी झोप घ्यायला हवी आहे, भरपूर पाणी प्यायला हवंय, शक्य तितकं हलकासा असा व्यायाम आणि चालण्याची सवय सुद्धा ठेवायला हवी आहे. त्याचसोबत आवडतं संगीत ऐकणं, पुस्तक वाचणं किंवा काही वेळ स्वतःसाठी काढणंही मन शांत ठेवायला मदत करत असतं. आणि मंडळी, सर्वात महत्वाचं म्हणजे या काळामध्ये स्वतःवरती जास्त ताण घेऊ नका. तुमच्या भावना नैसर्गिक आहेतच आणि त्या व्यक्त करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि अशाच नवनवीन विषयांसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4.
1: वेलकम बॅक मंडळी, गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, पाऊस पडायला लागला की वातावरणामध्ये एक वेगळाच गारवा आणि प्रसन्नता येते. आणि अशा हवेमध्ये गरमागरम चहा तर हवाच असतो बर का, पण त्या खेळ खायला मिळालं तर ही वेगळी येणार. त्यामुळे आज मी तुमच्यासाठी घेऊन एक आगळी वेगळी आणि सुगंधी अशी रेसिपी, आणि ती म्हणजे गुलाब नारळ शिरा. हा शिरा चवीला इतका छान आहे, दिसायला सुद्धा आकर्षक आहे, आणि बनवायला सुद्धा अगदी सोपा आहे. त्यामुळे मंडळी पटकन पेन पेपर घेऊन बसा, कारण आपण आज एकदम चविष्ट अशा रेसिपीची नोट डाऊन करणार आहोत. तर यासाठी लागणार आहे एक वाटी रवा, अर्धी वाटी ताजा किसलेला नारळ, अर्धी वाटी साखर, दोन चमचे तूप, दीड वाटी दूध, थोडस गुलाब सिरप आणि सजावटीसाठी काजू बदाम. सर्वप्रथम कढईमध्ये तूप गरम करून घ्या. त्याच्यामध्ये रवा हा मंद आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये किसलेला नारळ घालून 2 मिनिट परतून घ्या. आणि आता गरम दूध घालून मिश्रण छान पैकी शिजू द्या. रवा मऊ झाला की त्यामध्ये साखर आणि गुलाब सिरप घाला. सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर वरतून मस्त पैकी काजू बदाम घालून सजवा. तयार आहे तर सुगंधी मऊ आणि स्वादिष्ट असा गुलाब नारळ शिरा. पावसाळ्यामध्ये कुटुंबासोबत या गोड पदार्थाचा आस्वाद घ्या आणि वातावरणाचा आनंद द्विगुणित करा. चला तर मग आजच ही रेसिपी ट्राय करून पहा, आणि कशी झाली आहे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगर मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, आत्ता आपण एका अतिशय सुंदर आणि महत्वाच्या विषयावरती गप्पा मारणार आहोत आणि तो विषय म्हणजे गर्भसंस्कार. आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक खास आणि आनंददायी टप्पा असतो. या काळामध्ये आईच्या मनामध्ये अनेक भावना, अनेक स्वप्न आणि बाळाबद्दल खूप जास्त कुतूहल असतं बरं का. अशा वेळी आपण नेहमी गर्भसंस्कार हा शब्द ऐकत असतो. पण गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय हो? गर्भसंस्कार म्हणजे फक्त धार्मिक विधी किंवा काही ठराविक गोष्टी करणं एवढंच नाही, तर गर्भावस्थेत आईचे विचार, भावना, वागणं आणि तिच्या आजूबाजूचं वातावरण यांचा बाळावरती होणारा सकारात्मक परिणाम म्हणजे गर्भसंस्कार. असं मानलं जातं की गर्भातील बाळ आईच्या भावना अनुभवत असतं, त्यामुळं या काळामध्ये आईनं शक्य तितकं आनंदी, सकारात्मक आणि शांत राहण्याचा प्रयत्न करावा. आवडतं संगीत ऐकणं, चांगली पुस्तकं वाचणं, मन प्रसन्न ठेवणाऱ्या गोष्टी करणं आणि आपल्या माणसांसोबत वेळ घालवणं याचा आईलाही आणि बाळाला सुद्धा फायदा होत असतो. तसंच संतुलित आहार, पुरेशी झोप आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. गर्भसंस्कार म्हणजे परिपूर्ण होण्याचा प्रयत्न नाही, तर या प्रवासाचा आनंद घेत स्वतःची आणि बाळाची प्रेमानं काळजी घेणं होय. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या काळामध्ये आईला कुटुंबाचा आधार आणि समजून घेणं महत्वाचं असतं. आई आनंदी आणि तणावमुक्त असेल ना, तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावरती होतो. म्हणूनच मैत्रिणींनो, गर्भसंस्कार म्हणजे फक्त काही कृती नव्हेत, तर प्रेम, सकारात्मकता, आनंद आणि चांगल्या विचारांची एक सुंदर अशी शिदोरी आहे जी आई आपल्या बाळाला जन्माआधीच देऊ शकते. त्यामुळे मंडळी, आई आनंदी हीच बाळासाठी असणारी सर्वात मोठी भेट असते. त्यामुळे आनंदी राहा, निरोगी राहा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, लांब दाट आणि निरोगी केस असावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं, पण बदलती जीवनशैली, ताणतणाव, चुकीचा आहार आणि प्रदूषण यामुळे केस गळणं आणि त्यांची वाढ मंदावणं ही समस्या अनेकांना जाणवत असते. केसांची वाढ चांगली होण्यासाठी सर्वात आधी आपल्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या जेवणामध्ये प्रथिनं, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि भरपूर पाण्याचा समावेश असावा, कारण केसांना पोषण आतून मिळालं तरच ते मजबूत राहत असतात. घरगुती उपायांमध्ये आठवड्यातून 2 वेळा कोमट नारळाच्या तेलानं हलकी अशी मालिश करणं फायदेशीर ठरू शकतं. यामुळे काय होतं मंडळी, टाळूमधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. तसंच मेथीचे दाणे रात्रभर भिजवून त्याची पेस्ट करून केसांना लावल्यास केस मऊ आणि मजबूत राहण्यास मदत मिळू शकते. कोरफडीचा गर सुद्धा केसांसाठी उपयुक्त मानला जातो बर का. तो टाळूवरती लावून काही वेळानं केस धुतल्यास केसांना नैसर्गिक चमक येण्यास मदत होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा 1-2 दिवसांमध्ये जादू दाखवत नाही. सातत्य, योग्य आहार आणि केसांची नियमित काळजी यामुळे चांगले परिणाम दिसून येतात. म्हणूनच सखींनो, महागडी उत्पादनं वापरण्यापेक्षा घरातील साध्या गोष्टींचा योग्य वापर करा आणि आपल्या केसांची प्रेमाने अशी काळजी घ्या. केस सुंदर दिसण्यासाठी फक्त बाहेरून नाही तर आतूनही निरोगी असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीत.
0: विविध रूपातील ही गीत आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.
1: One, two, three.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे। तर मंडळी, आपण ऐकत आहात आपल्या समाजातील प्रेरणादायी उपक्रमांची प्रकल्पांची माहिती। आज आपण जाणून घेणार आहोत स्नेहालय संस्थेद्वारे राबवण्यात येणाऱ्या बालाधार प्रकल्पाविषयी। मंडळी, बालाधार प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे वंचित, गरजू, निराधार तसेच सामाजिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या मुलांना सुरक्षित वातावरण, शिक्षण, आरोग्य सेवा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देणं हा उपक्रम मुलांच्या हक्काचे संरक्षण करत त्यांना आत्मविश्वासाने समाजात उभे राहण्यासाठी सक्षम बनवत आहे। या प्रकल्पाच्या अंतर्गत मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं। शैक्षणिक मदत, व्यक्तिमत्व विकास, समुपदेशन, आरोग्य तपासणी आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न केले जातात। तसेच मुलांना प्रेम, आधार आणि सुरक्षिततेची भावना मिळावी यासाठी विशेष काळजी घेतली जाते। मंडळी, 1889 पासून कार्यरत असलेली स्नेहालय संस्था महिला, मुले आणि समाजातील वंचित घटकांच्या पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी विविध प्रकल्प राबवत आहे। बालाधार हा त्याच सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वाचा भाग आहे। श्रोते हो, प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपण, शिक्षण आणि संधी मिळणे हा त्याचा हक्क आहे। बालाधार प्रकल्प याच ध्येयाने कार्यरत असून अनेक मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करत आहे। मंडळी, आत्ताच आपण स्नेहालय संस्थेतील बालाधार या प्रकल्पाविषयी ऐकले आहे। यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आज आपण स्नेहालय संस्थेच्या एका अतिशय स्नेहशील आणि समाज उपयोगी उपक्रमाची माहिती जाणून घेणार आहोत. स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्प. स्नेहालय संस्था ही 1889 पासून महिला, मुले आणि HIV बाधित व्यक्ती, वंचित घटक तसेच सामाजिक अन्यायाला बळी पडलेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा या उद्देशाने संस्था विविध प्रकल्प राबवत आहे. यापैकी स्नेहस्पर्श हा प्रकल्प प्रेम, आधार, माणुसकीचा स्पर्श देणारा आहे. समाजातील दुर्लक्षित, संकटग्रस्त आणि आधाराची गरज असलेल्या व्यक्तींना आरोग्य सेवा, समुपदेशन, पुनर्वसन आणि भावनिक आधाराची गरज असलेल्या व्यक्तींना आरोग्य सेवा उपक्रम राबवले जातात. लाभार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. मंडळी, स्नेहस्पर्श प्रकल्पाच्या माध्यमातून गरजू आणि वंचित घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यात येते. HIV, एड्स आणि इतर आरोग्य समस्यांबाबत जनजागृती केली जाते. शिक्षण, कौशल्य विकास आणि मार्गदर्शन यांच्या माध्यमातून दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकल्पाचे विशेष महत्त्व म्हणजे केवळ सेवा नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला आपुलकी आणि सन्मानाची जाणीव करून देणे, संकटात असलेल्या व्यक्तींना सामाजिक बळ देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हे स्नेहस्पर्श प्रकल्पाचे खरे उद्देश आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत माणुसकीचा स्पर्श पोहोचवणे हे कार्य खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. तर मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित स्नेहस्पर्श प्रकल्पाविषयी माहिती. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. स्नेहालय संचलित स्नेह बालगृह या प्रकल्पाविषयी तर मंडळी, स्नेह बालगृहाचे विशेष महत्व म्हणजे अनाथ, निराधार आणि संकटग्रस्त मुलांना सुरक्षित निवारा, प्रेमळ वातावरण आणि सन्मानाने जगण्याची संधी देणं. या ठिकाणी मुलांना केवळ आसरा दिला जात नाही तर एक नवीन आयुष्य दिलं जातं. या प्रकल्पामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. पोषणमुक्त आहार, शिक्षण, आरोग्य सेवा, समुपदेशन आणि कौशल्य विकास यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे मुलांचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास साधला जातो. स्नेह बालगृहाचे आणखीन एक महत्व म्हणजे मुलांना कौटुंबिक वातावरण देणं. पालक नसलेल्या मुलांना येथे आपुलकी, प्रेम आणि सुरक्षिततेची भावना मिळते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते भविष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागतात. या प्रकल्पामुळे अनेक मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत आणि पुढे जाऊन स्वावलंबी जीवन जगण्यासाठी सक्षम झाली आहेत. समाजातील वंचित, दुर्लभ घटकातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य स्नेह बालगृह प्रभावीपणे करत आहे. सुरक्षा, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याचा मजबूत आधार म्हणजे स्नेह बालगृह. मंडळी, आत्ताच आपण स्नेहालय संचलित स्नेह बालगृह याविषयी आपण जाणून घेतले आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, मात्र काही महिला आणि मुली विविध कारणांमुळे संकटात सापडतात, आधार हरवून बसतात आणि त्यांना सुरक्षित आधार निवारा व मदतीची गरज भासते. अशा महिलांसाठी आशेच किरण ठरला आहे स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प. यात सामाजिक बांधिलकीतून स्नेहाधार प्रकल्पाची गरज भासत मंडळी स्नेहाधार हा प्रकल्प विशेषतः संकटग्रस्त, बेघर किंवा आधाराची गरज असलेल्या महिला आणि मुलींसाठी कार्य करत आहे. या प्रकल्पामध्ये त्यांना सुरक्षित निवारा, आधार, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक वेळा कौटुंबिक हिंसा, सामाजिक अत्याचार, आर्थिक अडचणी किंवा इतर संकटामुळे महिलांना सुरक्षित वातावरणाची गरज असते. अशावेळी स्नेहाधार प्रकल्प त्यांच्यासाठी विविध कौशल्य प्रशिक्षण, रोजगारभिमुख उपक्रम आणि व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे त्या नव्या आत्मविश्वासाने जीवनाची सुरुवात करू शकतात. स्नेहाधार प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे महिला सुरक्षितता, सकारात्मक बदल घडून आणण्याचे महत्वपूर्ण कार्य हा प्रकल्प करत आहे. आधाराची गरज असताना मिळालेला हात एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. स्नेहालयाचा स्नेहाधार प्रकल्प अशाच असंख्य महिलांना नवीन आशा, नवे धैर्य आणि नव्या आयुष्याची दिशा देत आहे. मंडळी, आत्ताच आपण ऐकले आहे स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पाविषयी. इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या आज सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती तर रहा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. मंडळी, सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, त्याचबरोबर महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये नगर डायरी हा कार्यक्रम. त्याचबरोबर रात्री 9 वाजता आपण ऐकणार आहोत क्रीडा झेप हा कार्यक्रम. तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगर शहराशी संबंधित इतिहास, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, नाट्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणारी मालिका संचित अहमदनगरच काही दिवसांपूर्वी रेडिओ नगर 90.4 FM वर प्रसारित झाली होती. या मालिकेचे प्रायोजक होते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. संचित अहमदनगरच ही मालिका घेतली होती रेडिओ नगर 90.4 FM चे मानद संचालक स्वर्गीय भूषणजी देशमुख यांनी. या मालिकेचे भाग आता आपण पुनश्च ऐकणार आहोत.
1: रसिक हो नमस्कार. लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि या क्षेत्रामध्ये मागील 7 दशकांपासून अविरत संशोधन करणारे डॉक्टर प्रभाकर मांडे यांना नुकताच पद्मश्री हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला. सगळ्या नगरकरांसाठी आणि साहित्य रसिकांसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे. औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दीर्घकाळ अध्यापन केलेले डॉक्टर मांडे मागील काही वर्षांपासून अहमदनगरमध्ये आपल्या मुलाकडे वास्तव्यास आहेत. पद्मश्रीचं औचित्य साधत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. भाऊ, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातला हा अतिशय मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रथम तुमचं मनापासून अभिनंदन. आजच्या गप्पांना आपण सुरुवात करूयात तुमच्या लहानपणापासून.
2: माझा जन्म 16 डिसेंबर 1933 आणि माझं मी एका छोट्या गावात जन्मलो आणि त्या गावात माझे अजून पाय आहेत.
3: गाव तुमचं मराठवाड्यातलं?
2: मराठवाड्यामध्ये सावखेड नावाचं एक गाव आहे. पण मराठवाडा म्हणजे औरंगाबाद जिल्हा आणि नगर जिल्हा याच्या सीमेवरचं गाव आहे. म्हणून मी गमतीनं पुष्कळदा म्हणत असतो की आम्ही 5 महिने मराठवाड्याचं पाणी पितो आणि 4 महिने कंधार अलीकडे असते तुळजापूर हे आमच्या पलीकडचं गाव ते नगर जिल्ह्यातलं. म्हणून नगर जिल्ह्याचं पाणी 4 महिने पितो असं मी गमतीनं सांगत असतो.
3: मराठवाडा म्हणजे संतांची भूमी.
2: नाही, मराठवाडा ही संतांची भूमी आणि तसा वारसा आमच्या गावाचा सुद्धा त्यांचं क्षेत्राचं गाव आणि तिथं मंदिरांचं एक मोठं संकुल होतं आणि दशक्रिया करायला जवळजवळ अर्धा मराठवाडा आणि अर्धा नगर जिल्हा हा आमच्या गावाला यायचा.
3: बरोबर.
2: असं त्या गावाचं क्षेत्राच्या दृष्टीनं त्र्यंबकेश्वरच्या नंतरचं आणि नाशिकच्या नंतरचं महत्व असं आमच्या गावाचं होतं आणि तिथं माझं बालपण गेलं. मी बालवाडीमध्ये म्हणजे साधारणपणे 2री पर्यंत आमच्या गावातच शिकलो. तिथं प्राथमिक शाळा होती आणि सगळे एक मोठा चौकाचा वाडा होता आणि तिथे ओसरीच्या निरनिराळ्या ठिकाणी ते वर्ग भरायचे आणि 2 शिक्षक होते. त्याच्यानंतर मग शिक्षणासाठी म्हणून आम्ही सगळी भावंड आम्ही औरंगाबादला गेलो आणि औरंगाबादला तहत्यानिया मोती कारंजा हे जी प्राथमिक शाळा सरकारी प्राथमिक शाळा त्या प्राथमिक शाळेतच माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि तिसऱ्या वर्गापासून आम्हाला उर्दू हे अनिवार्य होतं. आमचं शिक्षणाचं माध्यम सुद्धा उर्दूच होतं आणि माझं शिक्षण हे साधारणपणे इंटर पर्यंत उर्दू माध्यमातूनच झालं.
3: तेव्हा निजामी राजवट
2: निजामी राजवट होती आणि औरंगाबाद हे सुभ्याचं ठिकाण होतं. त्या सुभ्यामध्ये 4 जिल्हे होते, औरंगाबाद, परभणी, बीड आणि नांदेड असे 4 जिल्हे त्या सुभ्यामध्ये होते. आणि सुभ्याचं ठिकाण असल्यामुळं तिथं तसं हैदराबाद संस्थानातली जी प्रमुख गावं होती त्याच्यातलं औरंगाबाद हे एक होतं. परंतु शिक्षणाची सोय मात्र 10वीच्या पुढे नव्हती आणि माध्यम हे उर्दूच असायचं. शाळेमध्ये सुद्धा साधारणपणे उर्दू भाषिक शिक्षकच अधिक प्रमाणात होते.
3: आणि मग पुढे महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं?
2: महाविद्यालयीन शिक्षण माझं औरंगाबादलाच झालं आणि विशेषतः 1953-52 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेचं पीपल्स एज्युकेशन सोसायटीज कॉलेज, आता त्याचं नाव मिलिंद कॉलेज असं आहे, ते कॉलेज सुरू केलं आणि पदवी शिक्षण तिथं सुरू झालं. म्हणजे माझं इंटरच्या पुढचं पदवी शिक्षण हे मिलिंद महाविद्यालयात झालं. आणि त्याच्यामुळं मी असं म्हणू शकेन आणि अभिमानानं सांगेन की जन्मतःच माणसाच्या भोवती ज्या भिंती निर्माण होतात जातीमुळं, त्या माझ्या तिथे गळून पडल्या आणि मी खऱ्या अर्थानं मुक्त झालो.
3: आणि आंबेडकरांना पाहण्याचा, त्यांचं भाषण ऐकण्याचा कधी योग आला?
2: अहो 53-56 म्हणजे माझी महाविद्यालयाची 2 वर्ष हे आंबेडकर आमच्या महाविद्यालयाच्याच वर राहत होते.
3: अरे वा.
2: आणि मला प्रत्यक्ष त्यांचा सहवासही लाभला. माझं तत्वज्ञान हा विषय असल्यामुळे आणि एनपी रेगे हे आमचे प्रोफेसर होते, त्यांनी फिलॉसॉफी स्टडी सर्कल नावाचं एक अभ्यास मंडळ विद्यार्थ्यांच्यासाठी सुरू केलं होतं. अर्थात प्रेरणा ही डॉक्टर बाबासाहेबांचीच होती आणि त्यांची काही बौद्धिक सुद्धा आमच्या ह्या फिलॉसॉफी स्टडी सर्कलच्या वतीनं झाली. त्याला गावातले लोक पुष्कळसे यायचे आणि माझ्या संपूर्ण पुढच्या कामाची जी प्रेरणा आहे आणि प्रोत्साहन आहे ते प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलेलं आहे, बाबासाहेबांनीच दिलेलं आहे. त्याचा एक प्रसंग आहे तो सांगण्यासारखा आहे.
3: नक्की नक्की.
2: तो प्रसंग असा की मी बीए दुसऱ्या वर्षाला असताना, तेव्हा ज्युनियर आणि सिनियर असं म्हणायचे, तेव्हा बीए सिनियरला असताना महाविद्यालयाच्या वार्षिकांकासाठी एक लेख, म भी चिरणीस म्हणून प्राचार्य होते आमचे आणि तेच मराठीचे प्राध्यापकही होते, त्यांनी मला एक वेगळी सामाजिक दृष्टी दिली आणि संशोधनाची आवडही त्यांनी त्यांच्यामुळेच निर्माण झाली. तर एक संशोधनात्मक निबंध लिहायला मला सांगितला त्या वार्षिक अंकासाठी. तेव्हा मध्वमुनीश्वर जे शेंदुळवाड्याचे संत, त्यांच्या चरित्राची एक पोथी ती मला मिळाली आणि त्या पोथीवर मी एक मोठा निबंध लिहिला. चांगला 24 पानी निबंध होता तो आणि तो मभी चिटणीसांना फारच आवडला. परंतु अडचण अशी होती की आमचं वार्षिकांक जो होता महाविद्यालयाचा, त्या वार्षिकांकांच्या पृष्ठांची मर्यादा होती. कारण मराठी, इंग्रजी, उर्दू
3: सगळ्या भाषांचा विभाग
2: आणि हिंदी अशा चारही भाषांचा मिळून तो अंक असायचा आणि मराठीला 24-25 पानच फक्त होती आणि माझा लेखच 24 पाने होता.
3: एका लेखानेच विभाग भरला असता.
2: त्याच्यामुळे मभी आणि मभी चिटणीसांना आवडला. ते म्हणाले की हा तर निबंध आपल्याला छापायचा आहे, मात्र कसं करायचं? तर पृष्ठ संख्या वाढवण्यासाठी म्हणून संमती घेण्याची त्यांना गरज वाटली बाबासाहेबांना. म्हणून त्यांनी मला त्या निबंधासह आणि आमचे तेव्हा 8 सर्कल होतं, तेव्हा विद्यार्थी संसद नव्हती, तर त्याला मिलिंद महाविद्यालयामध्ये 8 सर्कल म्हणायचे, तर त्याचे सेक्रेटरी झुमडे म्हणून आप्पासाहेब झुमडे, तर ते मी आणि मवी चिटणीस त्यांनी मला आम्हाला दोघांना वर नेलं. वर म्हणजे बाबासाहेबांचं राहत होते तिथं नेलं आणि हा निबंध दाखवलं, सांगितलं, माझं थोडस कौतुक केलं आणि सांगितलं की ह्या मुलांनी हे महानिबंध लिहिलेला आहे आणि मला माझी अशी इच्छा आहे की ह्या आपल्या वार्षिक अंकामध्ये त्या पोथीच्या पृष्ठांच्या छायाचित्रासह तो निबंध पूर्ण छापायचा, कारण उत्तम निबंध आहे. या वयामध्ये ह्या मुलांनी हा निबंध लिहिलेला आहे बी एला असताना. त्यांनी मला जवळ बोलावलं, बसवलं, हा माझ्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं, वा वा छान आहे, यांच्यासाठी तर आपण सगळं करतो आहोत, पृष्ठसंख्येची मर्यादा काही पाळू नका, एक स्वतंत्र लेखच
3: त्या पुस्तक
2: मराठीचा विभाग जो आहे त्याला जोडून एक स्वतंत्र निबंध लिहा आणि त्याला 2 ओळीचं प्रस्तावना लिहा, संपादकही संपादकीय लिहा. तेव्हा या लेखाचं महत्व लक्षात घेऊन आम्ही याला इथं स्थान दिलेलं आहे.
3: बरोबर.
2: मग छापा म्हणाले आणि मला सांगितलं की काम कर, संशोधनाकडची आवड आहे ना वाढव, चालू ठेव काम. पाचवीवर हात ठेवला आणि आम्ही हवेच खाली आलो.
3: मोठे भाग्यवान
2: आणि माझं जे काम सुरू झालं
3: आशीर्वाद मिळाले
2: त्याच्यानंतर. तेव्हा जे माझं काम सुरू झालं ते अजूनही थांबलेलं नाही.
3: अरे
2: म्हणजे प्रेरणा आणि प्रोत्साहन हे बाबासाहेबांचं प्रत्यक्ष मला मिळालं आणि जे अजूनही मला ऊर्जा पुरवत आहे.
3: भाऊ तुम्ही गेली 60-70 वर्ष जास्त झाली असतील.
2: 55 पासून
3: तुम्ही लोकसाहित्याच्या क्षेत्रामध्ये अभ्यास करतात आणि लोकसाहित्य ही चळवळ तुम्ही बनवलेली आहे आणि या निमित्ताने महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये तुम्ही जाऊन आला.
2: महाराष्ट्र
3: आणि सगळ्या जाती धर्माचे जे ज्या लिखित गोष्टी नाहीत त्या पण तुम्ही जाणून घेतल्या. हा प्रवास कसा झाला?
2: हा कसा आहे ते मिलिंद महाविद्यालयामध्ये माझे जवळचे जे विद्यार्थी मित्र होते ते वंचित समाजाचे होते, बौद्ध होते, नागपूरचे झुमडे घस्ते वगैरे असे मित्र आणि त्यांच्या लहानपणच्या ते आठवणी सांगायचे.
3: बरोबर.
2: आणि विशेष म्हणजे डॉक्टर वानखळे म्हणून आमचे इंग्रजीचे प्राध्यापक होते, मभी चिटणीस यांनी अस्मिता नावाचा एक अंक सुरू केला होता.
3: बर.
2: नंतर मग पांतावणेंनी त्यांना अस्मिता दर्श म्हटलं आणि तो चालवला अनेक वर्ष. अजूनही तो अंक चालू आहे. त्यांच्या माघारीच्या मुली त्या तो अंक चालवतात. तर त्या अंकात लेख मिळवण्यासाठी म्हणून त्यांनी 3 दिवसांची एक कार्यशाळा घेतली सगळ्या विद्यार्थ्यांची आणि त्याच्यामध्ये सगळ्या वंचित समाजाच्या, मी दलित शब्द वापरत नाही कारण तो शब्द राजकारण चिकटलेला आहे आता, म्हणून मी वंचित समाज, त्याच्यात सगळ्या जाती जमाती येतात, भटके विमुक्तासह सगळे येतात. तर त्या समाजातल्या मुलांना त्यांनी आठवणी सांगायला सांगितलं आणि ह्या आठवणी तुम्ही अगदी प्रत्यक्ष लिहून काढा, जशा आहेत तशा लिहून काढा, कुठल्याही प्रकारचे लाज बाळगायची गरज नाही आणि त्या आपण छापू. म्हणून त्यांनी एक अंक काढला सुद्धा. पण ते सगळं आणि हे सगळे माझे मित्र आहेत त्यांच्याकडून मला त्यांचं लहानपण ऐकायला मिळालं आणि माझ्या मनामध्ये वंचितांच्या विषयी एक हळवा कोपरा निर्माण झाला. भिंत तर आधीच पडल्या होत्या आणि हा माझा जिव्हाळ्याचा विषय झाला. त्याच्यानंतर मी बीए झालो आणि बीए झाल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यात किशोर म्हणून एक गाव आहे, थोडस मोठं आहे पण दूर आहे, सडकेपासून 18 ते 20 मैल आत असलेलं, म्हणजे कुठल्याही प्रकारचा शहरी संपर्क नसलेलं असं ते गाव आहे. तर तिथे माझी नेमणूक झाली माध्यमिक शाळेत आणि त्या तिथे तो जो संपूर्ण समाज आहे, भोवतालचा परिसर आहे तो अतिशय सुरेख म्हणजे निसर्गरम्य असा. आणि मग तिथे माझ्या विद्यार्थ्यांच्या टोळीसह मी भोवतालच्या 10-15 गावांमध्ये फिरून निर्णया समाजात फिरून ओवी संग्रह जात्यावरच्या ओव्या त्याचा संग्रह केला आणि आश्चर्य असं की 3-3.5 महिन्यामध्ये वेळ लागल्यासारखी मुलं आणि मी त्या परिसरात फिरत होतो ओव्या जमा करत. 21,000 ओव्यांचा संग्रह झाला 3 महिन्यात आणि मला लोकप्रतिनिधीचं दर्शन घडलं, ग्रामीण भागातलं जीवन पाहिलं आणि असं लक्षात आलं की लोकसंस्कृतीचा अभ्यासच अजून झालेला नाहीये,
3: कोणी करतच नव्हतं
2: आणि ही लोकप्रतिभा ही आहे. तर त्याच्यामुळं तो माझा विषय झाला. म्हणजे माझा अभ्यास क्षेत्र हे मी निश्चित केलेलं नाही, विद्यार्थ्यांनी निश्चित केलं, त्या संग्रहामुळे निर्माण झालं.
3: आणि मला वाटतं तुम्ही डॉक्टरेट करून केली, पीएचडी मिळवली, तोपर्यंत कुणीही या क्षेत्रामध्ये पीएचडी झालेलं नव्हतं मला वाटतं.
2: नाही नाही त्याचीही कथाच आहे. त्याची कथा
3: दुर्गा भागवत किंवा डेक्कन कॉलेजमध्ये
2: कथा अशी आहे की मला पीएचडी करायचं होतं, मी एमए झालो आणि एमए झाल्यानंतर पीएचडी साठी हाच विषय घ्यावा कारण एवढा मोठा संग्रह होता.
3: बरोबर.
2: आणि त्यांच्या हस्ताक्षरामध्ये अजूनही त्या वह्या सगळ्या मी जतन करून ठेवलेल्या आहेत. पण हा विषय मराठीत येतो का, कशाचा अभ्यास करणार, असा प्रश्न निर्माण झाला. वालो कुलकर्णी म्हणाले की हे कशाचा अभ्यास करशील, तो ओव्यांचा अभ्यास म्हणजे काय करशील. तेव्हा मभी चिटणीस म्हणाले की ह्याचं रजिस्ट्रेशन करा, नंतर आपण ठरवू त्याचा
3: विद्याशाखा कुठली
2: व्याप्ती वगैरे आपण निश्चित करू. म्हणून त्यांनी चिठ्ठी दिली वाल कुलकर्णींना. विद्यापीठ नुकतंच सुरू झालेलं होतं 59 आणि 60 माझं रजिस्ट्रेशन झालं. मी मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पहिला रजिस्टर्ड पीएचडीचा विद्यार्थी आहे. आणि हा विषय झाला मग हा संग्रह होता तो कन्नड तालुक्याचा होता. म्हणून विषय असा ठरला की बघ कन्नड तालुक्याच्या तील लोकवाङ्मयाच्या संदर्भात मराठी लोकसाहित्याचा अभ्यास असा विषय असा माझा निश्चित झाला. रजिस्ट्रेशन झालं आणि मग आता याचा अभ्यास कसा करायचा. वाल कुलकर्णी म्हणाले की हा माझा विषय नाहीये, मी याच्या संदर्भात काय मार्गदर्शन करणार अगदी मोकळेपणाने तसा तो मोठा माणूस. मग त्यांनी मला पत्र दिलं आणि सांगितलं की इरावती कर्व्यांना भेटा
3: पुण्याला डेक्कन कॉलेज
2: आणि हा डेक्कन कॉलेजला जा आणि इरावती कर्व्यांना भेटा, त्या मार्गदर्शन करतील आणि ते मला मान्य असेल. त्यांनी चिठ्ठी दिली ती इरावती कर्व्यांना करी मी घेऊन गेलो. घेऊन गेल्यानंतर त्यांनाही बरं वाटलं कारण ते लोकसंस्कृतीच्याच अभ्यासक मोठ्या अभ्यासक. मराठी संस्कृती नावाचा त्यांचा ग्रंथ हा आम्हाला अतिशय त्या काळात प्रिय होता. तर त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था केली, ग्रंथालयामध्ये कॅरल मिळवून दिलं. तेव्हा खोल्या असायच्या दिवसभर अभ्यास करण्यासाठी. तर आणि तिथं ग्रंथालय जे होते त्यांना स्वतंत्रपणे सांगितलं की याला सहकार्य करा, म्हणजे मला लायब्ररी फी वगैरे काहीही नाही आणि माझ्या निवासाची सोय झाली. आणि मग तिथे मी राहू लागलो. तर माझ्या सगळ्या सुट्ट्या ह्या पुण्यात
3: संशोधनासाठी तुम्ही कर्ज केलं
2: डेक्कन कॉलेजमध्ये. म्हणजे माझा प्रत्यक्ष अभ्यास जो झाला तो डेक्कन कॉलेजमध्ये झाला. पण त्या काळामध्ये जपानला व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून यांची नियुक्ती झाली आपल्या इरावती कर्वे यांची आणि त्या जपानला जाणार होत्या. त्या म्हणाले आता कसं असं कसं करणार. तर त्यांनी मला डी के बिडेकरांना भेटायला सांगितलं.
3: बरोबर.
2: मी डी के बिडेकरांना भेटलो आणि त्याच्यानंतर 61 ते 65 डी के बिडेकरांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास केला. त्यांनी मला ज्या भागामध्ये ह्या ओव्यांची निवड केलेली आहे त्याचा समाजशास्त्रीय अभ्यास करता यावा म्हणून एक सर्व्हे करायला सांगितला. कन्नड तालुक्यातल्या ह्या गावांचा सर्व्हे, सोशिओ कल्चरल सर्व्हे असं त्याला म्हटलं. आणि त्याच्यासाठी एक प्रश्नावली आम्ही मिळून बसून तयार केली आणि त्यांनी मला खरी एक सामाजिक दृष्टीनं लोकसाहित्याच्या अभ्यासाची दृष्टी दिली. आणि इरावती कर्व्यांनी मला तिथे एक कोर्स करायला सांगितला. तिथे छोटे छोटे कोर्सेस त्यावेळेला चालू होते
3: डेक्कन कॉलेजला.
2: तर त्यांनी मला अँथ्रोपॉलॉजीचा एक कोर्स करायला सांगितला आणि काही ग्रंथ मी परत येईपर्यंत या ग्रंथांचा अभ्यास कर, मी तुझी परीक्षा घेईन असं सांगितलं. त्या गेले जपानला आणि या 4-5 महिन्यामध्ये त्यांनी मला 5-6 ग्रंथ हर्षकोविट्स वगैरे म्हणजे अँथ्रोपॉलॉजीचे मेलिनोस्की हर्षकोविट्स वगैरे डॉक्टर रॅगलन डॉक्टर होकार्ट तर यांचे ग्रंथ मला वाचायला सांगितलं होतं. तर ते म्हणजे मी माझ्या संपूर्ण अभ्यासाची दिशा ही वाङ्मयाची न राहता मानववंशशास्त्राची झाली आणि ती इरावतीबाईंमुळे झाली आणि त्या ग्रंथ आणि डी के बिडेकरांमुळे. आणि डी के बिडेकरांनी मला वंचित समाजाची दशा दिशा ही जरा लक्षात घे आणि तिथे आपल्या संस्कृतीचा गाभा आहे तो पाहण्याचा प्रयत्न कर आणि त्यातून तुला दिशा उलगडत जाईल. म्हणून माझ्या विचारावर आणि त्या काळामध्ये मी फार प्रभावित होतो आणि अजूनही डी के बिडेकरांनी केलेलं मार्गदर्शन मला पुरत आहे.
3: अनेक गावांना तुम्ही भेटी दिल्या, अनेक समाजात किंवा जे कधी लोकांना माहितीच नव्हतं अशा अनेक गोष्टी, त्यांचं जगणं असेल, त्यांची संस्कृती असेल, त्यांची भाषा असेल, या सगळ्यांचा तुम्ही अतिशय बारकाईने अभ्यास केला भाऊ. काही आठवणी आहेत?
2: आठवणी अशा 1971 मी आमच्या एका शिपायाला महाविद्यालय, मी तेव्हा परभणीला शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक होतो, तेव्हा मी आमच्या शिपायाला सांगितलं होतं की डक्कलवार जरी काय ह्या भागामध्ये कुठे आला, कारण माझ्या कानावर फक्त नाव होतं डक्कलवार, बाकी मला काही माहिती नव्हतं, पण कुतूहल होतं की हे काय हा समाज, तर जर आला तर मला कळव. तर त्यांनी मला सांगितलं की पिंगळीला, पिंगळी म्हणून परभणीच्या नंतरचं स्टेशन आहे, तिथे डक्कलवाराचं एक घर आलेलं आहे. राम नाईक म्हणून माझा विद्यार्थी होता, त्याला त्याचं तू मोटरसायकल वर यायचा, तर त्याला म्हटलं की याला घेऊन जा आणि त्याला घेऊन ये, तो पांडुरंग कांबळे त्याचं नाव. तो आला, आल्यानंतर आमचे प्राचार्य डांगे होते, त्यांना मी म्हटलं की आता हे आलेले आहेत तर माझी रजा घ्या, कारण मला यांची मुलाखत घ्यायची आहे. तुम्हाला रजा बिजा काही नाही, तुमचे 2 तास झालेले आहेत, बाकीचे 2 तास मी घेतो. आणि मी घरी गेलो, घरी आमची मुलाखत साधारणपणे 10:30 सुरू झाली आणि माहिती जमा करत गेलो. अगदी नवीन माहिती, अँथ्रोपॉलॉजीला माहिती नसलेली अशी माहिती मला त्याच्याकडून मिळत गेली. आणि 1:30 भुका लागल्या आम्हाला, तर मला आमच्या समोर डॉक्टर होते त्यांच्याकडे जेवायला जायचं होतं, त्यांच्याकडे सत्यनारायण होता, त्यांनी पांडुरंग कांबळेला म्हटलं की हे 10 रुपये घे. तेव्हा 10 रुपये म्हणजे मोठी रक्कम, ही कथा 1971 ची. तर तो म्हणला साहेब आमचं हॉटेलचं चालत नसतं,
3: जेवण नाही,
2: हा हॉटेलचं चालत नाही म्हणजे काय. ते म्हणाले मग असं कर, इथेच बस, मी त्यांच्याकडे काही जाणार नाही जेवायला, आपण इथेच बसू, तुमच्या पण घरचं चालत नाही म्हणे. हा बामणाचं, आधी म्हटलं मी बामण ना, बामणाचं पण चालत नाही. मग म्हटलं काय करणार, तर काही नाही म्हटलं, मी आम्ही मांगांच्या कडेच फक्त जेवतो, त्यांच्याच कडून जे मिळालं ते घेतो आणि खातो, ते आता मांगवाड्यात जाईन, अर्धा तत्पर दिली तर खाईन आणि येईल परत. तर मी म्हटलं की त्यांनी नाही वाढलं तर, कारण माझं नांगरणं चालू होतं,
3: माहिती घेत होता तुम्ही,
2: हा नांगरणं, हे नांगरणं, त्याला आम्ही नांगरणं म्हणतो, हे नांगरणं चालू होतं आणि पीक सारखं नवीन नवीन निघत होतं. तर मी म्हटलं की नाही वाढलं त्यांनी तर, त्यांना आता म्हटलं 2 वाजत आले, तेव्हा असं कसं होतं म्हणे साहेब, त्यांना मुलीबाळी आहेत की नाही, म्हटलं मुलीबाळी याच्याच काय संबंध, ते मला कसं नसतं. डक्कलवार जर दारात आला आणि त्याला एखाद्या मांगाने वाढलं नाही तर आम्ही त्या मुंडाच्याने त्याचा पुतळा करून काचीवर बांधतो आणि मिरवतो. ज्याचा पुतळा मिरवला असेल असा तो त्यांच्या जाती बाहेर जातो, त्यांच्या मुलीबाळीचं लग्न होत नाही,
3: एक प्रकारची शिक्षा असते ती.
2: हा हे सगळं इतकं अकल्पित आणि इतकं विलक्षण होतं की मी त्याला म्हटलं मी तुला काही सोडत नाही, गड्या जाऊ नको, इथं बसू आपण जेवायला. ते म्हणले साहेब नाही चालत, म्हणलं पण मी तुला सोडत नाही आता, मग कसं करणार. तेव्हा तुम्ही सीतारामला बोलवा, सीताराम म्हणजे तो शिपाई ज्याच्या माध्यमातून तो आला होता, सीतारामला बोलवा, तुम्ही सीतारामला वाढा तो मला वाढेल, तुम्ही सीतारामला द्या तो मला देईल. मग मी माझ्या 3 खोल्यांचं घर होतं, तर मधल्या खोलीमध्ये मी, माझ्या शेजारी सीताराम आणि सीतारामच्या शेजारी पांडुरंग कांबळे, असं आम्ही जेवायला बसलो. माझ्या बायकोने मला वाढायचं, सीतारामला वाढायचं, आणि सीतारामच्या समोर एक रिकामं ताट होतं त्याच्यात टाकायचं, आणि त्यानं डाव्या हाताने त्याच्या ताटात टाकायचं, अशा पद्धतीनं दुपारचं जेवण झालं. आणि हे झाल्यानंतर तो बाहेर आलो आम्ही, सीताराम गेला कॉलेजला, मी सुपारी जास्त खायचो त्या काळात कातरून, तर सुपारी कातऱ्यात बसलो, त्याला देऊ लागलो, तर त्याचे डोळे भरून आले.
3: अरे
2: हा
3: कशामुळे,
2: सांगतो ना, तो म्हणला साहेब मी पहिला डक्करवार असेल की अशा पद्धतीनं जेवायला बसलो, कारण मांग सुद्धा आम्हाला शिवत नसतात, त्यांच्या मांग राऊताच्या शेजारी मला जेवायला बसायला मिळालो, म्हणजे माझ्या घरी जेवायला बसायला जेवायला मिळालं याचं त्याला काही नव्हतं, मांग राऊताच्या शेजारी मला जेवायला बसायला मिळालो. पहिला डक्करवार असेल म्हणलं मी, आणि भरून आलं. ते भरून आल्यानंतर मला काय वाटलं की माझं काहीतरी चुकलं, किंवा माझ्या बायकोने तोंड वाकडे केलं असेल, किंवा काही केलं असेल माहित नाही. मी म्हटलं काय झालं तुम्हाला काय, नाही नाही साहेब तसं काही नाही, तसं काही नाही म्हणून म्हणायला लागला. आणि नंतर म्हटलं सांगावं, आणि काही चुकलं असेल तर माफ करा, परंतु तुम्ही असं काही वाईट वाटून घेऊ नका. त्याच्या डोळ्याला जास्त पाणी यायला लागलं. तर म्हटलं साहेब तसं काही नाही, तुम्हाला आमचं पुराण ऐकवतो, तुम्ही सीतारामला बोलवा. आणि मग मी मी आमचं पुराण किंगडी किंगडीचा मुजरा घालतो. माझी इच्छा आहे की तुम्हाला किंगडीचा मुजरा घालावा, पण दुसऱ्या समोर आम्हाला किंगडीचा मुजरा घालता येत नाही, फक्त मांगालाच. म्हणून तुम्ही त्याला बोलवा आणि तुम्हाला मुजरा किंगडीचा घालतो आणि पुराण ऐकवतो. अकल्पित होत. मी म्हटलं ठीक आहे. मग मी सीतारामला आधीच बोलावलेलं होतं, त्याला म्हटलं आता कसं करतो. पण म्हटलं काही नाही साहेब, मी प्रिन्सिपल साहेबाला विचारतो आणि पुन्हा येतो. पुन्हा आला तो. अशा पद्धतीनं 2 दिवस दुपारी आणि रात्री असं जेवण आमचं 3 दिवस झालं. आणि त्यांनी मला पुराण ऐकवलं, डक्कलवारांचं जाती पुराण. ते मी छापलं नंतर. हे सगळं वाचल्यानंतर म्हणजे अनुभवल्यानंतर गावगाडा नावाचा एक ग्रंथ मी वाचला होता आत्र्यांचा. तर त्याच्यामध्ये भटक्यांना फिरस्त्यांना जळवा असं आहेत ह्या गावाला लागलेल्या जळवा प्रत्येक वर्षी येणाऱ्या. तर मला मी अस्वस्थ झालो की ह्या अशा प्रकारचं जर राणा दुसऱ्याचं कोणाचं चालत नाही का जर हे पाळतात तर हे शोषण कसं करतील. म्हणून माझा पूर्ण विषयच बदलला आणि मी भटक्या विमुक्तांच्या शोधात लागलो. मग रायरंबांची भेट घेतली, मग सगळ्या जातींची. आणि साधारणपणे 10-11 वर्ष मी भटक्या विमुक्तांच्यासाठी फिरत होतो. त्याच्यातून गावगाड्याबाहेर हा ग्रंथ सिद्ध झाला.
3: बरोबर.
2: मग यालाच पूरक म्हणून ह्या प्रत्येक भटक्यांची गुप्त भाषा असते. तर ते मी भटक्या विमुक्तांचा अभ्यास करीत असताना बीडला राजाभाऊ चपळगावकर, नरेंद्र चपळगावकरांचे चुलत मोठे भाऊ, ते माझे मित्र. बीडला मी काही महिने होतो. तर तिथे मांगगारुड्यांची एक मोठी वस्ती आहे. तर मांगगारुड्यांच्या वस्तीमध्ये मला जायचं होतं. तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर मी मांगगारुड्यांच्या वस्तीत गेलो. तिथे अंकुशी काळे म्हणून त्यांचे पाटील, तर त्यांच्याशी बोलत होतो. लिंबाखाली तरट होतं अंथरलेलं आणि त्याच्यावर आम्ही सगळी बसकर मारलेली होती आणि मुलाखती चालू होत्या. विचारणं मांगगारुड्यांच्या विषयी ते सांगत होता. तिथं दुपार झाली, त्यालाही भूक लागल्या सगळ्यांना, मलाही भूक लागलेलीच होती. तर एक भिप्पाड अशी उंच बाई ही आली आणि त्याला काहीतरी बोलली. मला काही कळलं नाही, पण माझी आमची संशोधक वृत्ती असल्यामुळं मी म्हटलं की ती काय म्हणाली. तर तो काही मला सांगे ना. तसं काही नाही साहेब, तसं काही नाही साहेब म्हणायला लागला. तर मी म्हटलं काहीतरी तर बोलली, पण मी ते 2 शब्द ऐकले होते. म्हटलं याचा अर्थ काय, कल्पटी दुताई की नाही का असं त्या बाईने विचारलं होतं. तर म्हटलं हे याचा काय अर्थ, कारण मला तर काही कळलं नाही. तर ते म्हणाले आमची पारसी असते साहेब, फारसी असते. तर मला कळलं की हे काहीतरी वेगळं आहे. मग त्यांनी मला फारसीचे त्यांच्या गुप्त भाषेचे 5-6 शब्द
3: सांगितले
2: मी आग्रह केल्यावर. मग त्याच्यानंतर मी औरंगाबादला आलो. तर मातंग समाजाचे हे मांग गरुड होता तो. आणि तो म्हणाला की मांग आम्ही डक्कलवार हे आम्ही सगळे अशी भाषा बोलतो आपसामध्ये. तर मी ते औरंगाबादला एक मित्र, तर ते मातंग समाजाचे मोठे कार्यकर्ते आहेत होते त्यावेळेला, वारले ते आता. तर त्यांना विचारलं की हे काय प्रकरण आहे. ते म्हणाले तुम्हाला कसं कळलं. तर मग मी त्यांची कथा सांगितली आणि म्हटलं मला. ती म्हणाले आमची अशी भाषा असते. त्यांनी मला आणखी 10-12 शब्द सांगितले आणि आणखी माहिती अशी दिली की सगळ्या भटक्यांच्या मध्ये त्यांच्या गुप्त भाषा आहेत. मातंगांची पण आहे, मांगगारुड्यांची आहे, डक्कलवाल्यांची आहे, आमची आहे. मग झाला की विषय बदलला. म्हणजे हे पुस्तक पूर्ण झालेलं होतं, छापायलाही दिलेलं होतं गावगाड्याबाहेर. हे नवीन विषय सुरू झाला.
3: मग एकातून दुसरा.
2: हा एकातून दुसरा. तर 2-3 वर्ष सतत सगळ्या भटक्या विमुक्तांच्या गुप्त भाषा ह्या मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि मग मला राचीम ढेरे जे आहेत त्यांनी असं सुचवलं की हे दोन्ही कामं अतिशय मौलिक आहेत, महत्वाची आहेत. गावगाड्याबाहेर आणि सांकेतिक आणि गुप्त भाषा हे तुम्ही विद्यापीठाला सबमिट करा डिलीटसाठी.
3: बरोबर.
2: मग मी दाखल केलं. फक्त कोर्स राजकार विद्यापीठीय ह्या प्रक्रियेमध्ये ते थोडस थंड बसत्यात राहिलं. मीही काही पाठपुरावा केला नाही, परंतु ज्या रेफरीज नेमले होते दुर्गा भागवत, डॉक्टर धनागरे आणि अशोक केळकर हे तिघ जण रेफरीज होते. त्या रेफरीजनी मात्र अतिशय स्ट्रॉंगली
3: त्यांना आवडलं
2: आवडलं आणि ते म्हणाले हे पहिलं काम आहे या प्रकारच्या विषयावर. अँथ्रोपॉलॉजीला सुद्धा याची पुष्कळशी माहिती नाहीये. धनागरनीच असं लिहिलं आणि दुर्गा भागवतांचा मोठा रिपोर्ट लिहिला 8-10 पानांचा. तो रिपोर्ट पडून होता पण आणि हे थंड बस्त्यात गेलेलं होतं. रिपोर्ट आलेले होते
3: बरोबर,
2: पण थंड बस्त्यातून ते काही बाहेर येईना. तेव्हा दुर्गाबाई भागवतांनी पत्र पाठवलं विद्यापीठाला की अशा प्रकारचं काम हे आलं होतं माझ्याकडे, मी हे पाठवतो. त्याचं पुढे काय झालं?
3: त्यांनी विचारणा केली.
2: त्यांनी विचारलं मग ते थंड बस्त्यातून बाहेर आलं आणि दिल्लीत हे 1991 साली मला डॉक्टर ऑफ लेटर्स हे विद्यापीठानं पदवी दिली.
3: तुमची भाऊ किती एकूण पुस्तकं किती आहेत?
2: 55 साधारणपणे 50.
3: बरोबर.
2: आणि काम सतत चालू आहे, थांबलेलं नाही,
3: चालू आहे.
2: काहीतरी निमित्ताने सुरू व्हायचं.
3: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही विद्यार्थी घडवले, अनेक विद्यार्थी तुमच्या हाताखाली.
2: मी 1973 ला मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये रीडर म्हणून आलो.
3: हो.
2: आणि आल्यानंतर मी प्रयत्न केला की हा विषय वैकल्पिक विषय म्हणून सुरू व्हावा
3: विद्यापीठामध्ये.
2: हा विद्यापीठात पण कुठल्या याच्यात सुरू व्हावा, मराठी की सोशिओलॉजी?
3: बरोबर.
2: तर सोशिओलॉजीचा माझा संपर्क नव्हता, त्याच्यामुळे मी काही पाठपुरावा केला नाही. पण मराठीचा पाठपुरावा मी केला, सगळ्या विद्यापीठांना मराठवा आपल्या भारतातल्या पत्र पाठवलं की हा विषय जर तुमच्याकडे फोकलोअर हा जर विषय असेल तर मला अशा प्रकारची सूचना कोलकात्याच्या त्या काँग्रेसमध्ये सुद्धा दिली होती की तुम्ही हा विषय सुरू केला का. मैसूरला आहे, बनारसला आहे, कोलकात्याला आहे, तर हा तुम्ही तुमच्याकडे सुरू करा. तर हा विषय सुरू करण्याच्या दृष्टीनं मी प्रयत्न केले, सगळा अभ्यासक्रम बोलावला, त्याच्यासाठी 6-7 लोकांनी अभ्यासक्रम पाठवले. कृष्णदेव उपाध्याय, डॉक्टर सत्येंद्र,
3: सगळी मोठी माणसं होते,
2: त्यांनी मला अभ्यासक्रम त्यांचा पाठवला. त्या सगळ्या अभ्यासक्रमावरून मी एक अभ्यासक्रम तयार केला आणि विद्यापीठाला सादर केला आणि अभ्यास मंडळाला म्हटलं की तुम्ही याच्यावर विचार करा. सुदैवानं युम पठाण यांनीही पुढाकार घेतला आणि त्यांचा प्रस्ताव मांडला आणि तो पास झाला. आणि तो पहिल्यांदा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी लोकसाहित्य असा सुरू झाला. पण गडबड काय झाली की लोकसाहित्य साहित्य म्हटलं की आपल्याकडे रिटन आणि साहित्य लोकसाहित्य हा शब्द दुर्गा भागवतांनी फोकलोअर साठी वापरला. तर फोकलोअर साठी लोकसाहित्य शब्द आला आणि फोकलोअर हा अँथ्रोपॉलॉजीचा विषय किंवा सोशिओलॉजीचा विषय असं मानलं गेलं. पण इतर ठिकाणी सुद्धा तो थोडासा इंटर डिसिप्लिनरी
3: शिकवला जातो
2: अशा स्वरूपाचा असल्यामुळं सुरू झालेला होता. तर तो आमच्याकडे मराठीत सुरू झाला, त्याच्यामुळे थोडासा गोंधळ झालाय.
3: पण एक चळवळ तुमच्या रूपानं सुरू झाली लोकसाहित्य.
2: नाही, त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्यानंतर काय झालं, लोकसाहित्य विषय सुरू झाला. मग डॉक्टर ढेरे मी आम्ही ते माझ्या जवळच्या संपर्कातले डॉक्टर ढेरे, डी के बेळेकर, डॉक्टर ढेरे वगैरे मंडळी, तर ते म्हणाले की अशी एक अभ्यासाची चळवळ सुरू झाली. चांगलं, कारण कृष्णदेव उपाध्यायांची तिथे एक संस्था होती लोकसंस्कृती मंडळ म्हणून बनारसला, त्या धर्तीवर आपण इथं सुरू करू. म्हणून मग आम्ही दुर्गाबाई भागवत औरंगाबादला आलेले असताना एक बैठक घेतली. त्या बैठकीला औरंगाबाद मधले काही साहित्यिक सगळे बोलावले. आमच्याच घरी बैठक झाली. तर दुर्गाबाईंनी तो विषय उचलून धरला आणि तुम्हाला सुरू कर. ते अगदी मुलासारखं आरेसुरे म्हणत असत आणि कसं ते माझ्याकडे येत असत. ते सुरू कर म्हणाले. मग मी म्हटलं मराठवाडा लोकसाहित्य मंडळ असं केलं. तेव्हा मराठवाडा लोकसाहित्याला मर्यादा नसतात, लोकसाहित्य कर. तर मग डॉक्टर ढेरे, मी, अमरावतीचे आमचे लोकसाहित्याचे अभ्यासक ते तारा भवाळकर, आम्ही 5-6 जण यांनी ती लोकसाहित्य संशोधन मंडळ ही संस्था सुरू केली. मी कार्याध्यक्ष आणि डॉक्टर ढेरे अध्यक्ष असे आम्ही राहिलो. आम्ही आणि परिषदला घ्यायला सुरुवात केली. पहिली परिषद मी आमची झाली 1978 साली. त्या परिषदेमध्ये निबंध फारच चांगला प्रतिसाद मिळाला. प्राध्यापक म्हणजे नवीन विषय सुरू झालेला, ऑप्शनल सुरू झालेलं, खूप विद्यार्थी
3: उत्साहाने सहभागी झाले.
2: हा ते आमच्या दोन परिषदा मी माझ्या खर्चाने औरंगाबादला घेतल्या. अहमदनगरला इथल्या लोकांनी, अनिल सहस्रबुद्धे आहेत, त्यांचे विद्यार्थी आहेत, ते सगळे जमले. ते म्हणाले आपण घेऊ. तर आणि इथं परिषद झाली 41वी परिषद. त्याच्या आधी 40 परिषदा झालेल्या होत्या, पण त्या निरनिराळ्या महाविद्यालयात त्यांनी घेतलेल्या होत्या.
3: बरोबर.
2: आणि नंतर मग मधल्या काळामध्ये लोककला अकॅडमीने घेतल्या, म्हणून मग संयुक्त विद्यमाने असं आम्ही म्हणायला लागलो.
3: बरोबर. भाऊ नगर ते गंगाधर मोरजे, डॉक्टर गंगाधर मोरजे
2: ते आमच्या बरोबर होते, आमच्या ग्रुप मध्ये.
3: त्यांची एखादी आठवण आहे तुमची?
2: गंगाधर मोरजे म्हणजे जाणं येणं, जाताना किंवा येताना मी त्यांच्याकडे डोकावलं नाही असं झालं नाही.
3: बरोबर.
2: माझे चांगलेच नाही, विशेषतः त्यांची बायको फारच चांगल्या स्वभावाची.
3: पद्मा बोलते.
2: हा पद्मा,
3: पद्माताई.
2: आम्ही नगरला 6 परिषद घेतली ना.
3: बरोबर.
2: हा डॉक्टर बालनवस की यांच्या पुढाकाराने घेतली, मोरजे यांच्या.
3: बरोबर.
2: त्यांनीच बोलावली ती परिषद. पण मधल्या काळामध्ये काय झालं की माझ्यावर जरा दबाव

0: आणि हा पर्याय कशाला म्हणून माझ्यावर तुम्ही हे बंद करा. पण मी केलं नाही म्हटलं आम्ही पूरक काम करतो आहोत ना, आणि संशोधनाचं काम आहे
1: बरोबर,
0: ते ग्रंथ प्रसिद्ध करतायत. महाराष्ट्र साहित्य शासनाची लोकसाहित्य समिती जी आहे ते ग्रंथ प्रसिद्ध करतायत, संपादित करतायत. आम्ही संशोधनात्मक लेखन प्रसिद्ध करतो आहोत.
1: संशोधन
0: लोकधाटी नावाचं मध्ये मी एक नियतकालिक सुरू केलं होतं.
1: बर,
0: त्याचे 2-3 अंक निघाले. पण नंतर मला अशोक केळकर काय म्हणाले की तुम्ही जर ह्याच्यात गुंतलात
1: हो
0: तर तुमचं काम काही
1: बरोबर
0: होणार नाही, आणि तुम्ही सक्रिय आहात आणि सारखं काम करता आहात, नवीन नवीन विषय समोर येत आहेत, तर तुम्ही कुणाला तरी ते सोपवा. पण जमलं नाही आणि तो अंक 2-3 अंक काढले आम्ही आणि बंद केलं. वंचित समाज हा माझ्या एकूण जिव्हाळ्याचा विषय. मातंगांवर पुस्तक लिहिलं, भटक्या विमुक्तांच्यावर ग्रंथ लिहिले 2-3 ग्रंथ, तर वाल्मिकी हा अजून प्रकाशातच आलेला नाही, माहितीच नाही लोकांना. हा याच्यावर आपण थोडस बघावं असं मला वाटलं. आणि तसं वाटायचं सुद्धा एक निमित्त झालं. ते निमित्त असं झालं की माझा मोठा मुलगा दिल्लीला आहे, तर त्यांनी हरियाणाला मोठा फ्लॅट घेतला आणि त्याचं भूमिपूजन करायचं होतं. त्या भूमिपूजनासाठी आम्ही हरियाणाला गेलो, म्हणजे फरीदाबादला. माझ्या मुलाकडे एक वाल्मिकी समाजाच्या बाई सकाळी कामाला येत असत, तर त्या बाई म्हणाल्या की साहेब मी 2 दिवस का येऊ शकणार नाही, कारण वाल्मिकी जयंती आहे. कान टवकारले माझे, वाल्मिकी जयंती हा काय? तुझ्या म्हणाले मी विचारलं की तुम्ही, तुझ्या म्हणाले मी वाल्मिकी समाजाची आहे. ते 2 दिवस गेले, म्हटलं मला येता येईल का तिथे वाल्मिकी जयंतीच्या कार्यक्रमाला? तुझ्या म्हणाले चलो सामान्य. आणि त्यांनी मला त्या वाल्मिकी जयंतीच्या कार्यक्रमाला नेलं, मला बाजूला मी स्टेजवर मला बसवलं, मी पाहिलं. तर माझ्या मनामध्ये ते वाल्मिकी समाज हा बघावा आणि हे सगळं. तर मी औरंगाबादला गेल्यानंतर तिथे समरसता मंचाचे कार्यकर्ते आहेत रमेश पांडव, तर त्या रमेश पांडवांना म्हटलं की मला वाल्मिकी ह्याच्यात जायचं नगरमध्ये, तर गांधीनगर म्हणून तिथे वस्ती आहे वाल्मिकींची, तर तिथे जायचंय. तिथल्या एका माणसाची ओळख करून दिली, ते म्हणाले तुम्ही जा, हे तुम्हाला जातील. मी वाल्मिकी नगरमध्ये गेलो, म्हणजे गांधीनगरमध्ये, आणि अर्धा दिवस मी होतो आणि पाहिलं. आणि लक्षात असं आलं की वाल्मिकी नावाची जात नाही, अनेक जातींचे लोक त्याच्यात आहेत. पण नंतर मग मी आजारी पडलो, मग माझा आजार थोडासा लांबला, कॅन्सर, रेक्टम कॅन्सरचं ऑपरेशन झालं, त्याच्यानंतर पुन्हा सोडियम डिफिशियन्सी आली, त्याच्यानंतर पडलो, इथं फ्रॅक्चर झालं. तर 3 वेळा साधारणपणे 1-2 वर्षामध्ये 3 वेळा हॉस्पिटलायझेशन घडलं, तो खंड पडला आणि हा विषय माझा बाजूला गेला. आणि नंतर तो मग माझं चालणं फिरणं बंद झालं आणि माझा संपर्कही तुटला. मुलांनी मला इथे आणलं,
1: नगरला आला तुम्ही?
0: नगरला आणलं. तिथे मी साधारणपणे 2 वर्ष अंथरुणावरच होतो, पण यांनी मग तिथं राहू नका, इकडे या म्हणून त्यांनी मला इथं आणलं. मी आलेलो नाहीये नगरला, मला गाडीत घातलं. तुमची इच्छा असो
1: की नगरची माती अशी की ती लोकांना खेचून आणते. नगरच्या मातीचा गुण आहे किती माशा क्षेत्रात.
0: त्यांनी 10-12 पुस्तकं नगरला आल्यापासून झाली.
1: अरे वा, बरोबर.
0: पण त्याचं सगळं श्रेय हिला
1: आहे सुनबाईना.
0: सुनबाईला
1: भाऊ एक प्रश्न असा आहे की नगर जिल्ह्यामध्ये अनेक यात्रा जत्रा, विशेषतः मडीची यात्रा असते,
0: 18 पगड नाही, त्या सांकेतिक आणि गुप्त भाषेच्या निमित्ताने 2-3 वेळा येऊन गेलो इथं.
1: बरोबर.
0: आणि एका पंचायतीमध्ये मी होतो,
1: जात पंचायत असते,
0: जात पंचायतीमध्ये 2 दिवस होतो.
1: अनेकदा असं म्हटलं जातं की अंधश्रद्धा किंवा या वाईट
0: म्हटलं, त्याच्यामुळे ती जात बांधली गेली आहे आणि ती त्यांची गरज आहे. कारण सुखी सुखी घरं असतात,
1: भटका समाज आहे पुन्हा,
0: भटक्या समाजाची सुखी सुखी घरं असतात आणि संरक्षणाचा प्रश्न असतो, सामाजिक सुरक्षिततेचाही प्रश्न असतो.
1: बरोबर.
0: तर त्याच्यामुळे ती बांधली गेली आहे, ती गरज आहे.

0: Very specific.
1: हो
0: जात पंचायतीवर कार्यांपुरी लिहिले
1: बरोबर.
0: तर त्याच्यामध्ये की आजही कायद्यानं जरी जात पंचायतीला बंदी असली तरीही जात पंचायतीचा प्रभाव जितका 25 वर्षापूर्वी होता. कारण काय, संघटित राहते समाज आणि भाटिया लोक इथं आले, भाटियांची पंचायत होती, गुजराती इथं आले महाराष्ट्रात त्यांची पंचायत होती. कारण जेव्हा असा एखादा समाज हा देशांतर म्हणजे प्रांतांतर करतो तेव्हा तिथे त्यांना संघटितपणे राहणं आवश्यक असतं.
1: बरोबर.
0: म्हणून त्यांचे प्रश्न मग आणि प्रामुख्यानं त्यांचे विवाह विषयक प्रश्न जे आहेत आणि कौटुंबिक प्रश्न जे आहेत, देण्याघेण्याचे प्रश्न आहेत, आपसातली भांडणं आहेत, ही सगळी सोडवण्यासाठी म्हणून ती उपयुक्त संस्था होती.
1: बरोबर.
0: पण नंतर मग त्या संस्थेला विरोध सुरू झाला. त्याचं कारण असं की समाज मुक्त झाला आणि मुक्त झाल्यानंतर आंतरजातीय विवाहाचा प्रश्न म्हणजे मुली संपर्कात आल्या आणि मग त्यांचे विवाह सुरू झाले आणि तिथं तो त्याला बंदी आहे. आणि मग त्यांनी ऑनर किलिंग वगैरे जाती बाहेर टाकणे असे प्रकार सुरू झाले आणि त्याची ती प्रतिक्रिया आहे. विशेषतः नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव त्या भागामध्ये संगमनेर कोपरगाव वैजू समाजाच्या एका मुलीला मारलं, त्याच्यातून हा प्रश्न अधिक चव्हाट्यावर आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याला तूल दिली, तूल दिला आणि त्याच्यातून मग तो शासनाला तो निर्णय घ्यावा लागला. कारण हे प्रश्न खरोखर यायला लागले पुढे.
1: बरोबर.
0: कारण मुला मुलींचे संपर्क यायला लागले, निर्माण झाले. आधी तसं नव्हतं. शिकल्या मुली, शिकल्या मग त्यांच्या आंतरजातीय विवाह सुरू झाले, त्यांचे वैवाहिक प्रश्न निर्माण झाले आणि त्याच्यातून ते निर्बंध जे आहेत जाती समाजाचे ते निर्बंधाच्या विरुद्ध तरुण पिढीने आक्रमक धोरण स्वीकारलं. त्याला थोडस जाती पंचायतीची जे ज्येष्ठ लोक आहेत ते सुद्धा जबाबदार आहेत. त्याचं कारण असं की ते मग भ्रष्टाचार करू लागले. निर्णय जातीचा निर्णय हा जाती पैसे घेऊन करायला लागले आणि मग तरुणांची प्रतिक्रिया उमटायला लागली. या सगळे प्रश्न निर्माण झाले. पण त्याची सामाजिक गरज जी आहे ती अजूनही संपलेली नाही. त्याचं कारण असं आहे की गावामध्ये त्यांना काम मिळत नाही, सुरक्षितता नसते. गावातले लोक, गाववाड्यातले जो बहुसंख्य लोक आहेत ज्याला साधारणपणे अलीकडे बहुजन समाज असं म्हटलं जातं, हा जो बहुजन समाज आहे त्यांना तिथे स्थिरावू देत नाही आणि म्हणून त्यांचे प्रश्न निर्माण होतात. सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होतात, सामाजिक प्रश्न निर्माण होतात. आणि दुसरं कसं की त्यांना रोजगार मिळत नाही गावात, कुणीही महिनदार सालदार म्हणून त्यांना ठेवत नाही. कारण एकूण भटके विमुक्तांच्या संबंधीचा जो कायदा होता
1: ब्रिटिशांच्या
0: गुन्हेगार समाजाचा कायदा, त्याच्यामुळे एकूण समाजामध्ये त्यांच्याविषयी चुकीच्या कल्पना पक्क्या झालेल्या आहेत की हा गुन्हेगार ह्या जाती आहेत. ते गावगाड्यामध्ये मी त्याच्यातूनच इकडे आलो ना.
1: बरोबर.
0: हा समज कसा खोटा आहे. शहरीकरणामुळे आणि रोजगाराच्या संधी दिल्या पाहिजे, त्यांना रोजगार दिला पाहिजे, त्यांच्यातले कौशल्य लक्षात घेऊन
1: योग्य प्रकारे त्यांना काय
0: कसं त्यांना कामाला लावता येईल.
1: बरोबर. हा विचार महत्वाचा,
0: हा विचार झालाच नाही, तुकडे टाकावेत.
1: हे अनेक प्रश्न, सामाजिक प्रश्न,
0: सामाजिक प्रश्नच आहेत आणि त्यातलंही त्यांचं बरं का मतांच्या गठ्ठ्यामुळं त्यांच्यासाठी खऱ्या योजना सुरूच झाल्या नाहीत. त्यांच्या रोजगाराचे प्रश्न सुटलेच नाहीत, त्यांना पूर्ण रोजगार दिलाच गेला नाही.
1: भाऊ, एक प्रश्न असा आहे की आता समाज बदलतो असं म्हणतात किंवा अनेक नव्या नव्या गोष्टी, आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, त्यामुळं जुनी लोकसंस्कृती, लोककला, लोकभाषा, लोकव्यवहार हा लुप्त पावत चाललेला आहे किंवा काही गोष्टी नष्ट होत आहेत.
0: स्वरूप बदलायला लागलेलं आहे,
1: स्वरूप बदलतंय,
0: रूपांतर व्हायला लागलेलं आहे.
1: बरं. काही चांगल्या गोष्टी ज्या होत्या की आपलं सांस्कृतिक संचित आपण म्हणूयात, त्या आता हरवत चाललेलो आहोत काही बाबतीत असं म्हणतात.
0: होणारच. हो, कसं आहे, फक्त आमचं म्हणणं काय आहे की स्वाभाविक बदल जो असेल जो अनिवार्य असतो समाजाच्या
1: परिवर्तन
0: हे अनिवार्य असतं, ते होणार होतच राहणार. ते जाणीवपूर्वक जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये कृत्रिमता येईल, ते टिकणार नाही, ते उपर राहील, ते उपर होईल. आणि विशेषतः त्यांचं शोषण जे होत आहे ते थांबलं पाहिजे, आणि त्यांच्यासाठी विधायक योजना सुरू झाल्या पाहिजेत. विशेषतः पोटाचे प्रश्न सुटले पाहिजे, सुरक्षेचे प्रश्न सुटले पाहिजे.
1: भाऊ, तुम्ही खूप मोठं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे तुमच्या संशोधनातून, 55 जास्त पुस्तकं आज उपलब्ध आहेत.
0: हे बघा, मी कधीही एक शब्द भूषणजी एक तुम्हाला सांगतो, मी कधीही केलं
1: मी
0: शब्द वापरत नाही, घडलं.
1: हो, तुमच्या
0: एक परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यातून ते विषय सुचला, त्या विषयाच्या मागे लागलो, ते पूर्ण झालं, समाधान मिळालं.
1: कधी स्वस्त बसला नाही की आता पुरे झालं?
0: नाही नाही नाही नाही,
1: सतत चालू आहे तुमचं.
0: आणि नाही, आणि बसणारही नाही.
1: आणि तुमचे विद्यार्थी आता तयार झालेत?
0: आता विद्यार्थी काम करत आहेत,
1: त्यांना मोठं मार्गदर्शन आहे, प्रेरणा आहे. पुढच्या काही योजना आहेत? आणखीन काही वेगळं संशोधन?
0: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार होत असताना एक प्रस्ताव आणला होता, आणि तो प्रस्ताव असा होता की या संस्कृत ही या देशाची राष्ट्रभाषा करावी.
1: ही कधीची घटना?
0: घटना समिती चालू असताना.
1: बरोबर.
0: त्याला त्यांनी अनेक प्रांतातून सहाय्याही मिळवल्या बाबासाहेबांनी, आणि लॉबिंग केलं, म्हणजे स्वतः घटना समितीचे अध्यक्ष असताना सुद्धा या प्रस्तावावर अधिक मते मिळावीत म्हणून त्यांनी लॉबिंग केलं. ते लॉबिंग त्यांनी संस्कृतमध्ये केलं, म्हणजे लोकसभेच्या आवारामध्ये संस्कृतमध्ये लॉबिंग केल्याची बातमी आहे की बाबासाहेब संस्कृतमध्ये बोलत होते, इतरांशी समजावून सांगत होते की या देशामध्ये जर एकात्मता आणायची असेल, सगळ्या प्रांतांना मान्य असलेली भाषा आणल्याशिवाय पर्याय नाही, तर तेव्हा हा ठराव आणला. हा कशासाठी आणला? त्या देशाला त्यांची अस्मिता प्राप्त व्हावी, परंपरेशी त्याचं नातं जोडलं जावं, ज्ञान परंपरेशी आजचा समाज जोडला जावा, अशी एक भूमिका होती. त्यावेळेचा रिपब्लिकन पक्ष होता त्यावेळेला, तर त्याचे मौर्य नावाचे गृहस्थ आणि त्यांनी सगळे तरुण मंडळी त्यांनी विरोध केला. बाबासाहेबांना सांगितलं की आम्ही जर तुम्ही हा ठराव मांडला तर आम्ही वॉकआउट करू, म्हणून त्यांनी तो ठराव परत घेतला. ही सगळी कथा मी माझ्या एका पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. आता हे सगळं बघत असताना राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर एक लोकभाषा, सर्वमान्य सर्व राष्ट्राला मान्य असलेली भाषा ही निर्माण झाली पाहिजे, आणि संस्कृत ही मेकॉलेनी आणि त्यावेळेच्या सगळ्या राज्यकर्त्यांनी डेड भाषा म्हणून जाहीर केलं, मृत भाषा
1: बंद करून टाकलं.
0: त्याला पुन्हा जागं कसं करता येईल? आणि लोकभाषा म्हणून संस्कृताला स्थान मिळाल्याशिवाय हा देश उभा राहू शकणार नाही, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकणार नाही, आपल्याला आपल्या संस्कृतीशी आपल्या स्वतःला जोडताही येणार नाही, ज्ञान परंपरेशीही जोडता येणार नाही, चिंतन परंपरेशीही जोडता येणार नाही, जे आपल्याला जाणीवपूर्वक इंग्रजांनी तोडलेलं आहे. मेकॉलेनचं 1835 भाषणच आहे, फार प्रसिद्ध भाषण आहे, ते मी दिले त्याच्यात. तर त्याचं भाषण असं आहे की मी देशभर फिरलो, मला एकही चोरी करणारा माणूस भेटला नाही.
1: भारतात सगळीकडे फिरलो?
0: भारतात. 1835 साली ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये झालेलं भाषण आहे, तर ते मी माझ्या डायरीमध्ये तेव्हापासून माझ्याजवळ संग्रहात होतं. आणि जोपर्यंत या देशाचं आमूलाग्र तुम्ही मानस परिवर्तन करणार नाही, त्यांना त्यांच्या संस्कृतीपासून तोडणार नाही, त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण करणार नाही, तोपर्यंत या देशाभर दीर्घकाळ राज्य करणं आपल्याला शक्य नाही, असं भाषण तिथे आहे. म्हणून त्यांनी शैक्षणिक धोरण राबवलं आणि संपूर्ण परंपरेनं चालत आलेल्या शैक्षणिक संस्था सगळ्या बंद केल्या. हेही तुम्हाला कदाचित माहिती असेल की महात्मा गांधींनी 1931 साली गोलमेज परिषदेला गेलेले असताना तिथे चॅटम हाऊस इंग्लंडमध्ये चॅटम हाऊसमध्ये त्यांचं जे भाषण झालं त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आमच्या देशात आलात तेव्हा जे साक्षरतेचं प्रमाण भारतामध्ये होतं ते आता निरक्षरांचं झालेलं आहे, म्हणजे तुम्ही आमच्या देशामध्ये आमच्या देशातल्या समृद्ध शैक्षणिक परंपरेची खच्चीकरण केलेलं आहे. त्याला विरोध झाला, तिथेच विरोध झाला. हर्टॉग म्हणून अध्यक्ष होते, त्यांनी सांगितलं की हे सिद्ध करा. ते म्हणाले त्यांनी सुंदरलाल नावाचा एक ग्रंथ ज्याने भारत में ब्रिटिश राज नावाचा एक ग्रंथ 1700 पृष्ठांचा लिहिलेला होता, तो आपल्याला कोणालाही माहिती नाहीये. तर त्याच्यावर ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर 5-7 दिवसाच्या आत त्याच्यावर बंदी आणली गेली आणि 50 ग्रंथ विकले गेले होते. ते परत मिळवले, त्याची होळी केली सुंदरलालच्या ग्रंथांची. त्याच्यात ती माहिती दिली, त्यांनी त्याचा आधार दिला होता पण त्याचे उपलब्धच नाही प्रत. आणि हिंदी ग्रंथ त्याच्यामुळे हरटॉकने सांगितलं की तुम्ही सिद्ध करा. त्याच्यानंतर राजकारणामध्ये प्रचंड उलाढाल सुरू होते, त्याच्यामुळे त्यांना काही वेळ मिळाला नाही. गांधींना गांधींशी हरटॉकचा पत्रव्यवहार झाला आणि त्यांनी ते शहाला नाव काम दिलं की तुम्ही हे सांगा. त्यांनाही ते शक्य झालं नाही. परंतु ही गोष्ट एका गांधीवादी धर्मपाल नावाच्या कार्यकर्त्याच्या जिव्हारी लागली की गांधींनी, कारण त्यांनी सांगितलं होतं हे सिद्ध करा नाहीतर परत घ्या. गांधींनी परत घेतलं नाही त्यांचं विधान. ते म्हणाले की मी फार जबाबदारीनं बोलतोय आणि पुराव्यानिशी बोलतोय. ते पुरावे काही देऊ शकले नाहीत. हे धर्मपालांनी काय केलं, ते इंग्लंडमध्ये गेले 1995 साली. 2 वर्ष तिथं राहिले, 2-3 वर्ष सगळं आर्काईव्ह टाळलं, सगळी झेरॉक्स आपल्या नकला केल्या, तेव्हा झेरॉक्स नव्हतं, नकला केल्या. आणि त्या कागदपत्रांच्या आधारे ब्रिटिशांनी 1825 साली जो सर्व्हे केलेला होता भारतामध्ये शिक्षणाचा संदर्भात, त्या सगळे सर्व्हेचे रिपोर्ट मिळवले आणि त्या रिपोर्टांच्या आधारे त्यांनी द ब्युटिफुल ट्री नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये आकडेवारी दिलेली आहे. या देशामध्ये असं एकही गाव नव्हतं की जिथं शाळा नाही. मोठ्या गावात अधिक शाळा, काही गावांमध्ये मोठ्या शहरांमध्ये मोठी नगरं, त्याच्यामध्ये महाविद्यालयाच्या स्तराच्या स्तराची विद्यालय ही होती आणि तिथे 85% ब्राह्मणेतर शिकत होते. त्याच्यामध्ये शूद्र अतिशूद्र हे मोठ्या प्रमाणात होते. त्याच्या आकडेवारीसह ते पुस्तक छापलं, प्रसिद्ध केलं. धर्मपाल ते गोव्याच्या कुठल्या तरी एका संस्थेने संपूर्ण आवृत्ती विकत घेतली आणि संपवून टाकली. त्याच्यामुळं 1995 साली लिहिलेलं पुस्तक सुद्धा आपल्याला माहिती नाही. हे सुदैवानं सांगलीला माझे एक मित्र गोखटे नावाचे, त्यांच्याकडे मुक्कामाला होतो, त्यांच्याकडे त्याची एक प्रत होती आणि डेस्पोलिएशन अँड डिफेमिंग ऑफ इंडिया नावाचं दुसरं पुस्तक धर्मपालांनीच लिहिलं. ते त्या पार्लमेंटमधल्या संपूर्ण प्रोसिडिंग सह ते दिलेलं आहे. तर ते दोन्ही पुस्तकं मला तिथं पाहायला मिळाली. त्याच्या आधारे त्याचं मी झेरॉक्स आणलं. त्याच्या आधारे भारत शिक्षण नीतीचे राजकारण नावाचं पुस्तक लिहिलं.
1: भाऊ, तुमच्याकडे बघितल्यावर असं ज्ञानवृक्ष समोर आहे, दीपस्तंभ उभा आहे असं वाटतं सगळ्या लोक साहित्याच्या अभ्यासकांना.
0: हे
1: नव्या पिढीला तुमचं काय सांगणं?
0: आता नव्या पिढीला मी सारखं सांगत असतो. एकच गोष्ट, दोन गोष्टी सांगतो. एक की तुम्ही संशोधन केल्यानंतर पदवी मिळवली तेव्हापासून तुमचं संशोधन काम सुरू झालं असं समजा. आपण बन चुके होऊ नका,
1: अगदी बरोबर,
0: मोठे होऊ नका. आणि ज्ञानाच्या साधनेला अंत नसतो, हे अखंड कार्य आहे, काही पिढ्या चालणार आहे. आणि आपल्याला ह्या देशामध्ये लोकसंस्कृतीच्या अभ्यासाकडे, लोकजीवनाच्या अभ्यासाकडे इतकं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. आणि आजची ही जी पिढी आहे पूर्ण गावापासून तुटलेली आहे. मातीत पाय ठेवा आधी, जे गांधींनी ते काही खेड्यात चला असं म्हटलं होतं, एका निराळ्या अर्थानं आपला समाज समजून जर घ्यायचा असेल, आपल्या जातीपाती समजून घ्यायचा असेल, त्याच्यातली तळाव समजून घ्यायचे असतील, त्याच्यात अनेक स्तर आहेत, ते जर बारकाईने समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला क्षेत्रीय अभ्यासाशिवाय पर्याय नाही. गावात जा, गाव पहा, समाज पहा, तिथे राहा, तर तुम्हाला समाज थोडासा कळायला लागेल, तरीही थोडासा म्हणजे काही परिचय होईल, समाज नाही कळणार. आणि आपल्याला आपल्या समाजाचा अभ्यास आपण केला नाही आणि परिवर्तनाची भाषा बोलतो, आपल्याला काय बदलायचं आहे हे जर माहिती नाही तर तुम्ही बदल काय करणार, परिवर्तन काय करणार. म्हणून आपलं हे आपल्या सगळ्या ज्या योजना आहेत या देशाच्या मातीच्या जो स्वभाव आहे त्याला सोडू नये, त्याला कसं बदलता येईल आपला देश. म्हणून धर्मपालांचा एक ग्रंथ आहे भारतीय चित्त मानस, भारतीय चित्त वेगळं आहे मानस वेगळं आहे, लोकमानसाचा अभ्यास करा तर आपल्याला खरं काय काम करायचं आहे हे कळायला लागेल, आपले प्रश्न किती जटिल आहेत हे लक्षात येईल आणि मग त्याला आपल्याला सामोरं जाता येईल, ते आव्हान ते आपल्या आव्हानं पेलता येईल. आणि थोडक्यात म्हणजे आपण मोठे झालो असं यत्किंचितही वाटू देऊ नका, चालत राहा, माती सोडू नका.
1: भाऊ तुम्ही आज रेडिओ नगरशी खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि हा संवाद संपूच नाही असं वाटत होतं, तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे, पुन्हा पुढच्या कधीतरी भेटीमध्ये आपण
0: अवश्य भेटू.
1: धन्यवाद.
0: अवश्य भेटू.
2: श्रोते हो, नगर शहराशी संबंधित इतिहास, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, नाट्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणारी मालिका संचित अहमदनगरचं. या मालिकेचे प्रायोजक होते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. संचित अहमदनगरचं ही मालिका घेतली होती रेडिओ नगर 90.4 FM चे मानद संचालक स्वर्गीय भूषणजी देशमुख यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77 727 500

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

घटक क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: अकेला है।
1: शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही, खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये। ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्काचा आवाज। आणि ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि अनु आहे तुमच्या सोबत। गुड इव्हनिंग सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो, आज आहे 11 जून 2024, आजची तारीख आणि आज आहे वार गुरुवार। दिवसाला छान आपली सुरुवात झालेली आहेच आणि आज आहे 11 जून। मॉर्निंग शोला तर आज आपण सकाळी भेटलो होतोच, पण त्याचबरोबर इव्हिनिंगमध्ये सुद्धा आपण भेटत आहोत। आज आहे 11 जून। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, असं सांगणारे समाजवादी नेते, थोर लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि ते म्हणजे साने गुरुजी। आज यांचा स्मृती दिन आहे आणि 1950 साली पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचा खरं तर मृत्यू झाला, तो त्यांचा स्मृती दिन आपण आज पाहतो आहोत। आणि मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक ते होते, समाजसुधारक होते, प्रतिभावंत लेखक होते। साने गुरुजींचा जन्म कोकणामधल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगडमध्ये झाला आणि इंग्रजी साहित्यामध्ये MA ही उच्च पदवी त्यांना मिळाली होती। त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा त्यांच्यावर जीवन विकास। साने गुरुजी यांनी राष्ट्रसेवा दलाचीही स्थापना केली होती। समाजातील जातीभेद, अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट रूढी आणि परंपरांना त्यांनी नेहमीच विरोध केला। आज साने गुरुजी यांची खरं तर पुण्यतिथी आहे, स्मृतिदिन आज त्यांचा आपण पाहतो आहोत आणि त्यांच्या स्मृतींना आदरांजली व्यक्त करत आपण आपल्या शोला सुरुवात करूयात। अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग।

स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे. ला, ला, ला, ला, ला, ला, ला, ला.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकता स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आकाशवाणी मुंबई केंद्राचं दुपारचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आपण ऐकणार आहोत.
1: भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हॅन्ड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं सुरू असलेल्या नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य, संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी, तसंच एकत्रितपणे काम करता यावं, यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं, असं त्यांनी सांगितलं. देशातील युवा वर्गासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, मागणीवर आधारित कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून एक योग्य परिसंस्था घडवणं हे आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असायला हवं. महिला वर्गाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी राज्यांनी महिलांचं शिक्षण, कौशल्य विकास, सुरक्षा आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. भारतानं अनेक देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी मोठी संधी आहेत. या कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या क्षेत्राला आपली स्पर्धात्मकता वाढवता येईल आणि जागतिक बाजारपेठेसाठी सज्ज होता येईल, असं ते म्हणाले. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हे देशाची अन्नसुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर, मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल यांबाबत चर्चा करण्यात आली. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर महाजन, सामंत आणि गीते एकत्रित वार्ताहर परिषदेला संबोधित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानकांनुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू काश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईत ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, सनई वादक शैलेश भागवत, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, युवा गायक कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. तसंच हार्मोनियम वादक तन्मय देवचके, जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण जाधव, बाहुली नाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण मसगे आणि लोकनृत्य आणि लोकसंगीतासाठी चेतन खेडेकर यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं या अकादमी पुरस्काराचं स्वरूप आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्काराचं स्वरूप 25,000 रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असं आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी रामकुंड इथे सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा साजरा झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर धर्मध

0: येथे धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला आरंभ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून येणाऱ्या भाविकांचं आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे, तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी प्रत्यक्ष पद्धतीने होईल. विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. यासंदर्भातली सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना www.siac.org.in या संकेतस्थळावर मिळेल. गुन्हेगारी फसवणूक प्रकरणात गणेश काळे याचं सीबीआयनं थायलंडमधून भारतात प्रत्यार्पण केलं आहे. या प्रकरणातल्या पीडितांना आरोपीकडून ऑनलाईन अर्धवेळ नोकऱ्यांचं आमिष दाखवून गुंतवणूक म्हणून पैसे जमा करायला भाग पाडलं जात होतं. परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि थायलंडमधल्या भारतीय दूतावास यांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आली. वादळी वाऱ्यांसह पडलेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांची जिल्हाधिकारी एस कार्तिकी यांनी आज पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कालपासून ओसरला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात जेमतेम 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात राज्यातले 2 जवान शहीद. आणि 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीची आजची

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, सांजरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. मिशन वात्सल्य योजना. योजनेअंतर्गत शासकीय बालगृह, अनुदानित शिशुगृह, शासकीय अनुदानित निरीक्षणगृह, खुली निवासगृह, विशेष बालगृहांसाठी परिपोषण अनुदान आणि कर्मचाऱ्यांसाठी मानधनाचा निधी देतो मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत. स्वच्छता ॲक्शन प्लॅन अंतर्गत लहान बालकांची काळजी, संरक्षणाकरता काम करणाऱ्या संस्थांमध्ये स्वच्छतेसाठी साधन सामुग्री उपलब्ध करून देणं, उपाययोजनेसाठी निधी देणं, बालकांची काळजी संरक्षण या संबंधित संस्था, बालकल्याण समिती आणि बालन्याय मंडळ यांच्या बांधकामासाठीही निधी दिला जातो. केंद्र शासनाकडून प्रत्येक लाभार्थी बालकाला 4000 रुपयांचा निधी या मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत मिळणार आहे. राज्य शासनाकडून या आर्थिक लाभाचं वितरण केलं जाणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: आपण एक तास निहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा अनु आहे तुमच्या सोबत. राज्य शासन, क्लिव्हलँड क्लिनिक, ब्रुकफील्ड आणि आरोग्य धन हेल्थ सिटी यांच्यामध्ये नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी विकसित करण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीद्वारे NMIMC जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था आता प्रत्यक्ष मिळणार आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत सुमारे 250 एकर क्षेत्रावर NMIMC एक विकसित प्लॅन तयार केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हिल इन इंडिया या दृष्टिकोनाशी ही अतिशय सुसंगत संकल्पना आहे. 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक, 10,000 अधिक थेट रोजगार निर्मिती यामुळे शक्य होईल. मेडिसिटीद्वारे रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेच्या एकत्रीकरणातून आरोग्य सेवा परिसंस्थेची निर्मिती होणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ निगम 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत. महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन आणि कल्याण अधिनियमन 1981 कलम 6 अंतर्गत स्थापित विविध सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि श्रमजीवी कामगार अधिनियमन 1969 कलम 6 अन्वये काही उमेदवारांना सरळ सेवा पद्धतीमध्ये नक्की सहभाग घेता येऊ शकणार आहे. यामध्ये लघुटंक लेखक संवर्गातील पदांच्या सरळ सेवा पद्धतीनं गट क मधील रिक्त पदे भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवाराचं वय 11 जून रोजी 24 असावं. त्याचबरोबर शुल्क भरण्याकरता जर काही तांत्रिक अडचणी उमेदवारांना येत असेल तर त्यासाठी 18 जूनपर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर संपर्क साधू शकता. mahakamgar.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपण ऐकता स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. फूड सेफ्टी ऑन व्हील्स या मोहिमेबद्दल जाणून घेऊयात. सार्वजनिक ठिकाणची दुकानं, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या परिसरामध्ये एक विशेष जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. फिरत्या अत्याधुनिक प्रयोगशाळेद्वारे विविध अन्न पदार्थांचे 69 नमुने जागेवर तपासले आणि या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी, अन्न विक्रेते, अन्न व्यावसायिक यांच्याशी थेट संवाद साधून अन्न सुरक्षा, स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी, अन्न साठवणूक, अन्न पदार्थांवरील लेबलची माहिती, कालबाह्य अन्न पदार्थ टाळावे याची संपूर्ण माहिती देण्यात आली. फूड सेफ्टी ऑन व्हील्स या विशेष उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई परिसरात 1 ते 15 जूनपर्यंत ही जनजागृतीची व्यापक मोहीम राबवण्यात येते आहे. राज्यामध्ये अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन होत आहे की नाही याबाबत ही महत्वाचं मार्गदर्शनही केलं जाणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. मी अनु आहे तुमच्यासोबत. राज्यातील सिंधी विस्थापितांच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता फ्री होल्ड करण्यासाठी राबवण्यात येणारी एक विशेष अभय योजना, याला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार असल्याचं सिंधी विस्थापितांच्या निवासी आणि वाणिज्यिक जमिनीचे पट्टे वाटप शासनानं निश्चित केलेल्या धोरणानुसार तातडीनं पूर्ण करावेत असे आदेश महसूल मंत्री यांनी दिलेत. हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे आणि ज्यामध्ये कोणताही पात्र लाभार्थी या योजनेबाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी असं महसूल मंत्री यांनी सांगितलंय. मंत्रालयातील दानलामध्ये सिंधी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सुद्धा आयोजित बैठक घेण्यात आली. यामध्ये अमरावती, नंदुरबार, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वाशिम आणि चंद्रपूर आणि इथले जिल्हाधिकारी व अन्य संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज
1: रसिक हो. रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. भारताचं पहिलं जागतिक स्तरावरचं आरोग्य सेवा, संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी लवकरच विकसित केली जाते. राज्य शासन, क्लिव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यामध्ये नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीचा NMIMC चा विकसित करण्यासाठीचा एक सामंजस्य करार झाला. क्लिव्हलँड क्लिनिक या प्रकल्पाची प्रमुख संस्था इथे कार्य करेल. अत्युच्च दर्जाची आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि रुग्ण केंद्रित आरोग्य सेवा पुरवण्याबाबत जागतिक अनुभव या प्रकल्पासाठी नक्कीच उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पातून 1.5 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक आकर्षित होऊ शकते आणि 10,000 अधिक थेट रोजगारांची संधी इथे उपलब्ध होणार आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी

योग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: तर आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. राज्यातील 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 नियमित दुसऱ्या फेरीत 9 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदवून प्रवेश अर्ज लॉक करण्याची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत राज्यभरातील 680,786 विद्यार्थ्यांनी कॉलेजचे पसंतीक्रम नोंदवले आहेत. प्रवेश अर्ज लॉक केले असल्याची माहिती शालेय शिक्षण संचालनालयामार्फत देण्यात आली असून राज्यातील 9,569 कनिष्ठ महाविद्यालयामधील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पसंतीक्रम नोंदवून अर्ज लॉक केलेल्या विद्यार्थ्यांसाठी 13 जूनला सकाळी 10 वाजता कनिष्ठ महाविद्यालय वाटप अलॉटमेंट यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी पालक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि आवाहन करावं असं सांगण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

होता प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रृंखला लोक मध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मास महिना सध्या सुरू आहे आणि अधिक मासामध्ये आपल्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवर प्रचंड गर्दी बघायला मिळते. पाथर्डीमधल्या मोहट्यामध्ये विशेष उन्हाळी सुट्टीचं आणि त्याचबरोबर या अधिक मासाचं औचित्य साधत मोहटादेवी गडावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली बघायला मिळते. पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. आईराजा उदो या जयघोषानं संपूर्ण गड परिसर भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघाला होता. भाविकांची वाढती संख्या सध्या लक्षात घेता तिथे दर्शन व्यवस्था, पार्किंग, पिण्याचं पाणी, सावली तसेच दर्शन जागा जिथे आहे त्या ठिकाणी जागोजागी सर्क्युलेटिंग फॅनची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना सुरळीत आणि सुलभ दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत आणि श्रोते हो, आपण मान्सूनची सगळेजण वाट पाहतो आहोत, पण मान्सून कधी येणार? यंदा मात्र 2026 या वर्षामध्ये गेल्या 5 वर्षांचा आढावा आपण मान्सूनचा पाहिला तर मान्सूननं खरंच खूप विलंब केलेला आहे, उशीर केलेला आहे असं दिसतंय. मान्सून अजूनही कोल्हापूर, सांगली, सातारा इथे अडकलेला आहे. सोलापूरमध्ये मान्सून आलेला आहे, पण मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र अजूनही सरकला नाहीये. पण भारतीय हवामान विभागाचा असा अंदाज आहे की मान्सून लवकरच पुढे सरकण्याची शक्यता आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट आणि अति पावसाच्या भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर त्याचबरोबर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये पुढे सरकण्याची शक्यता वर्तवली आहे. येत्या आठवड्याच्या सुरुवातीला मान्सून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सक्रिय झालेला असेल असं भारतीय हवामान विभागाचं अंदाज आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: त्वचारोग तज्ज्ञ, त्याचबरोबर चित्रकार, छायाचित्रकार, रंगकर्मी ते म्हणजे डॉक्टर राजीव सूर्यवंशी यांची मुलाखत आज तुम्ही संध्याकाळी 7 ते 8 या वेळामध्ये ऐकू शकाल. त्याचबरोबर आज रात्री 9 वाजतासुद्धा एक मुलाखत तुम्ही ऐकू शकाल, जी मुलाखत घेतलेली आहे अजय धोपावकर यांनी. आज तुम्ही क्रीडाझेप हा कार्यक्रम ऐकू शकाल रात्री 9 वाजता. या क्रीडाझेप कार्यक्रमामध्ये दिव्यांग मॅरेथॉनपटू अशोक भानसे यांची मुलाखत तुम्ही ऐकू शकाल. संवादक आहेत अजय धोपगावकर सर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ निगम 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग सांजरंगमध्ये. सेन्सेक्स, डॉलर आणि आजचं तापमान याकडे वळूयात. सेन्सेक्स 78,983.18 अंकांनी वर आहे आणि डॉलर आज 95.27 असा दर आहे. डॉलर तुलनेनं खाली घसरलेला आहे असं दिसतं आहे. त्याचबरोबर आजचं तापमान, अहिल्यानगरचं आजचं कमाल तापमान 38.1 तर किमान तापमान 24.7 आहे. आजचा कमाल अंदाज 40 डिग्री. दिल्लीमध्ये 42.4 कमाल तर 29.1 किमान तापमान. आजचा कमाल अंदाज 41 डिग्री. मुंबईमध्ये 35.3 कमाल तापमान तर किमान तापमान 29.5 आणि आजचा कमाल अंदाज 34 डिग्री. देशामध्ये सगळ्यात उष्ण आज भटिंडामध्ये आहे, 46.2 डिग्री अंश सेल्सिअस. तर राज्यामध्ये सगळ्यात उष्ण भाग ब्रह्मपुरी जिल्हा आहे, 45.5 डिग्री अंश सेल्सिअस. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामा आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102015.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वरसंगीत।

गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या नगर शहरातील त्वचारोग तज्ज्ञ, चित्रकार, छायाचित्रकार आणि रंगकर्मीसुद्धा वेगवेगळ्या क्षेत्राशी त्यांचा खूप महत्त्वाचा संबंध आहे असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. आणि आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. खरं तर ते मूळचे साताऱ्याचे आहेत, पण तरीसुद्धा आता ते नगरकर आहेत असं म्हणायला मला खूप आनंद होतो आहे. तर आत्ता आपण सरांशी संवाद साधणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. सर, या कार्यक्रमात स्टुडिओमध्ये शोमध्ये खूप मनापासून स्वागत तुमचं.
3: धन्यवाद. आणि धन्यवाद सर्व श्रोत्यांचे सुद्धा. नगरकर म्हणाला तर आता मी खरंच सातारकर न राहता नगरकर झालोय, परिपूर्ण नगरकर.
2: नक्कीच सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधला बालपणीचा काळ आपण कितीही मोठे झालो तरी विसरू शकत नाही. ते दिवस आपलं झालेलं शिक्षण असेल, आपले शाळेचे दिवस असतील, आपल्याला शिकवणारे काही शिक्षक असतील, जे कायम आपल्या स्मरणात राहतात. तुमचं बालपण, सगळा हा प्रवास कुठे गेला?
3: माझं मुख्यत्वे बालपण साताऱ्यामध्येच गेलं. माझे वडील रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य आणि नंतर सचिवसुद्धा होते. पण एक नियम होता की त्यांना 3 वर्षानंतर त्यांची बदली असायची. तर सुरुवातीला माझा जन्म झाला तेव्हा ते शिवाजी कॉलेज सातारामध्ये होते. त्यानंतर मग मी 11 महिन्याचा असताना त्यांची बदली कराडला झाली. कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये ते प्राचार्य झाले पहिल्यांदा. आणि मग त्यांच्या पदोन्नतीनंतर त्यांची बदली माढ्याला झाली, सोलापूरला, सोलापूर जिल्ह्यात. आणि त्यानंतर 1 वर्ष आम्ही कर्जत, जे अहमदनगर जिल्ह्यातलं कर्जत, अहिल्यानगर जिल्ह्यातलं कर्जत. आणि त्यानंतर मग पुढे कोल्हापूरला 2 वर्ष आणि मग परत पुन्हा साताऱ्याला. असं वेगवेगळ्या ठिकाणी माझं बालपण गेलं. याचं सुदैव दुर्दैव अशा अनेक गोष्टी आहेत. पहिलं तर मला असं आठवत आहे की माझा भाऊ मोठा आणि माझ्यामध्ये फक्त 1.5 वर्षाचं अंतर आहे, त्यामुळे तो माझा सगळ्यात पहिला आणि आजही तो माझ्या जवळचा मित्र. माझ्यापेक्षा मोठा आहे दादा. पण असं होतं की आम्ही एकत्र खूप खेळलो. आणि कित्येक वेळा असं असायचं की बदली झाल्यावर, नवीन ठिकाणी गेल्यावर, नवीन मैत्र जुळेपर्यंत आम्हाला दोघं एकमेकाची साथ असायची. दोघांना वाचनाची प्रचंड आवड, खेळ दोघांना मैदानी खेळ खूप आवडायचे, त्यामुळे मला असं तिसरा मित्र नसला तरी चालून जायचं. पण ओव्हर द पिरियड असं झालं की वेगवेगळ्या ठिकाणी जाताना आमच्यामध्ये एक असा एक बदल घडला की आम्ही पटकन मैत्री करायला लागलो लोकांची. कारण माहिती असायचं ना की आता मागचे जुने शाळेतले मित्र भेटणार नाही आहेत. आणि त्या काळात कसं मोबाईल किंवा इंटरनेट असं काही नव्हतं, पत्र लिहिणं चालू असायचं. पण नंतर नंतर त्या पत्राची फ्रिक्वेन्सी कमी होत जायची आणि मग थोडंसं असं व्हायचं की अरे चुक चुकल्यासारखं वाटतंय. मग 7वी 8वीपासून थोडी मैत्री जी झाली ती अजूनही टिकली. माझे कित्येक मित्र आहेत, अजय जोगदंड म्हणून आहेत, पुण्यात व्यावसायिक आहेत, त्यांची माझी 7वी 8वीची मैत्री आहे. पण आजही तेवढीच घट्ट आहे. आजही आम्ही एकमेकांना न चुकता फोन रोज करतो, काय झालं आमच्या आयुष्यामधलं एकमेकांना सांगतो. माझ्या सुखदुःखाच्या वेळेस प्रत्येक वेळ माझे मित्र बरोबर असतात. पण एक झालं की माझं बालपण अतिशय सुखासीन गेलं आहे. म्हणजे मला असं कष्ट करावे लागले नाहीत खूप. वडील प्राध्यापकी पेशात असल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं जे घडलं ते म्हणजे मला लायब्ररीचा ॲक्सेस मिळाला. आणि वाचन हे माझं पहिलं वेड. 4वी 5वीपासून मला खूप वाचनाची आवड आली. त्याच्या अगोदर चांदोबा, फुलबाग, आमच्या वेळेस किशोर कुमार, इंद्रजाल कॉमिक्स, ही सर्व मासिकं आमच्या घरी यायची, आम्ही विकत घ्यायचो ती. पप्पांना वाटायचं की ह्यांना हे आवडतं ना तर ते वाचा. नंतर लायब्ररीची ओळख झाल्यावर सुरुवातीच्या काळात रंजक कादंबऱ्या, बाबा कदम असतील, सुहास शिरवळकर असतील, छावा, शिवाजी सावंताचं सगळं साहित्य, रणजित देसाईंचं सगळं साहित्य वाचलं. मी मराठी माध्यमातलं असल्यामुळं मला त्याची गोडी जास्ती लागली. पण आई वडील दोघंही इंग्लिशचे प्राध्यापक, तर त्यांचं बोलणं कधी चालू असताना, माझी आई आम्ही शिकत असतानाच MA झाली आणि तिने MPhil पण केलं आणि BEd पण केलं. खूप आमच्याबरोबर ती शिकली. तर तिचं जे काही चालू होतं त्या काळात मला शेक्सपियर वाचायची गोडी लागली. म्हणजे पहिल्यांदा मराठीत वाचला, मग अनुवादित इंग्लिश कादंबऱ्या वगैरे सगळं मराठीत वाचलं, मग नंतर मला इंग्लिश वाचायची सवय लागली आणि आजही चालू आहे. म्हणजे कुठलंही पुस्तक हातात आलं मराठी हिंदी इंग्लिश तर ते वाचायचं. हे वाचनाचं वेळ हा माझ्या, कारण त्यावेळेला एकदम पटकन कुणाशी जर मैत्री नाही झाली तर पुस्तक हेच मित्र आपले असं असायचं. बालपणीची अजून एक आठवण अशी आहे की मला सैनिक स्कूल साताऱ्यामध्ये ऍडमिशन मिळालं होतं. हा त्या काळात बहुमानाचा, म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत हे होतं की मिळायचे नाहीत. आणि मी ती परीक्षा पास झालो वगैरे, मला सिलेक्ट झालो, मी जॉईन केलं आणि तिसऱ्या महिन्यात घरच्यांनी मला परत आणलं. आम्हाला करमत नाही की घरात तू धाकटा आहेस आणि तू सगळीकडे या सगळ्या गोष्टी करत असतोस, तर आम्हाला ते करमत नाही. म्हणून मग तिथून डायरेक्ट मी झेडपीच्या शाळेत होतो. हे स्थित्यंतर सगळी अनुभवली. बारावीपर्यंत मी साताऱ्यातच राहिलो आणि बारावी नंतर मग मी पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलो. MBBS माझं पुण्यात झालं, त्यानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्यात झालं आणि मग 5 वर्ष नोकरी पुण्यात असं मी केलं.
2: नक्कीच. पुण्यानंतर नगरला केव्हा आलात आणि नगरलाच का आलात?
3: पुण्यामध्ये मी जेव्हा होतो त्यावेळेला मुख्यत्वे मला जे जाणवत होतं की पैसा, मान मरातब किंवा नोकरीतलं स्थैर्य, त्या काळात कसं असतं, आता कदाचित लोकांची विचारसरणी बदलली आहे, पण त्या काळी अशी एक धारणा होती की आपलं स्वतःचं घर असावं, डोक्यावर छप्पर पाहिजे, गाडी वगैरे या नंतरच्या गोष्टी असायच्या पण डोक्यावर छप्पर पाहिजे असं. तर माझं घर झालं होतं पुण्यामध्ये घेऊन, जॉब सिक्युअर होता, अर्थात भारती विद्यापीठाशी आमचे घरगुती संबंध होते आणि माझ्यावर त्यांचे खूप उपकार आहेत की मला त्यांनी ते जॉब दिला. मला त्याच्यामध्ये पण त्यांनी खूप माझी डेव्हलपमेंट होऊ दिली, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू काम दिलं मला. त्यांची अशी पण इच्छा होती की मी पुढे तिथे कार्यरत राहावं आणि मग प्रिन्सिपल वगैरे असं या मार्गांनी जावं, पण मला ते 5 वर्षानंतर त्याचा कंटाळा आला होता. एक तर खूप ट्रॅव्हल व्हायचं, वैयक्तिक मला जे करायचं होतं माझ्या फील्डमध्ये, कारण किती छंद असले तरी तुमची आवड, तुमच्या म्हणजे कार्यक्षेत्र हे तुमची आवड पाहिजे, जर ती असेल तरच तुम्ही 100% न्याय देऊ शकता. आणि मला स्किनची प्रॅक्टिस प्रचंड आवडते, त्यातही डर्मॅटो सर्जरी, त्यामुळे मला त्याकरता द्यायला लागणारा जो वेळ होता तो मी सुखासमाधानाने देऊ शकत नव्हतो असं मला जाणवायला लागलं. आणि त्याकरता मला जे काही ट्रॅव्हल करायला लागायचं, जो माझा वेळ प्रवासात जायचा हा जास्ती होता, त्यामुळे थोडंसं कुटुंबाच्या बरोबर जे वेळ घालवायचा असतो तो पण मला मिळत नव्हता, ती माझी खंत होती. त्यासोबत जरी मला वेळ मिळाला की मी पेंटिंग्स करायचो, म्हणजे मी पेंटिंगला सुरुवात फार पूर्वी केली होती, पण मला कॉलेज जीवनामध्ये म्हणा, जेव्हा MBBS करत असताना किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना तेवढा वेळ मिळत नाही. आणि मग त्यामुळे तेव्हा माझं पेंटिंग हे स्केचिंगमध्ये गेलं होतं, मी पटकन कागद दिसला काहीतरी स्केच केला असं होतं, ते मला करायला मिळत होतं. पण तरीसुद्धा एक आत्मिक समाधान ज्याला म्हणतो ना की मी मोकळा आहे, थोडासा कलंदर आहे मी, मला असं वाटतं की नाही मला बंधनं नकोत, माझं नेचर आहे. पण ते असं मला ते खूप जाणवायचं की आपल्याला नाही मिळत आहे. आणि सहज म्हणून मी 2002 नगरमध्ये आलो. माझ्या मित्राला इथे एक जॉब ऑपॉर्च्युनिटी होती, मग त्याने मला विचारलं तू माझ्या वतीने बोलणी करशील का, म्हणून मी आलो. आणि त्याला जेव्हा ऑपरेशन करावं लागलं त्या फावल्या वेळामध्ये मी नगर फिरायला सुरुवात केली आणि मला खूप आवडलं. खूप काय आवडलं तर नगरमधली शांतता, रस्त्यावर नसलेली गर्दी, छोटी तुमदार बंगले, हां त्यावेळेला मोठ्या बिल्डिंग्स नव्हत्या, आणि हे सगळं बघत असताना मी म्हटलं अरे ह्या गावात राहायला मजा येईल. आणि आजही तुम्हाला सांगतो 2002 आता 2026 आहे, आजही माझं घर ते क्लिनिक हे अंतर एवढं कमी आहे की मला तो वेळ ट्रॅव्हल टाईम जात नाही ह्याचा खूप आनंद आहे. मनात आलं की तुम्ही जाऊ शकता एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. आताही नगरमध्ये ट्रॅफिक वाढायला लागले नाही असं नाही, पण तरी पण त्यात 8 वाजता जी शांतता मिळते संध्याकाळी ती कुठेच भेटणार नाही.
2: नक्कीच. या नगर शहरामध्ये आल्यानंतर जेव्हा तुमची वैद्यकीय क्षेत्रामधली जी प्रॅक्टिस आहे ती सुरू करण्यासाठी काही चॅलेंजेस सुरुवातीला आले होते का किंवा काही आव्हानं आली होती का?
3: नक्कीच आली होती, कारण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मला घरचे ना माझ्या निवडुंग म्हणतात की तुला कुठेही टाकलं असतो तू तिथे उगवतोस असं त्यांचं म्हणणं होतं. कारण त्याचे अनुभव त्यांना आले होते की मी सैनिक स्कूलला गेलो किंवा मराठी शाळेत गेलो कुठेही, मला असं कधी हे नाही वाटलं मी रुजलो तिथे. तर मला ती खात्री होती की मी रुजेन, पण फक्त रुजणं नाही, तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या पण यशस्वी व्हायचं असतं. आता ते यशस्वी होण्याकरता तुम्हाला एक डोक्यामध्ये एक त्रैराशिक असतं की मंथली माझे एवढे पेशंट, एवढा इन्कम, एवढा खर्च, हे सगळं मांडलेलं होतं. ज्यावेळेला मी आलो नगरमध्ये त्यावेळेला मला भाड्यानी जागा घेऊन प्रॅक्टिस सुरू करायची होती. तर एका तळघरात मी आणि एक फिजिओथेरपिस्ट मित्र आहेत माझे, डॉक्टर प्रदीप चौबे, त्यांनी मिळून आम्ही दोघांनी एक तळघर भाड्याने घेऊन त्याचं अर्धार्ध सुरू केलं. त्या काळात म्हणजे अतिशय छोट्या जागेमध्ये मी सुरू केलं होतं, पण तेव्हाची जी डेडिकेशन होती ती अजून ठेवली की तेवढ्याच आत्मीयतेने पेशंटचं ऐकायचं, बोलायचं. मला पेशंटशी संवाद साधायला आवडतो, मग माझ्या गप्पा रंगतात आणि मग त्यातून पेशंटला बरं करायचं. सुरुवातीच्या काळात खूप कमी पेशंट होते आणि माझ्या पाठीमागे नगर जिल्ह्याचा एक पाठबळ म्हणतात ना, तसं नव्हतं. मी परका होतो थोडा त्यावेळेला, आज नाही आहे, पण त्यावेळेला वाटायचं. तुम्ही कुठल्या असं विचारलं की पटकन सांगणं मला अवघड जायचं. मग त्यामुळे तो एक हे होता. आणि नगरमध्ये कसं आहे की इथे डॉक्टरांशी लागेबांधे एकदा जुळाले ना तर मग ते तुटत नाहीत. त्यामुळं मी या डॉक्टरांकडे जातो किंवा हे आमचे जुन्यापासून पहिल्यापासून डॉक्टर आहेत ते सोडून माझ्याकडं येतील अशी अपेक्षा धरणं पण चुकीचं होतं. सो मला माझ्यात इम्प्रूव्हमेंट करायची होती, तर मी असा माझा आवडीचा विषय डर्मॅटोसर्जरी, मग मी त्याच्यामध्ये काम करायला जास्ती सुरुवात केली आणि मग त्याच्यानुसार माझी ओळख हळूहळू वाढत गेली. मधल्या काळात थोडं स्थित्यंतर आली, मी हॉस्पिटलकडे ओढला गेलो. माझी स्किनची प्रॅक्टिस माझी दुर्लक्षित झाली काही काळ, पण 2012 सातत्याने मग मी फक्त स्किनवर लक्ष केंद्रित केलं. चॅलेंजेस तेव्हाही होती, चॅलेंजेस आत्ताही आहेत. कारण आता एक गोष्ट अशी घडतीये आमच्या फील्डमध्ये की जिथे प्रशिक्षित नसलेले किंवा ज्यांनी कुठेतरी 6 महिन्याचा कुठला तरी जो मान्य नसलेला किंवा शासकीय दृष्टिकोनातून मान्य नसलेला कुठला तरी अभ्यासक्रम केलेला आहे आणि ते लोक स्वतःला स्किन स्पेशलिस्ट म्हणायला लागलेत, आमची पिढी ठीक आहे, माझ्या पुढं जी पिढी येणार आहे ना त्यांना ह्या गोष्टींना सामना करावा लागणार आहे. आणि त्यामध्ये होतं आहे काय की लोक नावाची पाटी वाचतात ना तेव्हा डिग्री वाचत नाहीत, ते वाचतात फक्त स्किन स्पेशलिस्ट. आणि मग ते कोणत्याही व्यक्तीकडे जातात, त्या व्यक्तीनं असलेल्या अर्धवट ज्ञानामुळं ते काहीही करतात आणि त्यामुळं स्किन स्पेशलिस्ट बदनाम होतात, औषधं बदनाम होतात. हा सामना मात्र आता आम्ही सध्या करतोय, पण ह्याच्यापेक्षा भयंकर असणार आहे तो ह्याच्या नंतरच्या पिढीला, कारण ह्याच्यावर कुणाचाच गव्हर्नन्स नाही आहे.
2: नक्कीच. नगरमध्ये आलात, इथे प्रॅक्टिसही सुरू केली. नगर तर तुम्हाला पहिल्या भेटीतच आवडलं होतं आणि त्यामुळे हा निर्णय तुम्ही घेतला होता. इथे राहत असताना जसं वैद्यकीय प्रॅक्टिस तर सुरू ठेवली होती, तेही तुमचं काम सुरू होतं, पण जो वेळ तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी हवा होता, फॅमिलीसाठी हवा होता, तो मिळाला का?
3: नक्कीच. म्हणजे मी सांगतो ना, मी खरंच नगरचा आभारी आहे त्यासाठी की मला काय होतं, मी काही गोष्टी तुम्ही सुद्धा शाळेत असताना किंवा लहानपणी काहीतरी केलेलं असतं, हस्तकला असते, चित्रकला असते, कधी आपल्याला कुणीतरी सांगतंय म्हणून आपण करतो, कधी कधी आवडतं म्हणून करतो. तसं माझ्या आवडीच्या खूप गोष्टी होत्या, खूप गोष्टी होत्या. म्हणजे वाचन तर माझं पहिलं वेड होतं, पण मला चित्रकला आवडायला लागली. पण माझ्या वडिलांना चित्रकला समूह असं वाटायचं, काय चित्र काढतोय, त्यांनी काय होणार आहे आयुष्यात, असं स्पष्ट म्हटलं होतं ते मला. मग मी कुणाला दाखवायचो नाही की मला एक असं ना ते न्यूनगंड झाला की आपण चित्र काढतोय ती चांगली आलीत की नाही हे सुद्धा मला कुणाला दाखवायला जमायचं नाही. त्यात कर्जतमध्ये असताना आमचे एक ड्रॉइंग टीचर होते आणि त्यांनी आम्हाला सांगितला जो युनिव्हर्सल विषय आहे सूर्योदय. आता सूर्योदय म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात असं बिंबवलं जातं की दोन डोंगर मध्ये तो लिमलेटच्या गोळीसारखा सूर्य, त्यातनं निघणारे किरण, आकाशात उडणारे मराठी चाराच्या आकड्याचे ते दोन पक्षी, झुळझुळ वाहणारा झरा, एक घर, वाटलं तर माणसं नाही तर 2-3 झाडं, ह्याच्या पलीकडे काहीच काढायचं नाही. मला ते नाही आवडलं. संभव मला त्या मोमेंटला ना मला असं वाटलं की मला सूर्योदय, मी एकदा कधीतरी पाण्याच्या इथं सूर्योदय बघितला होता. मी पाणी काढलं, आकाश काढलं वेगवेगळ्या निळ्या रंगात आणि मी त्याच्यामध्ये केशरी गोळा काढला. मला खूप चोपलं मला टीचरनी, मला खूप रागवलं, खूप रागवलं. हे काय तुला कळत नाही का, तुला कसे मार्क मिळतील, तू नापास होशील चित्रकलेचा कधी काही करू. हा एक माझ्यावर झालेला दुसरा आघात होता की मी काढतोय त्याला काही महत्व नाही आहे का. चित्रकला हे तुमचं परसेप्शन आहे ऍक्च्युली की तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे बघता. तर फॉर एक्झाम्पल जर पोर्ट्रेट्स करायचे म्हटलं तर एखाद्या व्यक्तीला आपण मॉडेल म्हणून बसवलं, तर मी जर डाव्या हाताला असेल तर मला त्याचं वेगळं व्यक्तिमत्व दिसतं. समोर बसणाऱ्याला त्याचं वेगळं व्यक्तिमत्व दिसतं आणि उजव्या बाजूला बसल्या त्याला वेगळं दिसतं. त्यामुळे ते पोर्ट्रेट एकसारखंच येईल असं नसतं. हे प्रत्येकाचं परसेप्शन आहे. आणि मग मला ह्याला तोंड कुठे फुटलं तर माझे मावशीचे मिस्टर, माझे काका श्री कैलासवासी सज्जनराव माने चिपळीकर हे कोल्हापूरमधले नावाजलेले आर्टिस्ट, म्हणजे कोल्हापूर आर्टिस्ट गिल्डचे ते अध्यक्ष होते तेव्हा. तर मी सुट्टीला मावशीकडे जायचो आणि मग मी त्यांच्या त्या ह्याच्यात रंगाच्या दुनियेत बुडून जायचो. त्यांना वॉटर कलर आणि ऑइल पेंटमध्ये दोन्हीमध्ये मास्टरी होती. तर ते मला घेऊन जायचे हरकाम्या मुलगा म्हणून की मी आज निसर्ग चित्र करतोय, चल माझ्याबरोबर. त्यांची छोटी ऑस्टिन गाडी, मग त्याच्यात सामान भरायचं, मी तिथं जायचो, मी हुंदडायचो, मी लहान होतो, मला काही कळायचं नाही. हा, ते चित्र कसे काढतात हे बघायचो. मग एक दिवशी ते म्हटले, काय उन्हात फिरतोयस, ह्या घे कॅनव्हास, हे घे पेंट्स. ते त्यावेळेला इम्पोर्टेड पेंट्स त्यांनी मला तसेच दिले. मला अतिशय नवखा, म्हणजे मला अमॅच्युअरचा अमॅच्युअर, त्यांनी माझ्या हातात ब्रश आणि पेंट दिले त्यांचे. मला मी आवाक झालो, म्हटलं काका हे खराब होईल, मी कसं काय करू हे. पण तू खराब करण्यासाठी दिले, काढ. त्या आयुष्यात मी काढलेलं पहिलं चित्र ज्याला त्यांनी जपून ठेवलं होतं, ते खूप सुंदर होतं अशातला भाग नाही, पण माझा कन्सेप्ट त्यांना आवडला. परत तेच मारान उन्हाळ्याचे दिवस होते, वाळलेलं गवत, गुलमोहराचं झाड, त्याची किंचित काही हिरवी पानं, त्याच्या शेंगा आणि लाल रंगाचा बहर आणि मागे आकाश. अजूनही मला ते आठवते, म्हणजे ते चित्र त्यांना देखील आवडलं. म्हणजे काहीतरी ते म्हणाले, तुझ्यात आहे काहीतरी, पण तू त्याला स्किलला डेव्हलप कर. मग तिथून पुढे मला एक हुरूप आला, कुणाला तरी आपली चित्र आवडतात. इथून सुरुवात झाली चित्रकलेची. मग हा छंद हळूहळू मी डेव्हलप करत गेलो. मग वेगवेगळे पेन्सिल स्केचेसमधून मग पेंट्सकडे वळलो, ॲक्रेलिक, ऑइल. त्याच्यानंतर मी क्रेयॉन्समध्ये पण केले चित्र, रंगीत पेन्सिलनी केलेत. मग वॉटर कलरकडे आलो. वॉटर कलर सगळ्यात अवघड असतं. मग मी तिकडे आलो. आता हे करायला लागणारा जो वेळ आहे ना, ती सगळ्यात मोठी गंमत आहे. तुम्हाला जर ऑइल करायचं ना, ओव्हर डेज करावं लागतं. म्हणजे तुम्हाला एका दिवसात तुमचं ऑइल पेंट नाही होणार, मग ते टप्प्याटप्प्याने करायचं असतं. जलरंगात फास्ट होतं, कारण तुम्हाला ती रिक्वायरमेंट असते त्या मिडियमची. तुम्ही जर पटकन नाही केलं ना, तर मग ते कायमस्वरूपी ते ब्लॉचेस तसे राहतात. म्हणून मग मी म्हटलं, मला जलरंगात करायचं असेल तर मला पटकन करता आलं पाहिजे. होतं काय की नगरमध्ये जेव्हा मी आलो त्याकडे माझ्या खूप वेळ होता. मग मी तेव्हा खूप ॲक्रेलिक केले, माझी 15 चित्र विकली गेली तेव्हा. ॲक्रेलिक केले, ऑइल केले, आणि नंतर नंतर जसं माझं काम वाढायला लागलं तसं मी ऑइलकडे वॉटर कलरकडे वळालो. मग सकाळच्या वेळामध्ये माझं 15 रोज एक असा माझा नियम चालू झाला. गेली कित्येक वर्ष, म्हणजे हजारो पेंटिंग झाली माझी. मग मी काय करायचो, मी एक सब्जेक्ट घ्यायचो काहीतरी, की एक पेंटिंग आपल्याला करायचं तर मग पोर्ट्रेट्स सोपं पडायला लागलं मला. सो फोटोवरून पोर्ट्रेट्स करणं, कारण लाईव्ह मला तेवढ्या वेळात कोण मिळणार. किंवा एखादं कन्सेप्च्युअल ड्रॉइंग्स पण मी केले काही, पण ते मी जलरंगात करण्याऐवजी मग मी ते ऑइलमध्ये घुसलो. मग कधी वाटलं की घरात एखादं फळ दिसलं, अरे चला ह्याचं स्टील ड्रॉइंग करावं, असं मी एक एक एक एक करत गेलो. आणि हे करायला मला वेळ नगरमध्येच मिळाला असता, कारण पुण्यामध्ये हे शक्य नव्हतं.
2: रंगभूमीची सुद्धा आवड होती. काही असे मित्र होते की जे या क्षेत्रामधले होते, नगरमध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांच्याशी तुमची मैत्री झाली, ओळख झाली, मग हळूहळू पावलं ही रंगभूमीकडे कशी गेली?
3: ॲक्च्युली खरं सांगायचं तर रंगभूमीकडे आपण, म्हणजे माझा रेडिओचा पहिला संपर्क आला बालोद्यानमध्ये. मी 6 असताना बालोद्यानमध्ये नाटक केलं होतं, छोटं होतं, दवंडीवाल्याचं काम होतं. पण मला तो अनुभव आला की काय असतं स्टुडिओमध्ये, कसं ते वादक कुठे बसलेत, काय हे सगळं पहिल्यांदा 6 पाहिलं. आणि 6 मला पहिल्यांदा एका वक्तृत्व स्पर्धेला उभं केलं गेलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती आणि मला सांगितलं, बोल त्यांच्यावरती हे मुद्दे आहेत. पण मी ते पाठांतर केलं घोकमपट्टीसारखं आणि मला पहिलं बक्षीस मिळालं. तर मला असं वाटलं की आपण हे करू शकतो. माझी स्टेज फ्राईट गेली. आजही मला स्टेजवर उभं राहायला माझा माहितीचा विषय असेल तर मी बोलू शकतो 10-15 असं एक मला तेव्हापासून ते झालं. मग 6 मग हळूहळू मला स्टेज फिअर गेल्यामुळं स्टेजवरती काम करायला आवडायला लागलं. आणि तेव्हापासून शेवटपर्यंत जोपर्यंत मी काम केलं तर बेस्ट ॲक्टरचं मला अवॉर्ड मिळालं प्रत्येक ह्याच्यात. 7 पुढे जे काही शाळेच्या लेवलला असेल, ज्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला असेल, आम्हाला अर्थात पुण्यात असूनसुद्धा आम्हाला पुरुषोत्तमला अलाव केलं नव्हतं. म्हणजे आमच्या कॉलेजने सांगितलं की नाही करायचं म्हणून, त्यामुळे आम्हाला ते करता नाही आलं. मधल्या काळात मला एक व्यावसायिक नाटक पण मिळालं, अर्थात त्याचे खूप प्रयोग झाले नाहीत, पण माझ्यासाठी तो अनुभव होता, कारण त्याची शिस्त वेगळी असते, प्रायोगिक रंगभूमीची वेगळी असते. मी एक दोन शिबिरं केली, म्हणजे त्याच्यात सत्यदेव दुबेंचं एक शिबिर होतं आणि माझा खूप जवळचा मित्र आहे किरण माने. किरण माने हा माझा 11वीपासूनचा मित्र आणि तो अभिनेता आहे आता, पण त्या काळात आमच्या दोघांची वेगळी वेगळी स्वप्न अशी फार रंजक होती आणि एकमेकाशी आम्ही ती बोलायचो 11वी 12वी असं 2 वर्ष. खूप चांगले गोड वाईट असे प्रसंग घडलेत त्यावेळेला, पण आमचं ध्येय साधारणतः असं होतं की अभिनयामध्ये आपण हे करू शकतो, किंवा एखादा सिनेमा पाहिला तर त्याचं अनालिसिस करायचं, नाटक पाहिलं तर त्याचं अनालिसिस करायचं. मग आम्ही उन्हाळ्याचे क्लासेस म्हणून पुण्यात गेलो की 11वीचे क्लासेस 11वी झाल्यानंतर, आणि 75 दिवस नाही ते साधारण 60 दिवसाचे क्लासेस होते, आम्ही 75 सिनेमा पाहिले. म्हणजे आम्ही त्यावेळेला अटेंड केलं नाही काही, एक ती चूक झाली होती की आम्ही करायला पाहिजे होतं पण नाही केलं. पण त्याच्यात आम्ही मराठी हिंदी इंग्लिश असे इतके विविध सिनेमा पाहिले, त्याचा फायदा आम्हाला नंतरच्या काळात खूप झाला की म्हणजे त्याचं विचारसरणी आमची बदलली सिनेमा पाहायची. आणि एकदा त्याच्याचमुळं आम्ही अशोक सराफांच्या बरोबर गप्पा मारायचा, मला 2-3 तास गप्पा मारायला मिळाल्या. आणि मग त्यांना आम्ही सांगायचो बारकावे की तुम्ही ह्या सिनेमात ना ह्या डायलॉगला अशी ऍक्शन केली, ते म्हणणार तुम्ही एवढं कुठून पाहिलं, म्हटलं नाही कारण आम्ही इतकं गुंगून जायचो की आमच्यासाठी तेवढीच एक एंटरटेनमेंट होती. मग नाटकाच्या बाबतीत असं झालं की एकदा तुम्ही प्रोफेशनल कॉलेजमध्ये गेलात ना की तुम्ही त्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये करू शकता. तर सलग 3-4 वर्ष MBBS करताना मी नाटक केलं, कधी लिहिलं नाटक, आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला मी काही केलं नाही. मग इथे जेव्हा मी नगरला आलो तेव्हा नगरला आल्यानंतर माझ्या समविचारी मित्रांचा एक ग्रुप जमला, मग आम्ही नाट्य वाचनाला सुरुवात केली. मी माझी कल्पना होती की आपण सगळ्यांनी बसून किमान नाटक वाचूया, कारण त्यावेळेला ना एक असा स्लंप आला होता की मी त्यावेळेला तुम्हाला असं वाटत असेल की नगरमध्ये नाटकच येत नाहीत, चांगली नाटकं आपल्याला जी बघायची ती येत नाहीत, मग आपण काहीतरी करू. पण समहो प्रत्येकाची प्रॅक्टिस जबाबदाऱ्या एवढ्या असल्यामुळं आम्हाला स्टेजवर काही मोठं करता येत नव्हतं. मग आम्ही काय करायचो की IMA फंक्शनमध्ये स्किट्स करायचो, ती स्किट्स लिहून बसवून आम्ही केली, ती पण खूप अप्रिशिएट झाली. यम उभादारी असेल किंवा असं छोटे छोटे आम्ही गोष्टी केल्या. TV सिरियलमध्ये केलं मी काम, एक जयंत करंदीकर सरांचा रोल होता ते एक केलं मी, त्याच्यानंतर माझा फोटो एका TV सिरियलमध्ये वापरला गेला माझ्या भाच्याचाच, आणि एक सिनेमात आत्ता काम केलं आहे, पण ते एकदम छोटे मिनिस्कल रोल आहेत. माझा तो प्रायोरिटी नाही आहे खरं सांगायचं तर, मला अभिनय आवडतो, मला त्याच्यापेक्षा त्याच्या सभोवताली असणाऱ्या गोष्टी बॅकस्टेज म्हणा मला खूप आवडतं, मला लिहायला खूप आवडतं, मला लाइटिंग कसं केलंय कुठल्या नाटकामध्ये कुठल्या प्रवेशाला काय केलंय हे बघायला आवडतं. टेक्निकॅलिटीमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे, पण स्टेजवर येण्यापेक्षा मी कदाचित बाहेरून जास्ती काम करेन असं वाटतं. आता माझ्या सगळ्या मित्रांचं म्हणणं असं आलं की आता आपण एक नाटक बसवूया जे सगळ्यांना आपल्याला प्रेझेंट करता येईल, असं लवकरच आम्ही करू ते.
2: नगरमध्ये आल्यानंतर तुमच्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटीला तुम्हाला किती वेळ मिळाला?
3: भरपूर. मी जसं म्हटलं मला आधी टेबल टेनिस आणि बॅडमिंटन आवडायचं, मी टेनिस लॉन टेनिस नगरमध्ये शिकलो, माझ्या मुलाला मी घेऊन जायचो आणि मग त्यांना विचारलं कोचला की तुम्ही मला शिकवाल का, ते नगर क्लबची मेंबरशिप जी होती हे माझ्यासाठी ते प्रिव्हिलेज झालं की मला ते एक्सपोजर मिळालं. आणि लॉन टेनिस सुरू केल्यानंतर तिथपासून पुढे माझा रोजचा संध्याकाळचा 1-2 तासाचा वेळ मी त्यासाठी डिवोट केला. आजही माझी OPD 5 मी संपवतो, 5 ते 7 मी टेनिस कोर्टवर जातो आणि 7 परत येऊन OPD करतो. म्हणजे हे मला खूप मिळालं. मी पूर्वी बास्केटबॉल खेळायचो शाळेत असताना, पण चष्मा लागल्यानंतर मग थोडंसं माझा तर खूप असं फिअर यायला लागली कोणाचा हात लागला चष्मा पडेल. क्रिकेट फारसं कधी आवडलं नाही, माझं खेळणं पण नाही झालं क्रिकेट फारसं, पण मला फुटबॉल त्यानंतर बेसबॉल खेळलो मी खूप शाळेमध्ये, आमच्या शाळेत होतं 10वीला असताना, स्केटिंग त्या काळात, आणि इथं आल्यानंतर मग टेनिस. आता टेनिस हा एकमेव गेम आहे सध्या तरी.
2: नक्कीच. नगरमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातलं वातावरण तुम्ही अनुभवलं असेल, मग वैद्यकीय असेल, सांस्कृतिक असेल, नाट्याच्या दृष्टीनं असेल, नाट्य चळवळीच्या दृष्टीनं असेल, कलेच्या दृष्टीनं असेल, इथे आल्यानंतर या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या गोष्टी पाहिल्यानंतर किंवा इथलं वातावरण पाहिल्यानंतर तुमच्यामध्ये काही बदल झाले का?
3: नक्कीच म्हणजे मी तुम्हाला सांगतो की नगर एवढं कला संपन्न आहे हे मला बाहेरून माहिती नव्हतं आणि कदाचित आजही बाहेरचे लोक जे नगरकडे पाहतात त्यांना ते माहिती नाही आहे. नगरमध्ये आल्यानंतर मला खूप चांगले चांगले अनुभव काय आले सांगतो. चित्रकलेचं म्हणाल तर गुरुजी आमचे प्रमोद कांबळे सर त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं बरं का की प्रत्येक गोष्टीमध्ये अरे हे चूक हे असं करून घे म्हणजे छान होईल किंवा असं सांगणं किंवा मला प्रोत्साहन देणं हे त्यांनी खूप केलं. तर सर एक उपक्रम करायचे होळीच्या दिवशी किंवा धुलिवंदनाच्या दिवशी असायचा की तुम्ही या कागद आहेत रंग आहेत आणि तुम्ही जे काय रंगवायचं ते रंगवा. मला अतिशय आवडलेला उपक्रम होता कारण त्यावेळेला ना मी स्वतः मला आठवते मला कॅनव्हास मिळाला कॅनव्हासवर काढलं म्हणजे तुमच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत ना त्या तुम्ही त्या रंगाची उधळण तिथे करा आणि मुलांसाठी ते खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं की मुलांना असं एक्सपोजर मिळालं पाहिजे. दुसरं होतं की पोर्ट्रेट कॉम्पिटिशन असायचे आपल्याकडे. कोरोनाच्या काळात ना खूप बदल घडले आणि मग त्याच्यानंतर ती कॉम्पिटिशन बंद झाली. पण माझी वैयक्तिक इच्छा आहे की मी या पोर्ट्रेट कॉम्पिटिशनला परत सरांच्या माध्यमातून चालू करणार आहे. याचं कारण असं आहे की बाहेरचे कलाकार येतात ते काय रचना करतात हे आपल्याला पाहायला मिळणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. ती पोर्ट्रेट कॉम्पिटिशन दोन एक वर्ष दोन दिवसाची असायची आणि दोन तीन वर्ष ती सलग चालली त्यानंतर त्याच्यात खंड पडलाय पण आता ती परत एकदा मला चालू करायची. बाकी म्हणाल तर साहित्य संमेलन इथे होऊन गेलंय तरी छोट्या छोट्या साहित्याशी निगडीत असलेल्या गोष्टी घडत असतात. पहा वाचन स्पर्धा असते बॅकस्टेज आर्टिस्टची कविता वाचन स्पर्धा असते. मी एकदा त्याला जज म्हणून गेलो होतो. अभिजित क्षीरसागरने मला बोलवलं होतं आणि ह्याच्यासोबत आपल्या इथं होणाऱ्या एकांकिका स्पर्धा अफलातून असतात या गोष्टी. मी सध्या पुस्तकं विकत घेणं थांबवलंय कारण माझ्या घराचं बांधकाम चालू आहे. मला मी ज्या सध्याच्या तात्पुरत्या घरात राहतोय तिथे जागा नाही म्हणून लास्ट वन अँड हाफ इयर. तर आता माझा विचार आहे की माझ्या नवीन घरात एवढी मोठी लायब्ररी माझी स्वतःची असणार आहे. नगरमधल्या इथल्या वाचनालयांशी पण माझा संपर्क आला आणि त्यांच्या अनुषंगाने होणाऱ्या व्याख्यानमाला वसंत व्याख्यानमाला ह्या मला आवडतात. मग मी अशा गोष्टीला जातो वेळ काढून. एकांकिका स्पर्धा झालं ह्या कविता वाचन स्पर्धा झालं लेखकांचं असते अभिवाचन असतात. आता परवाच झालेला शांताबाई शेख यांच्या पुण्यतिथीनिमित्त तो जो कार्यक्रम झाला अनवट शांताबाई अप्रतिम झाला कार्यक्रम. असे हे घटक होतात. दुसरं ज्ञानेश शिंदेजी करतात तो पुस्तक वाचू आनंदे जो कार्यक्रम होतो रविवारचा. हा अर्थात मी त्याला फार कधी गेलो नाही आहे. त्याचं कारण असं की माझी वाचनाची सवय फार विचित्र आहे. मला कसंही झोपून आडवा तिडवं पडून वाचायची सवय तर त्याच्यामुळे मी कदाचित तिथे जाऊन मी फार कम्फर्टेबल होईन असं मला वाटत नाही. पण मी तिथे जाणार जरूर आहे. आणि मैत्रीकट्ट्याबद्दल काय सांगायचं. मैत्रीकट्ट्याच्या माध्यमातून कित्येक लोकांचे कित्येक पैलू आपल्याला दिसतात हे पण खूप छान आहे. अशा अनेक गोष्टी नगरमध्ये आहेत. आणि खरं सांगायचं झालं आता तर नाटकं पण चांगली यायला लागली आहेत. प्रसाद बेडेकरनी ते आमच्यासाठी एक नाटक योजना सुरू केली होती. दुर्दैवाने काही कारणाने एक वर्षात ती बंद पडली पण इतकी सुंदर आशयघन नाटकं आम्हाला बघायला मिळाली. हे आणि आपला जो समारंभ झाला शतकपूर्तीचा त्यावेळेस पण खूप सारी नाटकं पाहायला मिळाली. हे नगरमध्ये खूप आहे आणि उत्साहाने लोक येतात एन्जॉय करतात हे खूप चांगलं आहे.
2: नक्कीच. नगरच्या खाद्य संस्कृतीबद्दल काय बोलाल.
3: पापडभाजी पापडभाजी जशी चमचमीत आहे त्याच्यात चटकदार स्वाद आहे त्यात कडक पण आहे मऊ पण आहे सगळ्या गोष्टी आहेत. पहा तसं नगरची खाद्य संस्कृती आहे. इथल्या लोकांच्या डोक्यात फिट बसलंय. मला मिसळ खायची तर मी रसरंगची मिसळ खाणार. पापडभाजी खायची तर गावातच खाणार. वडा सोपानरावांचा खाणार हे फिक्स बसलेलं आहे. वी कीप ऑन एक्सप्लोरिंग. म्हणजे मी तुम्हाला सांगतो माझे मित्र आहेत श्याम तारडे सर डॉक्टर श्याम तारडे दर्शन गोरे सर डॉक्टर धनंजय वाघ डॉक्टर बंसी शिंदे त्यांच्या मिसळ हे सगळे जे आहेत ना आम्ही एकत्र असे आज चौपाटीला जायचं का मग आम्ही जायचं मग तिथे काय काय शोधायचं काय खायचं असं चालू असतं. मला बेसिकली स्वतःला कुकिंगची खूप आवड आहे. त्यामुळं मी रविवार संध्याकाळ कुठे बाहेर जाण्यापेक्षा मला अशी आवड आहे की मी संध्याकाळी छान गाणी लावलीत सारेगमावर आणि कांदा चिरण्यापासून ते फक्त मला पोळ्या भाकरी येत नाही बाकी संपूर्ण स्वयंपाक मी करतो. मला आवडतं ते करायला. मग कधी मित्रांना बोलवतो त्यांना खाऊ घालतो. पण अदरवाईज एखाद्याने असा शोध लावला अरे इथं हे फार भारी मिळतं की आमची स्वारी तिकडे सगळ्यांची जाते.
2: या सगळ्या प्रवासामध्ये सर, या सगळ्या स्थलांतरित एका शहरापासून दुसऱ्या शहराकडे जाण्याचा प्रवास असेल आणि एका दुसऱ्या शहरामध्ये स्थिर स्थावर होणं, या सगळ्या प्रवासात कुटुंबाचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे सर.
3: नक्कीच.
2: तर या फॅमिलीबद्दल, तुमच्या पत्नीबद्दल, कारण जिनं खूप महत्वाची आणि मोलाची साथ दिली, त्याबद्दल काय सांगाल?
3: माझ्या पत्नीनी ऍक्च्युली मला जे प्रमोट केलंय ना आता ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता, कधी कधी मी रिलक्टंट असो किंवा कधी मला असं वाटतं की अरे मी उगीच वेळ वाया घालवतोय का. मग मी आमचा सप्तसूरचा कार्यक्रम असतो त्यावेळेला मी 2-3 दिवस रिसर्च करून त्याचं निवेदन लिहित असतो. तर ह्यावेळेस मला असं वाटतं की मी खरंच आय डिवोटिंग माय टाईम करेक्टली. पण त्यावेळेला ती मला सपोर्ट करते, नाही तू हे कर, ही तुझी आवड आहे, निवेदन करणं तुला आवडतं, तू ते करच. आणि मग त्यासाठी तू वेळ घालवलास काही हरकत नाही. आणि तिचे छंद आणि माझे छंद वेगळे आहेत ऍक्च्युली. म्हणजे आम्हाला दोघांनाही संगीत आवडेल तर तिला वेगळ्या टाईपचं आवडतं, सिनेमा आवडतील तर आमच्या दोघांमध्ये विभिन्नता आहे. मी बऱ्याचदा काही कलात्मक चित्रपट बघेन किंवा खूप व्हायलंट पिक्चर बघेन. तिला शांत आनंदी अमोल पालेकरचे सिनेमा आवडतात, असा स्वभावांतर आहे. पण ती मला बघायला कधी विरोध नाही करत, हे नाही बघायचं, हे नाही करायचं कधी. शील एनकरेज मी. आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तिने उपसलेले जे कष्ट असतील किंवा तिला काही दुःख झालं असेल किंवा काय, तिने ते कधीच सरफेस होऊ दिलं नाही, कधीच नाही. म्हणजे तिला जरी किती वाईट वाटलं एखाद्या गोष्टीत तर ती शांतपणे त्याला सामोरे जाते. आणि त्या शांतपणाचा माझ्यावर खूप परिणाम झाला. माझा स्वभाव म्हणजे मी असं म्हणतो कायम की माझ्यामध्ये एक ॲरोगन्स पण येऊ लागला होता कधी, की मी ह्या सगळ्या एवढ्या गोष्टी करतो याचं मला गर्व होत चालला होता. किंवा मला लोकांशी बोलताना कधी कधी माझ्या डोक्यात वेगळ्या विचारांना तुसडेपणा असायचा. लोकांना असं वाटायचं की हा अतिशय म्हणजे खडूस माणूस आहे, इथपर्यंत वाटत. हे सगळं जर माझं मेलोडाऊन झालं असेल ते माझ्या पत्नीमुळं. आणि म्हणजे मलाच काय, माझ्या मुलाला, सगळ्यांना ती इतकं छान हँडल करते. तिला गार्डनिंगची आवड आहे, अर्थात मी तिने फुलं उमलवली की मग त्याच्यावर मी फोटो काढण्याचं काम मी करतो. म्हणजे आयत्या फुलावर फोटो बास म्हणतो मी त्याला. तर ते तिच्या आवडीनिवडी ती जपते आणि मला एनकरेज करते. आणि ह्या सगळ्या आमच्या चढउतारातून प्रत्येक वेळेला आलेल्या लाईफमधल्या ती खंबीर होती. म्हणून शी इज माय अँकर मी म्हणतो, की त्याच्यामुळं मला तो कसंही मोकळं सुटायला वाव मिळतो.
2: फोटोग्राफीचा विषय निघाला आहे तर हा छंदही कसा लागला?
3: फोटोग्राफी म्हणजे माझ्याकडे फार पूर्वी ना ते रोलवाले असे ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरे होते एक दोन, नंतर हॉटशॉट असे म्हणजे जे तात्पुरते. तर मला ज्यावेळेला मी डर्मेटची प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेला आमच्या गुरुजी, आमचे गुरुजी म्हणजे डॉक्टर मोहन घारपुरे सर, घारपुरे सरांना फोटोग्राफीचा विलक्षण वेळ होता आणि घारपुरे सरांना हिस्टोपॅथॉलॉजीचं पण वेळ होतं. त्यावेळेला त्यांनी मला आम्हाला इंट्रोड्यूस केलं होतं डिजिटल कॅमेरा. आम्हाला कोणाला माहिती नव्हतं त्यावेळेला. तर त्यावेळेला मी हट्टानी एका नातेवाईकांना सांगून एक अमेरिकेहून डिजिटल कॅमेरा मागवला. पण त्याच्याकरता लागणारा वेळ किंवा ते फोटो किती बसतील त्या एका कार्डमध्ये याचा काहीच अंदाज नव्हता. तो असा पॉईंट अँड शूट कॅमेरा होता, तो माझ्या आयुष्यातला पहिला कॅमेरा. त्यानंतर मग प्रसन्ना जो माझा मित्र होता न्यूरोसर्जन, त्यांनी मला एक गिफ्ट केला होता कॅमेरा, जो पण अगेन पॉईंट अँड शूट कॅमेरा होता. म्हणजे त्याच्यात लेन्स वेगळी नसते, फिक्स्ड लेन्स असते. आणि तो कॅमेरानी माझ्यामध्ये पहिल्यांदा आयडियाज दिल्या की अरे आपण हे करू शकतो, हे करू शकतो. सुरुवातीला निसर्गचित्रण, लोकांचे फोटो, पोर्ट्रेट्स असं करता करता करता माझं बर्ड फोटोग्राफीकडे वळण आलं. मग कालांतरने जे होतं, फोटोग्राफी अत्यंत महागडा शौक आहे, त्यामुळं त्यात बर्ड फोटोग्राफी म्हणजे तुम्हाला 600 mm लेन्स घ्यायची. मग ती लेन्ससाठी ती चांगली बॉडी पाहिजे कॅमेराची. मग ते आलं, ते जोपर्यंत ती आर्थिक परिस्थिती तुमची येत नाही तोपर्यंत ते घेणं होत नाही. सो तोपर्यंत रेंटल कॅमेरे घेऊन सुद्धा मी फोटोग्राफी केली. मग बर्ड फोटोग्राफीमध्ये आलो, मग इथे निसर्ग भ्रमण मंडळ जेवढी आहेत आमची त्यांच्यामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट सुरू झाली. मग त्यांच्या अनुषंगाने वेगवेगळे पक्षी आल्याचं कळतं, मग तिथे जाणं, तिथे फोटो काढणं, हे सगळं भ्रमंती त्याच्या निमित्ताने वाढली. भरतपूर असेल किंवा काबिनीचं जंगल असेल, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी मला खूप आवडलं. पण मला आत्ता सध्या मी गेलं एक वर्षभर खूप फोटोग्राफी करत नाही आहे. मे बी बिकॉज अगेन मला ना तसं थोडंसं विस्थापित झाल्यासारखं वाटतंय सध्या. माझ्या घरामध्ये जसं होतं वातावरण तसं नाही आहे. सो आत्ता मी जिथं आलोय तिथे खूप कॉम्प्रेस्ड आहे मला सध्या, म्हणून मग हे छंद थोडासा बाजूला पडल्यासारखा वाटतोय. पण इव्हेंच्युअली असंच होईल, हिवाळा येईल, भिगोंडला पक्षी आल्याचं कळेल आणि जसे पंढरीच्या दर्शनाला वारकरी जातो तसं आम्ही जाणार.
2: नक्कीच नक्कीच सर. या सगळ्या प्रवासामध्ये अनेक नगरची माणसं भेटली असतील. नगर शहर तर तुम्हाला खूप आवडलं होतं आणि आजही तितकंच आवडतं, तर ही माणसं तुम्हाला काय देऊन गेलीत किंवा काय देत आहेत?
3: खूप काही खूप काही. मी तुम्हाला म्हटलं ना की मला स्थैर्य दिलं नगरने, शांतता दिली. मी असं प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत, पण मला माझ्या आयुष्यामध्ये मित्रांचा प्रभाव खूप प्रचंड आहे, खूप प्रचंड आहे. म्हणजे मला कित्येक वेळेला मी जर अस्वस्थ असून मी कुठल्याही मित्राशी काहीही बोललो तरी मला एक 10 मिनिटात शांत वाटायला लागतं. कारण काय होतं ना, तुमचा एक प्रकारचा तो संवाद घडत असतो ना त्यावेळेला, तुमच्या मनातल्या रागाची पातळी, असूयेची पातळी, काही हरल्याची पातळी भावना असेल काय असेल ते सगळ्या कमी होतात. आणि तुमचे सुहृद जे असतात, तुमच्या मनापासून ज्यांच्याशी नाळ जुळली अशी लोक असतील, तर मग मी काही कधी कधी असं होतं ना की मी जर अस्वस्थ असेल तर कारण नसताना त्यांना फोन करतो किंवा भेटायला जातो, काय चाललं काय. हे झालं माझ्या मित्रांचं. पण जे असं मी डायरेक्ट म्हणू शकत नाही मित्र, म्हणजे मला असं त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतो, अशा लोकांना भेटल्यानंतर ते त्यांच्या आयुष्यात जे काम करतात, आत्ताच नुकतेच भूषणजी गेले, मला माझा संपर्क खूप नाही आला त्यांच्याशी. फोनवर 2-3 वेळा बोलणं झालं असेल त्यांच्याबरोबर. मी जे काही हेरिटेज वॉक केले त्या वॉकमध्ये त्यांचं ते ती पर्सनॅलिटी बघूनच किती करतो हा माणूस, ह्या शहरासाठी, त्याचा इतिहास जपण्यासाठी ज्या माणसाला मनापासून वाटतं असं मला ते एकमेव व्यक्तिमत्व वाटायचं, तो आदर जो त्यांच्याबद्दल निर्माण झाला. म्हणजे आपण म्हणू की खूप जवळीक जरी नसले तर त्या माणसाबद्दल एवढा आदर होता आणि त्यामुळे त्यांचं जाणं हे प्रत्येक नगरवासियाला खटकलेलं, प्रत्येकाला खूप वाईट वाटलं त्याचं. त्यानंतर गिरीशजी आहेत. गिरीश कुलकर्णींना मी वाचून मला माहिती, मला नंतर कळलं की अरे शिरीषचे भाऊ आहेत. म्हणजे हे असं आम्हाला नंतर नाते नंतर कळतात, पण त्या माणसाबद्दल असं आत्मीय. आजही इतकं काम करून सुद्धा अत्यंत निगर्वी असणारा माणूस, म्हणजे कोणत्याही प्रकारचा अभिमान फार लवलेश नाही, एकदम साधं. मी त्यांच्याशी, प्राजक्ता मॅमशी, त्यांच्याशी बोललं की असं वाटतं घरची लोक आहेत यार, मी त्यांच्याशी बोललं की मला छान वाटतं. अशी अनेक माणसं मला भेटत गेली, माझ्या मित्रांपैकी असतील किंवा बाहेरचे असतील. कांबळे सरांचं मी सांगितलं, इतके महान कलाकार आहेत, पण त्यांच्याशी गप्पा मार. मी कधी कधी जाता क्लिनिकला गुरुजी 5 मिनिटासाठी आलो असं म्हटलं की ती 5 मिनिटं पुढच्या 3 तासात कशी बदलतात. आणि मी फोन करून थांबा पेशंट असेल सांगा मी थांबलोय. कारण त्यांचा जो व्यासंग आहे, त्यांच्याकडे एवढी प्रचंड पुस्तक ग्रंथ संपदा आहे, एवढा अनुभव आहे की मला असं वाटतं की त्यांच्याबरोबर आपण पॅरिस सारख्या ठिकाणी लुवरला जावं, त्यांच्याबरोबर म्युझियम बघावं की ते जे सांगतील ते तुमच्यासाठी. आता कित्येक वेळा वेळ अभावी म्हणा किंवा आता बुद्धी आपली थोडी स्थिर झालेली असते तर त्यावेळेला एवढं प्रचंड वाचन होत नाही, पण त्यांचा अभ्यास जो आहे ना तो जर नुसतं बसून ऐकलं, अशा लोकांबद्दल असं वाटतं ना खरंच की म्हणजे परमेश्वराची माझ्यावर कृपा आहे की मी या लोकांच्या सान्निध्यात आलो. जसं माझे अनेक नगरमध्ये न राहणारे पण बाहेरचे काही मित्र आहेत जे ज्यांनी मला कायम इन्फ्लुअन्स केलं. आनंद पंचभाई ज्यांनी मला फोटोग्राफी शिकवली प्रॉपर, म्हणजे त्यांनी मला हाताशी धरून शिकवलं. आमचे टेनिस टीचर आहेत, माझे टेनिस खेळणारे इतर मित्र आहेत. ह्यांच्यावर फक्त टेनिस खेळणं हा उद्देश नसतो, ते खेळल्यानंतर जे देवाणघेवाण होते वैचारिक ती फार महत्वाची असते. असं ह्याचा खूप इन्फ्लुअन्स झाला माझ्यावर आणि परमेश्वराचे आभार त्यासाठी.
2: नक्कीच नक्कीच. आज सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय किंवा कुठेतरी तुमचा प्रवास आज अनेक जण ऐकतात, तर कसं वाटतंय?
3: खूप छान वाटतंय खरं तर ना. स्नेहालयाच्या या आपला आवाज याच्यावरती मी विचार केला होता की एकदा येऊन ऑडिशन द्यायची. ज्यावेळेला एक माझ्यामध्ये तुम्ही हे केलं होतं की वयाची अट नाही, मला खूप आवडलं होतं की म्हटलं यावं का आपण. माझी खरंच इच्छा होती की ज्यावेळेला रेडिओ जॉकीचं जे काही होतं तुमचं आरजे कॉन्टेस्ट होती त्यात भाग घ्यावा. पण अगेन मी म्हटलं की न्याय देऊ शकू का आपण 100%. भूषणजींनी मला विचारलं होतं एकदा की

0: स्नेहालयाचं काम उत्तम आहे, अतिशय उत्तम आहे. इथे आमचं अल्ट्राव्हायलेट लाईटचं युनिट पण आहे, त्याच्या उद्घाटनाला मी आलो होतो. जेवढं काही गरजूंना आपण देऊ शकू हा देण्याचा मोटिव्ह ठेवून मनाशी फक्त हे काम केलं जातं. त्याच्यामध्ये आनंद आहे. तुमच्याकडे असणाऱ्या संग्रहित गाण्यांचा साठा तुम्ही असा उधळता लोकांवर, अशा मुलाखती घेता, वेगवेगळी माणसं आपल्याला कळतात. ह्या सगळ्याच्या माध्यमाचा एक अंश होण्याचं मला आज भाग्य प्राप्त झालंय. खरं तर खूप छान वाटलं. तुमचे खूप मनापासून आभार तुम्ही मला हे विचारलं त्याच्याबद्दल.
1: या माध्यमात आज तर तुम्ही आला आहात, या माध्यमात तुमच्या खूप जवळचं आणि कोणतं आवडतं गीत इथे तुम्हाला ऐकावंसं वाटेल?
0: रुक जाना नहीं तू कहीं हार के,
1: हेच गाणं का?
0: असं नाही, मला आता तुम्ही विचारलं, मी खूप गाणी ऐकत असतो सतत सातत्याने, पण मला आता डोळ्यासमोर ते आलं की नाही, आता आपण म्हणजे वयाचे एक टप्पा येतात ना, जेव्हा असं वाटतं की अरे थोडंसं आता आपण खूप पळतोय का काय कशा मागे किंवा काय. आय एम नॉट थिंकिंग अबाउट रिटायरमेंट ॲट ऑल, म्हणजे मी कधीच रिटायर नाही होणार आयुष्यात. पण मला असं वाटलं की कधी कधी असा थोडा ब्रेक लागतो ना तुम्हाला, की मग त्यावेळेला एक तुम्हाला आधार देणारं हे गाणं आहे असं चाठवलं म्हणून.
1: हे खूप अर्थपूर्ण गाणं जे तुम्ही सांगितलं ते नक्कीच मी या निमित्तानं प्ले करेन. आणि सर, वेळात वेळ काढून रेडिओ नगरच्या स्टुडिओत आलात आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचलं, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: मी मनापासून रेडिओ नगरचे, तुमचे स्वतःचे वैयक्तिक आणि माझ्या तमाम मित्रांचे आणि श्रोत्यांचे आभार मानतो की मला इथे येऊ दिलं, मला ऐकलं. खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू सर, थँक्यू. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ, छायाचित्रकार, चित्रकार आपल्या अहिल्यानगरचे डॉक्टर राजीव सूर्यवंशी. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात. तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीक केज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

अखिन्नो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकणार आहोत दिव्यांग मॅरेथॉनपटू अशोक भानसे यांची मुलाखत। यांच्याशी संवाद साधला आहे ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी।
1: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, मी अजय धोपावकर। आज आपल्या समवेत एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे, दिव्यांग खेळाडू आपल्या समवेत आहेत, अशोक भानसे सर हे आहेत। तर त्यांचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की ते 22 मॅरेथॉन पूर्ण केलेले आहेत त्यांनी। त्यांना डाव्या पायात अपघातामुळं अपंगत्व आलेलं आहे, दोन्ही त्यांचा डावा पाय निकामी झालेला असतानाही त्यांनी मोठ्या जिगरीने मॅरेथॉन पूर्ण केले आहेत। 31 मे ला नगरच्या भुईकोट किल्ला परिसरात जी मॅरेथॉन झाली होती त्यामध्ये त्यांनी भाग घेऊन 10 किलोमीटरचे अंतर अतिशय सहजपणे आणि सुलभतेने पार केलं। असे भानसे सर आपल्या समवेत आहेत। ते मूळचे वर्ध्याचे आहेत पण ते खास मॅरेथॉन साठी नगरला आले होते, तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, तुमचं मी रेडिओ नगर मध्ये सुरुवातीला स्वागत करतो।
2: हा, धन्यवाद सर।
1: बर बर सर, तुमचा मला प्रश्न असा आहे की तुमचं अपंगत्व जे आहे ते कसं आलं आणि कुठल्या अपघातानी झालं याबद्दल अगोदर श्रोत्यांना सांगा।
2: सर, मी बोर टायगर रिझर्व वर्धेला होतो।
1: बर,
2: हा, तिथे कार्यरत होतो राऊंड ऑफिसर म्हणून।
1: हा,
2: आणि मग 20/10/2018 ला ज्यावेळेस रोडचे डेव्हलपमेंटचे काम सुरू होते,
1: हा,
2: त्यावेळेस माझा वर्धा नागपूर रोडवर पवनारच्या ठिकाणी दोन रोडचं ट्रॅफिक सिंगल रोडवर झाल्याने आणि टाटाचे टिप्पर मोठे मोठे असताना त्या ट्रकच्या ड्रायव्हरला डाव्या साईडला दिसत नाही, कारण का आजकाल कंडक्टर राहत नाही, त्याच्यामुळे माझा अपघात झाला।
1: बर,
2: आणि अपघात होऊन सर मी मग माझे अवघ्या 3-4 किलोमीटर माझ्या 5 किलोमीटर माझ्या रेसिडेंट आणि तिथेच एक सेवाग्राम मेडिकल कॉलेज आहे जे भारतामध्ये प्रसिद्ध आहे।
1: हो हो,
2: तिथे मी गेल्याच्या नंतर प्राथमिक उपचार केल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे थोडं प्राथमिक उपचार करून म्हणजे हे करून मला माझ्या फॅमिलीला सांगितलं का यांना पाय कट करावं लागतं।
1: बर,
2: कारण का सांगवी मेडिकल कॉलेज आणि सेवाग्राम मेडिकल कॉलेजला वेस्क्युलर सर्जन नसल्यामुळे मला मग तिथून नागपूरला हलवलं। तर नागपूरला हलवताना सर ते जुनी मारुती व्हॅन आणि जाताना दुपारी दोन एक दीड वाजता ऍक्सिडेंट झाला माझा।
1: बर,
2: आणि तिथून मग मला नागपूरला आरोग्य हॉस्पिटल मध्ये हलवलं। तोपर्यंत माझ्या मित्रांनी वगैरे सगळ्या त्या तिथे तयारी डॉक्टरला ओळखीची असल्यामुळे करायला लावली त्यांनी।
1: बर,
2: तर त्यांनी सर मोठ्या जिकरीने माझं म्हणजे अँजिओग्राफी वगैरे सगळं करून ऑपरेशन केलं, पण रात्री 9 वाजेपासून चाललेलं ऑपरेशन रात्री 2 वाजेपर्यंत चाललं।
1: बर,
2: आणि मग सकाळी मी त्यांना सांगितलं माझ्या पायामध्ये काही हालचाल होत नाही, तर मग त्यांनी पुन्हा तपासणी केली, पुन्हा एंजिओग्राफी केली, विजेचे करंट वगैरे सगळं देऊन बघितलं, पण त्याच्यामध्ये काही वेदना झालीच नाही।
1: बर,
2: तर सगळ्याच्या डिसिजन नुसार मग तो पाय माझा कापण्यात आला।
1: डावा पाय तुमचा?
2: डावा पाय, डावा पाय घुटण्याच्या वरपासून कापलेला आहे, मी त्याला अभाऊ नी म्हणतात।
1: हो,
2: आणि मग तो कापण्यात आला।
1: बर,
2: आणि मग तिथून मग माझ्या मुलं जे थोडे आता शिकले आहे त्यावेळी समजावं, तर त्यांनी शोध घेऊन गुगलवर वगैरे शोध घेऊन मग ऍटोबक कंपनी नावाचा एक
1: 56 वय ना सर,
2: त्यावेळेस माझं वय 56 होतं सर, वयाच्या 56 वर्षी ऍक्सिडेंट झाला। तिथून मग मी 20/10/2018 ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर 15 दिवस मी डॉक्टरच्या दवाखान्यात राहिलो आरोग्य हॉस्पिटलमध्ये, आणि तिथून मला मग लगेच सुट्टी दिली। लगेच सुट्टी दिल्याच्यानंतर माझे 8-15 दिवसांनी माझे टाके काढले।
1: बर,
2: आणि या काळामध्ये ज्या काही वेदना होत्या त्या वेदना मी विपश्यना करत असल्यामुळे आधी विपश्यना केल्या होत्या वयाच्या 20-22 वर्षी, तर त्याच्यामुळे या वेदना मला त्या ध्यान साधना करून मला म्हणजे सहज म्हणजे त्याच्यामध्ये यश मिळत आलं।
1: बर बर बर बर।
2: आणि सर मग माझ्या मुलांनी शोधलं, तिथं नागपूरला सांगतो ऍटोबक कंपनीचं जे जगामध्ये सगळ्यात प्रसिद्ध आहे, पॅरा ऑलिम्पिक मध्ये त्यांचे लेग्स वगैरे हात वगैरे सगळे जे काही वापरतात कृत्रिम पाय वगैरे सगळेच वापरतात, तिथे मग मला तिथे नेलं, त्यांनी मग माझा मेजरमेंट वगैरे सगळं घेतलं, आणि मग तिथे त्यावेळेस माझा 6.5 लाखापर्यंत तो पाय झाला। तर त्या घुटण्याची किंमत म्हणजे 3R80 होती त्यावेळेस, त्या घुटण्याचीच किंमत 3,20,000 होती, असे पार्ट पार्ट मिळून त्याची किंमत झाली ते 6.5 लाखापर्यंत।
1: बर बर बर बर।
2: आणि तो घेऊन मग त्यांनी 10 दिवस मला तिथं शिकवलं त्यांच्या 1-1 घंट्याच्या ट्रेनिंग मध्ये। तिथून ट्रेनिंग करून आल्याच्या नंतर मग मी माझ्या मुलांनी माझ्या मी बोर्धन जे टायगर रिझर्व मध्ये होतो मी, तिथं माझ्या क्वार्टर वर मध्ये मोठाच्या आरसा लावला आणि तिथं माझ्या मुलांनी शिकवलं.
1: बर
2: पहिले पहिल्या दिवशी मग घरातल्या घरात शिकवलं, दोन
1: बर
2: तीन दिवस घरातल्या घरात, मग अंगणात अंगणात करता करता मग मी थोडं हिल स्टेशन, हिल आयवरती जायला,
1: बर
2: तिथं जाणं येणं म्हणजे असं करत राहिलो. पण सगळ्यात जास्त मेहनत माझ्या मुलांनी घेतली.
1: बर बर बर तुमच्या मुलाला त्याचं क्रेडिट देताय तुम्ही.
2: हो 100% यासाठी देतो का सर, त्यांनी माझ्या मुलाने दवाखान्यात भरती असताना सुद्धा तो म्हणजे लावारी सारखा झोपला, लावारी सारखा माझ्याकडे लक्ष देतला राहिला, म्हणजे 24 घंटे माझ्या सेवेत राहिला.
1: तुम्हाला ते जे अपंगत्व आलं त्याच्यावर तुम्ही विपश्यतेमुळे मात केली असा
2: हो
1: एक
2: सर,
1: त्याचा आधार तुम्हाला मिळाला
2: हो
1: आणि
2: सर,
1: एक तुमची जिगर तयार झाली.
2: हो सर,
1: हा, आणि मग तुम्हाला मॅरेथॉन मग तुम्ही कसे मग खेळाकडे कसे वळाला?
2: हाँ. तर सर मग एक जे शिवऊर्जा नावाचा ग्रुप आहे संभाजीनगरचा,
1: बर
2: तर मी प्रहारच्या ग्रुपमध्ये आधीच जुडलो होतो.
1: हा
2: आमच्या मित्रांनी दिव्यांग असल्यामुळे मला पण जोडून घेतलं तिथे.
1: बर
2: तर तिथं गडकिल्ले, शिवकालीन गडकिल्ले, जलदुर्ग किल्ले, अलिबाग
1: बर
2: असं त्यांचा कॅम्प होता 3-5 दिवसाचा.
1: हा हा हा
2: तर इथं म्हणलं मला सर्व प्रकारचे दिव्यांग बघायला मिळतील जवळून, मी कधी बघितले नाही.
1: बरोबर
2: आणि मग तिथे मी ते गडकिल्ले माझ्या मुलाने बुक केले, म्हणजे बुकिंग केली, आणि मग तिथे त्यांच्या समवेत मी तिथं गडकिल्ले केले.
1: अरे वा
2: हा, तर
1: बर
2: जेवढं चढता येईल तेवढं केले. सागरी किल्ले भी होते त्याच्यामध्ये, अली
1: किती किल्ले
2: अलिबाग
1: होते
2: मध्ये
1: तुम्ही सर केले तसे?
2: सर सर तिथं म्हणजे 2-4 किल्ले तर मी सर केले तिथे.
1: बर
2: हा, आणि ते तिथून मग मला सगळ्या प्रकारचे दिव्यांग, त्याच्यामध्ये ब्लाइंड होते, त्याच्यामध्ये ज्याला हात नव्हते होते, पण मी एकटाच होतो तिथे का,
1: पाय आणि
2: म्हणजे हा
1: अपंगत्व.
2: अपंगत्व वाला होता.
1: बर बर
2: बाकी होते तर ते छोटे मोठे अपंग वाले होते, पण ब्लाइंड लोकांनी म्हणजे तिथं सर ब्लाइंड लोकांनी जागतिक स्तरावर त्यांचे नाव होते, राष्ट्रपती पुरस्कार मिळाले होते. आता इथं मला नाव, त्याच्यामध्ये सागर बोडके होते
1: बर
2: आणि अजून एक मॅडम आहे, त्याचं मला नाव नाही येणार एवढं,
1: बर बर बर
2: त्या
1: बर
2: मॅडम
1: त्यांनी
2: पण होत्या.
1: पण
2: आणि
1: दिव्यांग असताना म्हणजे अंध होत्या का त्या?
2: हो सर, पूर्ण ब्लाइंड होते. आणि एक
1: बर
2: अंजना मॅडम म्हणून होते, ते म्हणजे पोलिओ पोलिओ होते त्यांना, पण ते त्यांनी बाकी बाकी सहकारी मला बरेच इकडे तिकडच्या गोष्टी शिकवल्या, कसं राहायचं, कसं बोलायचं, सगळे त्यांनी मला ते दिव्यांग दिले तिकडे.
1: तुमच्या आधारे तुम्ही ते सर केले
2: हो सर,
1: पूर्ण.
2: आणि कृती पायाच्या आधारावर जिथं गरज पडली तिथं कोणाचा हात वगैरे पकडला किंवा मग एखादी काठी वगैरे वापरली सर.
1: बर बर बर बर
2: आणि याच कृतून पायाच्या नंतर मग मला असं हिंमत तिथूनच येत गेली, तिथून येता येता मग मी अजिंठाचा किल्ला खालून वर गेलो आणि वरून खाली उतरलो,
1: हा हा
2: म्हणजे
1: हा अरे
2: तो पण
1: वा
2: मी केलेला आहे.
1: अरे वा अजिंठा. म्हणजे तुम्ही किती असे सर केले वेगवेगळे किल्ले वगैरे?
2: किल्ले तर सर मी म्हणजे आता किल्ले तर नाही सांगता येणार, पण माझी भारतभरामध्ये मॅरेथॉन जे झालेले आहे.
1: हा हा
2: हा,
1: हा
2: ते सांगतो तुम्हाला. मग अशाच ग्रुपमध्ये संवाद सारथीच्या ग्रुपमध्ये जोडलं त्या मॅडमनी मला,
1: बर
2: अंजना प्रधाननी.
1: बर
2: तिथं माझी माझी मुलाखत झाली 2-2.5 तास चालली तिथं. तिथं मी मला मग तिथं मला विचारलं का तुमचं कार्य आता दिव्यांगासाठी काय आहे, तोपर्यंत माझं काहीच कार्य नव्हतं. मग
1: बर
2: तिथं मग क्लिक झालं माझं वाला, बरोबर आहे सर.
1: हो
2: तिथून क्लिक झाल्याच्या नंतर मग मला मग त्याच ग्रुपवर मेजर डीपी सिंगची हे आली का,
1: बर
2: कारगिलच्या वर्षगाठ प्रीत्यर्थ तुम्ही मॅरेथॉन बुक करावा.
1: बर
2: तर ते 25व्या वर्षगाठ प्रीत्यर्थ कारगिलच्या तिथे मी माझी बुक केली, आणि ही माझी माझी पहिली मॅरेथॉन होती. तर त्याची तयारी करायला त्या सरांनी, मेजर डीपी सर आणि मोहम्मद दस्तगिरी सर,
1: हाँ
2: यांचे टीसीओ फाउंडेशन नावाचा ग्रुप आहे, तो पूर्ण भारतभरामध्ये त्यांचे त्यांचे पूर्ण कार्य आहे.
1: बर
2: आणि भारतभरामध्ये दक्षिणेचा ग्रुप वेगळा, मध्य भारतातला वेगळा, मुंबईकडचा वेगळा, कलकत्त्याचा वेगळा आणि दिल्लीकडचा वेगळा, असे ग्रुप आहे त्यांचे. त्या ग्रुपमध्ये त्यांनी मला मग स्पेशल जे दिव्यांग आम्ही होतो सर, म्हणजे मॅरेथॉन करणारे, त्यांचा वेगळा ग्रुप बनवला. त्यांनी आम्हाला दररोज किती किलोमीटर चाललात आणि जिम जिम मध्ये किती व्यायाम केला हे आमच्याकडून करून घेतलं.
1: बर
2: आणि मग करून घेतल्याच्या नंतर मग मी त्यांना एकदा रिपोर्टिंग केला का सर, मी 1 घंटा 20 मिनिटांमध्ये मी केलं वा. तोपर्यंत मी घरच्या घरी ना आजूबाजूलाच करत होतो, पण
1: बर अरे
2: यावेळेस या महिन्याभरात मी स्टेडियमला जाऊन हे केला,
1: वा
2: चालणं वगैरे. तर तिथं मला मी यासाठी स्टेडियमला गेलो का, मी म्हणलं इथं पडेल बी. तर तिथं प्रफुल्ल गिडाम सर अकॅडमी चालवतात पोलीस भरतीचे, ते म्हणजे त्यांची मुलं माझ्यावर लक्ष ठेवतील. मी त्या सरांना भेटलो, मग सर म्हणलं माझ्या मुखात थोडं म्हणजे एवढं म्हणजे एकदम स्लोली माझं असं काम होतं, म्हणजे हा म्हणजे हे होतं.
1: बर
2: मग तिथं पूर्ण मग मला मी ग्राउंडवर पूर्ण म्हणजे पूर्णतः ट्रेन झालो. आणि जी
1: कुठं ट्रेनिंग झालं तुमचं हे?
2: हे सर वर्धेच्या
1: बर
2: स्टेडियमवर
1: तिथं आले होते का? म्हणजे तिथं
2: नाही, तिथं
1: तुम्ही?
2: ते तिथंच पोलीसचे वगैरे ट्रेनिंग घेतात ना, नाही
1: हा.
2: त्यांच्याकडून मी ट्रेनिंग घेतलं. ते रोज रोज रिपोर्टिंग मी त्या सरांच्या ग्रुपला करत होतो, मेजर डीपी
1: ऑनलाईन
2: सिंगच्या.
1: करायचे तुम्ही?
2: हा म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर.
1: व्हॉट्सअप ग्रुपला. बर बर बर बर
2: हा
1: तुमचं
2: आणि
1: तुम्ही
2: तिथंच मग सर वर्ल्ड जिम पण होतं, वर्ल्ड जिम पण लावलं, दोन्ही ट्रेनिंग सोबतच चालल्या
1: म्हणजे
2: माझ्या.
1: तुम्हाला व्हॉट्सअप वरच त्यांनी व्यायाम शिकवला भाऊ, कशा पद्धतीने करायचं काय
2: हो
1: सगळं.
2: नाही मग बाकीचे लोक मग सांगत होते मी असं व्यायाम केला, मग व्यायाम केल्याच्या तुम्ही मी काय खाल्लं, काय डाईट प्लॅनिंग
1: बर
2: केला वगैरे, ते त्यांनी सगळं सांगितलं मला.
1: बर बर बर बर
2: आणि मग मी मग त्यांची जे कारगिलच्या वर्षगाठ प्रीत्यर्थ मॅरेथॉन होती, मग जवाहरलाल नेहरू स्टेडियम दिलेला, हे इंडियन आर्मीने आयोजित केलेली मॅरेथॉन होती
1: ती
2: सर.
1: किती साली होती?
2: ते मॅरेथॉन होती सर म्हणजे 2023 ला,
1: 23 ला. बर
2: म्हणजे डिसेंबर महिन्यात, 10 डिसेंबर 2023 ला.
1: बर तिथे
2: तर तिथे मग
1: तुम्ही
2: मी,
1: गेलात का?
2: हा तिथे मी रेल्वेने तिकीट काढलं आणि त्यांनी आमची व्यवस्था राहायची आणि एका दिवसाची अन्न नेण्याची
1: बर
2: आणि जेवणाची.
1: बर
2: हा तर त्यांच्या फाउंडेशन मार्फत आम्हाला तिथे केली होती आणि राहायची व्यवस्था आमची पीजी हॉस्टेलला केली होती, जे इंटरनॅशनल हॉस्टेल
1: बर.
2: होतं.
1: अरे वा,
2: आणि नेण्या आणायला आम्हाला मिलिटरीच्या गाड्या होत्या.
1: बर बर. दिव्यांग लोकांना व्यवस्था केली होती का तिथे?
2: हा ते
1: सर्वांची?
2: सर्वसाधारण लोकांचीच मॅरेथॉन होती, पण आम्ही दिव्यांग त्याच्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 लोकांचे आम्ही होतो. कारण कोणाचे 2 पाय नव्हते, कोणाचे एक एक पाय होता, तर कोणाचे असे असे बरेचसे प्रकारचे दिव्यांग होते तिथे. फक्त अँपुट लोकच होता आमच्या आमच्या दिव्यांग ग्रुपमध्ये त्यावेळेस. तर त्यावेळेस मग तिथे सर ते कारगिलच्या इंटरनॅशनल मॅरेथॉन होती, देश विदेशातून लोक आले होते.
1: अरे वा.
2: एवढी मोठी मॅरेथॉन होती का विचारूच नका, म्हणजे हाफ मॅरेथॉनच होती पण खूप म्हणजे डिसिप्लिन मॅरेथॉन होती ती.
1: बर. आणि तुम्ही किती किलोमीटर केली पहिली?
2: हा ते पहिली मॅरेथॉन मी 5 किलोमीटर केली सर तिथे.
1: बर. किती वेळात ती पूर्ण केली?
2: त्यावेळेस सर मी 1 घंटा 10 मिनिटात केली पूर्ण
1: अरे
2: सर.
1: वा वा वा वा.
2: हा
1: म्हणजे छानपैकी काही अडथळा आला नाही तुम्हाला
2: नाही
1: काही?
2: नाही नाही काही अडथळा वगैरे नाही राहिला. तिथं मेजर डी पी सिंगचं वाक्य होतं सर आम्हाला, पहिल्या पहिल्या दिवशी आम्हाला जिथं टी शर्ट वगैरे भेटते ना, आमची सगळ्यांची मीटिंग घेतली त्यांनी आणि त्या मीटिंग मध्ये एकच वाक्य घोषणा केली त्यांनी, का ते वाक्य आजही माझ्या जीवनात म्हणजे कायम स्मरणात राहील.
1: बर. कुठलं
2: त्यांनी
1: वाक्य
2: म्हटलं,
1: सांगा
2: त्यांनी एकच म्हटलं का आप चलेंगे, म्हणजे सगळ्या दिव्यांगांना उद्देशून म्हटलं त्यांनी, आप अगर चलोगे तो जो घर में दिव्यांग बैठे हमारे भाई बहन वो भी आपको देख कर चलेंगे,
1: अरे वाह.
2: आणि जो जो लोग सर्वसाधारण लोग हो जो कभी चल नहीं सकते तो भी आपको देख के चलना सीख जाएंगे. हे त्यांचं वाक्य घेऊन मी आज हे सगळे 22 पर्यंत मॅरेथॉन होत आहे माझ्या.
1: अरे बापरे. नंतर मी पहिली इंटरनॅशनलच मॅरेथॉन केली म्हणजे तुम्ही?
2: हा इंटरनॅशनल मॅरेथॉन
1: अरे
2: केली सर
1: वा.
2: ती. आणि सर त्या इंटरनॅशनल मॅरेथॉन मध्ये मग म्हणजे त्या सरांचं वगैरे असं म्हणजे इंडियन आर्मीच्या भाषणामध्ये त्यांचे म्हणजे एवढं रोंगटे, त्या मेजर डी पी सिंग सरांना, सरांनी भाषणामध्ये सांगितलं का जेव्हा माझं कारगिल युद्ध झालं आणि बाजूला बॉम्ब फुटला तर माझे मला मला वाचवायसाठी 7 लोकांना जवानांनी आहुती दिली. हा आणि तेव्हा मी वाचलो बा. हा असं त्यांनी त्या याच्यामध्ये भाषणामध्ये सांगितलं सर त्यांनी.
1: बर. तुमची इन्स्पिरेशन आहेत ते डी पी
2: हा
1: सिंग.
2: आजही आणि आजही आमच्या संपर्कात आहे सर वारंवार, म्हणजे आणि ते त्यांच्या माध्यमात सरांच्या याच्यामध्ये ते काही वन मॅरेथॉन म्हणून एक आहे, वन रेस म्हणून, तर ते त्यांचे ब्रँड अम्बेसिडर राहतात, ते त्यांची मॅरेथॉन दिल्ली आणि जालंधरला होते, तर आणि एक देहरादूनला, असं त्यांच्यासोबत मी मेजर डिपिन सिंग सरांसोबत 5 मॅरेथॉन केल्या.
1: अरे बाप रे. त्याच्यानंतर
2: हा
1: पुढे
2: हा त्याच्यानंतर समोर म्हणजे
1: कुठल्या कुठल्या गेल्या? कुठल्या कुठल्या?
2: जालंधरला 2 केल्या, गुरुग्रामला 1 केली, 1 इथे केली
1: बर.
2: देहरादूनला,
1: किती किलोमीटर?
2: तिथे 10 केली, काही 10 केली, काही ठिकाणी 5 केली.
1: अरे वा. म्हणजे तुम्ही 10-5 कंटिन्यू
2: हा
1: करताय म्हणजे?
2: हो सर, जिथं जिथं हाफ मॅरेथॉन असली तिथं 5 करायची, तिथं
1: हा
2: 10 10 फुल मॅरेथॉन तिथं 10 करायची.
1: हा हा हा. म्हणजे ते वेळ मॅच करायचा.
2: हा वेळ मॅच करायचा आणि कधी कधी मग जास्त जर्नी वगैरे झाली तर मग 1-2 दिवस अगोदर जायचं आणि मग 10 करायची.
1: बर बर बर बर बर बर.
2: आणि जे देहरादूनला मॅरेथॉन होते ते म्हणजे सैनिक लोकांचे जे विधवा झालेले हे राहत त्यांच्या प्रित्यर्थ आयोजित होती, तर ते देहरादूनला मी त्यांच्या संदर्भात तिथे पण केली होती.
1: बर बर बर बर.
2: तर या मॅरेथॉन मध्ये आम्हाला एवढा मान सन्मान मी त्या स्टेजवर बोलवण्यात येते आणि त्या वन रेसच्या मॅरेथॉन मध्ये आम्हाला ते 2-3 5 हजार पर्यंत बक्षीस ठेवतो. पहिला आला त्याला 5 हजार, दुसरा आला त्याला 3 हजार
1: बर.
2: आणि तिसरा आला त्याला 2 हजार,
1: हा हा
2: अशा फक्त वन रेस मध्ये ठेवतात, बाकीच्या मॅरेथॉन मध्ये नाही.
1: हा हा हा हा.
2: मग असा प्रवास करता करता सर मी मग वाघा बॉर्डरला गेलो, मग काही मॅरेथॉन मी माझ्या स्वतःच्या पैशाने केलो,
1: बर.
2: आता वाघा बॉर्डरला म्हणजे वाघा बॉर्डरच्याच म्हणजे बीएसएफची आयोजित होती ती मॅरेथॉन. तिथं मी
1: बर
2: 10 किलोमीटर केली.
1: बर बर बर
2: हा तिथं जो मला मानसन्मान मिळाला, धंदे
1: बर
2: फोटो आहे आजही माझ्याकडं, ते कायमच्या स्मरणात राहील.
1: किती तुमच्या सारखे कृत्रिम पाय घेऊन असे मॅरेथॉन करणारे किती मंडळी आहेत आपल्या भारतात तरी?
2: तर सर काही ठिकाणी सर मी एकटाच असतो, काही ठिकाणी आमच्या त्या समजा मेजर डिपीशनच्या ग्रुप मध्ये जर त्या मॅरेथॉन करत असेल तिथे 5-10 लोक येतात.
1: बर
2: पण जसं मी चेन्नईला तिथे 10 किलोमीटर केली तर एकटा मी दिव्यांग होतो. जसं आता अहिल्यानगर मध्ये जरी केली तिथं पण मी एकटाच होतो दिव्यांग.
1: बरोबर
2: आणि आता हा ते सांगायचं राहिलं सर तुम्हाला, परत मुंबईची जे मॅरेथॉन जे राहते ते आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठी मॅरेथॉन असते.
1: बर
2: त्या मॅरेथॉन मध्ये एक BHI ग्रुप आहे तिथे.
1: बर
2: हा तर त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला आमच्या दिव्यांगांना सर्वांना तिथे पूर्ण मोफत असते
1: हा
2: त्यांच्या फाउंडेशनच्या मार्फत.
1: बर ती कुठले मॅरेथॉन असती?
2: ते टाटाची मॅरेथॉन असते ती. काही मॅरेथॉन मध्ये ते ग्रुप फाउंडेशन वाले वेगळे, ते स्वतःचे पैसे देऊन आम्हाला दिव्यांगांना तिथं कोणत्याही प्रकारचे दिव्यांग त्यांना चालते नाही, राहायची व्यवस्था आणि रजिस्ट्रेशन वगैरे ते स्वतः करतात.
1: बर बर टाटा मॅरेथॉन मुंबईची ती डिसेंबर महिन्यात असते ती.
2: हो सर ते.
1: बर बर बर
2: आणि
1: ती पण केली का तुम्ही?
2: आशिया खंडातली सर्वात मोठी मॅरेथॉन आहे तिथं. तिथं मी 10 किलोमीटर केली
1: ती केली कधी तुम्ही?
2: ती आता याच वर्षी. आता गेले या कधी आता त्याचं नक्की तारीख नाही सांगता येणार सर. आता याच
1: बर
2: वर्षी केली सर
1: म्हणजे
2: पण.
1: 25 ला झाली म्हणजे.
2: हा 25 ला झाली,
1: हा
2: 25 डिसेंबर
1: हा
2: राज्य झाली
1: हा
2: तिथे.
1: हा हा हा बर
2: आणि
1: बर
2: त्याच्या अगोदर मी चेन्नई मॅरेथॉन होती, जे मॅरेथॉन अशोक लेलँड कंपनी करतात, आयोजित करतात तिथे. तर तिथं तिथं तिथं आमचं मोहम्मद दस्तगीर सरांचं फाउंडेशन आहे.
1: बर
2: हा तर त्यांच्या फाउंडेशनच्या मार्फत एका दिवसाची राहायची व्यवस्था आणि पूर्ण रजिस्ट्रेशनची फी त्यांनी केली आणि तिथं मी 10 किलोमीटर केली.
1: वा वा वा
2: हा या दोन्ही म्हणजे तिथे झाल्याच्या नंतर मग इथे तिथे झाल्याच्या नंतर मग मी उडुपीला केली,
1: बर
2: जे मणिपाल युनिव्हर्सिटीची मॅरेथॉन होती तिथे.
1: हा
2: हा तिथं पण 10 केली. अशा
1: बर
2: वेगवेगळ्या पण या सगळ्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तिन्ही ठिकाणी गेलो तरी मी एकटाच होतो तिथं दिव्यांग.
1: अरे वा म्हणजे
2: हा
1: दिव्यांग बाकी असतील पण
2: हा
1: अपाय आणि अपंग ते तुम्हीच जर.
2: हा आणि सांगतो सर
1: हा
2: तुम्हाला परत का या प्रवासामध्ये मला आतापर्यंत मनू भाकर मिळाली,
1: बर
2: मेरी कोम मिळाली
1: हा
2: आणि मनदीप सिंग जे
1: हा
2: जे ऑलिम्पिक विजेता आहे दोनदा
1: बरोबर
2: हॉकी टीमचे ते
1: बर
2: मिळाले. हा ते वर्ल्ड कपची टीम ते मला उडुपीला मिळाली.
1: अरे
2: त्यांच्यासोबत
1: वा
2: त्यांच्यासोबत त्या आयोजकांनी आमचं जेवण वगैरे पहिल्या दिवशी ठेवलं. ते अप्रतिम आणि मोठ्या भव्य दिव्य हॉल मध्ये होतं,
1: क्या बात
2: जे
1: है
2: मी कधीच विसरू शकत नाही. ते
1: मनु भाकर बरोबर काय अनुभव है?
2: मनू भाकरचा सर तिथं काही जास्त वेळ फक्त फोटो घ्यापुरता वेळ मिळते. ते ब्रँड अम्बेसिडर
1: कुठे
2: राहतात ना
1: कार्यक्रम होता तो कुठे झाला
2: ते.
1: तो?
2: हा ते सर हरियाणा गव्हर्नमेंटने आयोजित केली होती ते.
1: अजून कोण म्हणाला तुम्ही?
2: अजून सर ते मेरी कोम,
1: मेरी कोमचं काय कुठे अनुभव आला?
2: मेरी ते सर मेरी कोम आणि राहुल चोपडा आणि मनू भाकर हरियाणा गव्हर्नमेंटने ते ब्रँड अम्बेसिडर होते. ते राहुल चोपडा नव्हते आले.
1: हा.
2: हा तर आम्ही त्या दोघांना भेटलो
1: बर
2: आणि त्यांना भेटल्याच्यानंतर त्यांचा एक दिव्यांगा सोबतचा एक वेगळाच अनुभव राहते. तो म्हणजे एकदम कोऑपरेटिव्ह राहते सर.
1: बर बर बर बर बर बर आणि ते ब्लाइंडची टीम क्रिकेटची भेटली होती ते कुठं?
2: त्यांच्यासोबत सर भी आम्ही 2 घंटे राहिलो ते उडपी मणिपालला राहिलो सर आम्ही.
1: बर बर बर
2: हा
1: बर
2: आता यावर्षी झालेली मॅरेथॉन होती ते उडपीला, दरवर्षीच राहते ते मणिपाल
1: त्यावेळेस आले होते
2: युनिव्हर्सिटी.
1: का इंडियाची टीम ती
2: त्या ज्या
1: ब्लाइंड?
2: इंडियाच्या टीमला त्यांनी स्पेशल बोलवलं होतं, जे म्हणजे तिथं पण राहायची वगैरे सगळी व्यवस्था केली होती
1: बर
2: आणि त्यांना यासाठी बोलवलं होतं का त्याचे मोटिवेशन करून पूर्ण त्याची माहिती आपल्या जगात गेली पाहिजे.
1: बर बर
2: हा
1: परदेशात वगैरे जायची संधी आली की नाही कधी?
2: नाही परदेशामध्ये सध्या तर नाही आली सर, पण समोरचं प्लॅनिंग आहे आपल्या नेपाळला एक लुंबिनी म्हणून मॅरेथॉन असते ते जायची आहे. आणि सध्या अजून लद्दाखची तयारी राहील, सप्टेंबरमध्ये लद्दाख आहे.
1: बर
2: पुढच्या महिन्यामध्ये इथे बारामुल्ला राहील, तिथे बुकिंग वगैरे झालेलं आहे.
1: बर मग तुम्ही स्वतः जो नोंदणी करता का ऑनलाइन?
2: काही ठिकाणी फाउंडेशन करतात ते, ज्या ठिकाणी फाउंडेशन वगैरे नसलं तर मी स्वतःच करतो. जसं आता लद्दाखच्या मॅरेथॉन मध्ये आम्हाला कोणी म्हणजे हे नाही केला, तिथं फाउंडेशन वगैरे काही चालत नाही.
1: बर
2: तर तिथं 3200 रुपये ते 10 किलोमीटरची होती, पण माझं 2 घंटे 10 मिनिटं 1 घंटा 56 मिनिटं असा 10 किलोमीटरचा असल्यामुळं 1 घंटा 45 मिनिटाचा पाहिजे सर्टिफिकेट. तर
1: बर
2: त्याच्यामध्ये मी बसत नसल्यामुळे मी मग तिथं 5 किलोमीटरची घेतली आहे
1: कुठल्या
2: मॅरेथॉन
1: कुठल्या
2: लद्दाख मध्ये.
1: बर बर बर
2: आणि
1: बर
2: लद्दाखची मॅरेथॉन अशी मॅरेथॉन असते का त्याग केल्याच्या नंतर तुम्हाला जगामध्ये कोणत्याही मॅरेथॉन मध्ये भाग घेता येते
1: बर बर बर
2: त्या
1: बर
2: सर्टिफिकेटच्या आधारावर.
1: क्या बात है, कारण तिथलं वातावरण तुम्हाला सूट झालं पाहिजे ना.
2: हाँ ते आधीच बोलवतात सर, ते वातावरणाचं वगैरे साठी 2 दिवस अगोदर बोलवतात, ते सगळे ते त्या वातावरण मध्ये पहिले हे करून घेतात. मग खूप मोठी मेहनत असते
1: ती
2: सर ती.
1: कधी आहे यार
2: 20 सप्टेंबर महिन्यात आहे सर.
1: बाबा, त्याची तयारी चालू असेल.
2: हो त्याची तयारी चालू आहे सर, आणि ते बुकिंग वगैरे झाली आहे माझी वाली.
1: बर बर, मला आता तुमचं सांगा, कृत्रिम पाय म्हणजे नेमका तुमचा डावा पाय काय कसा बसवलेला आहे काय नेम, त्याच्याबद्दल जरा श्रोत्यांना सांगा.
2: हाँ तर सर माझा कृत्रिम पाय जो वरती जे घुटण्याच्या वर कापलेला आहे माझा, तर तो
1: हो
2: माझा स्टम्प म्हणू एक प्रकारचे,
1: बर
2: त्या स्टम्प माझा 10 ते 12 इंच आहे.
1: बर.
2: तर त्या स्टम्प मध्ये 12 इंच स्टम्प मध्ये ते पहिले लायनर लावा जे रबराचं असते, ते लायनरचीच किंमत कमीत कमी 70-75 हजार आजच्या घडीला.
1: बर
2: मग त्याच्या वर येते एक कडक सॉकेट, हार्ड असलेलं सॉकेट, आणि त्याला एक एअर व्हॉल्व असते. तो व्हॉल्व आपण पूर्ण सॉकेट खालीपर्यंत गेला तर लावला लावला तर त्याच्यानंतर एअर व्हॉल्व लावून द्यायचा. मग किती काही आपण ओढला तर निघत नाही.
1: बर बर बर बर.
2: त्याच्यानंतर माझा नी आहे, म्हणजे आज त्याची किंमत 4.5 लाख रुपये आहे.
1: बर
2: त्याचं नाव आहे 3R80 त्या
1: बर.
2: नीचं नाव, आटोबाग कंपनीचं. त्याच्यानंतर माझा एक मग खाली एक दंडा आहे, त्याच्यानंतर माझा फूट आहे, तो पण आजच्या घडीला त्याची बी किंमत 1,10,000 वरतीच आहे,
1: बर.
2: म्हणजे पंज्याची किंमत खायच्या खालच्या फूटची किंमत.
1: हा हा
2: आणि त्याच्यानंतर मग असे पार्ट करू करू आज आजच्या घडीला त्याची किंमत 8.5 लाखापर्यंत आहे.
1: अरे बापरे. बर
2: हा
1: बर बर बर.
2: आणि माझा नी असा मुडत मुडत असल्यामुळे आता मला थोडं पैशाच्या अभावी असा म्हणजे मग पालकट मांडून बसणारा बी त्याला करता येते.
1: बर.
2: हा आणि सर याच प्रवासामध्ये मी पर्पल गोवा फेस्टिवल मध्ये फक्त दिव्यांगासाठी असते, तो
1: बर.
2: भारतामध्ये 2 ठिकाणी असते, एक राष्ट्रपती भवनामध्ये असते आणि एक गोव्याला असते.
1: बर.
2: तर तिथं सगळ्या प्रकारच्या दिव्यांगाला तिथे म्हणजे शिकवले जाते, पॅरा ग्लायडिंग,
1: बर.
2: पॅरा मोटरसायकल वगैरे जे समुद्रात चालतात ना ते, हा ते शिकवतात. आणि एंटरटेनमेंट खूप करून घेतात सर आमच्याकडून. हा म्हणजे तो माझ्या मते प्रत्येक दिव्यांगाने तिथे ते जायला पाहिजे. आणि तिथं सर पूर्ण भारतभरातून दिव्यांग आल्याच्यानंतर आपला परिचय एकमेकांसोबत होतो.
1: कधी कधी असतात त्या स्पर्धा?
2: स्पर्धा नाही नसते सर, ते तिथं सगळं तुम्हाला दिव्यांगाचं माहिती हे ते सगळं
1: बर
2: आणि ते भारत सरकार आयोजित करते सर.
1: बर. कधी असतं त्याचं काय वर्ष वर्ष?
2: ते सर डिसेंबर महिन्या वगैरे मध्ये असते सर ते.
1: बर, तुम्ही त्याच्यात गेला होतात का?
2: हा त्याच्यात गेलो होतो. मला मला जिथे जिथं इंटरनॅशनल लोक येतात तिथं तिथं जाण्याची मला आवड आहे
1: बर
2: आणि
1: बर.
2: मित्र बनवणे आवड आहे.
1: पर्सनली तुम्ही हे आवड जोपासता.
2: हा तिथे स्वखर्चाने गेलो होतो,
1: बर
2: स्वखर्चानेच राहिलो होतो, पण बाकीचे इव्हेंट जे होते ते सगळं फ्री ऑफ चार्ज मध्ये होतात.
1: बर बर बर. तुम्ही एकटेच जाता सगळीकडे?
2: सर मी माझे मिसेसला वगैरे 2-4 वेळा दिल्ली वगैरे वाघा बॉर्डर जयपूर इंदोर वगैरे सगळं दाखवून दिलेलं आहे.
1: बर.
2: आता ती काही यायला बघत नाही तर मग मी एकटाच जातो.
1: एकटे जात. आता तुमचं 65-64 वय आहे.
2: माझं आता वय 64 सुरू आहे आणि आजही माझ्या तेव्हापासून म्हणजे डीपी सिंगने जेव्हापासून मला जिम आणि ग्राउंड वर चालायचं शिकवलं हे रेग्युलर सुरू असल्यामुळे आज मी आजपर्यंत मला कोणतंच औषध लागलेलं नाही.
1: वा वा वा. फक्त अपंगत्वाचं जे जे काय औषध तुम्हाला जे लागत
2: नाही नाही नाही
1: असेल
2: काहीच नाही काहीच नाही. माझ्या डॉक्टरनी ते एकाच महिन्यामध्ये बंद करायला लावलं
1: बर बर बर बर.
2: आणि मग मेडिटेशन करणे, संध्याकाळी रात्री झोपायच्या वेळेस जेपी आराम म्हणून एक जे एम्स दवाखान्यात तुम्ही मिळालेला व्यायाम आहे ते
1: बर.
2: मसल्स रिलॅक्सेशन म्हणतात त्याला, तो मी डेली करतो सर.
1: हो का? बर, मला हे सांगा, नगरची तुम्ही मॅरेथॉन केली ना,
2: हो सर.
1: त्याबद्दल सांगा ना. 31 मे
2: हा
1: ला झाली, तर तुम्ही किती वेळात पूर्ण केली नगरची मॅरेथॉन?
2: तर ते सांगतो सर, मी नगरच्या मॅरेथॉन मध्ये आयोजकांनी राहायची व्यवस्था आमची पॅराडाईस हॉटेलमध्ये केली
1: बर.
2: आणि तिथून येणे आणण्याची व्यवस्था म्हणजे दुसऱ्या दिवशी 31 मे ला म्हणजे मी 30 तारखेला तिथं आलो. मग तिथं पॅराडाईस हॉटेलमध्ये थांबलो, तिथं फ्रेश वगैरे झालो, मग बीफ घ्यायला गेलो. बीफ घ्यायला गेल्याच्या नंतर तिथं माझा म्हणजे इंटरव्ह्यू बी म्हणजे त्यांनी घेऊन घेतला, तर तो एवढा हे झाला का मग सगळे म्हणजे बरेच लोक तिथे म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांनी व्यवस्था अति उत्कृष्ट आणि एकदम मस्त मेडिकल वगैरे सगळ्यापासून सुविधा हॉस्पिटॅलिटी वगैरे सगळं एकदम छान दिलं. आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांच्या गाडीमध्ये जाऊन म्हणजे आम्ही तिथं 5 वाजता तिथं रिपोर्टिंग केलं. 5 च्या अगोदरच पोहोचलो आम्ही, कारण माझ्यासोबतचे होते ते गाडीमध्ये बसणारे ते 21 किलोमीटर होते म्हणून त्यांच्यासाठी आम्ही लवकर आलो.
1: बर बर. ते पण दिव्यांग होते का काय? काय
2: नाही नाही नाही नाही ते दिव्यांग नाही, ते सर्वसाधारणच होते.
1: तुम्ही एकटेच दिव्यांग होता?
2: मी एकटाच दिव्यांग
1: म्हणजे पायाने असे?
2: पाय.
1: बर बर बर बर.
2: तिथे मग आयोजकांना मी भेटून म्हणलं मी अशा प्रकारचा दिव्यांग आहो, तर या गर्दीमध्ये मला ना धाव एक दोन मिनिटं मला समोर काढून द्या. अर्धा 200 मीटरपर्यंत मला एस्कॉर्ट तरी द्या, कोणी मदतनीस तरी द्या. तर आयोजकाने म्हणजे हो म्हणे तुम्ही 1 मिनिटं समोर जा म्हणे. त्यांनी एस्कॉर्ट नाही दिला. तर मग मी माझ्या आयाने बरोबर म्हणजे साईड साईड ना म्हणजे आपला हळूहळू निघून गेलो.
1: बर बर
2: तर
1: बर
2: यासाठी हळूहळू निघून गेलो का म्हणजे तरी पण एका जणाने मला थोडासा धक्का दिलाच होता, पण मी
1: बर
2: लवकर सावरून गेलो.
1: बर बर
2: ते सुरुवातीचा जो मॉब राहते सर तो
1: बर
2: धावायचा वगैरे खूप
1: हा
2: गडबडीचा राहते त्याच्यामध्ये, म्हणून मला आम्हाला टाईम लागतो यायला जायला. म्हणजे स्पेशल जर आपला रूट असता दिव्यांगासाठी तर तो तिथं असा कुठं राहत नाही, पण
1: बर
2: त्या
1: बर
2: सगळ्यांसोबतच आम्हाला धावा लागते आणि सगळ्यांना काळजी घेऊनच करावं लागते.
1: मग ती किती वेळात पूर्ण केली नगरची मॅरेथॉन
2: हा
1: तुम्ही?
2: तर नगरची मॅरेथॉन सर 1 घंटा 34 मिनिट 19 सेकंदात केली सर.
1: अरे वा वा वा वा,
2: 2 घंटे 34 मिनिट 29 सेकंदात
1: छान
2: 10 किलोमीटरची
1: होऊन
2: मॅरेथॉन पूर्ण केली
1: जाईल.
2: सर.
1: काय अडथळा आला नाही, काही नाही, एकदम
2: नाही नाही
1: व्यवस्थित
2: सांगतो सांग,
1: झालं.
2: ते अडथळा वगैरे काही नाही आला, पण जातानी आणि येतानी सगळ्यांना हे करत होतो, चेअरअप करत होतो, वेल्डन करत होतो, ते पण मला करत होते. म्हणजे एवढं सुंदर सांगायचं म्हणजे का आमच्या विदर्भ म्हणजे आमच्या वर्धा जिल्ह्यात जागतिक उष्णतामानामध्ये आमचा वर्धा जिल्हा असल्यामुळे मला म्हणजे ग्राउंडची तयारी करताच नाही आली,
1: हो म्हणजे
2: ग्राउंडची आणि रोडवरची तयारी करताच नाही आली. म्हणजे उन्हाळा एवढा आमच्याकडे भयानक असते. फक्त जिमच्या भरोश्यावर मी तिथे एवढं चाललो, ते मी तिथं 2 घंटे 34 मिनिटांमध्ये पूर्ण केली.
1: मग तुमची व्यायामाची पद्धत कशी आहे?
2: सर व्यायामाची पद्धत म्हणजे मी तिथे सर आता मी माझा व्यायाम म्हणजे सुरू करून देईन. मी ग्राउंडला जातो, ग्राउंडला कधी 5, मौसम जर चांगला असला तर कधी 10, कधी पहाटेच गेलो तर कधी 10 किलोमीटर कधी 10-12 किलोमीटर पण करून घेतो ग्राउंडला. आणि जिमला माझे रोजचे ठरलेले व्यायाम असते वेगळे वेगळे.
1: बर
2: हा कधी चेस्ट असते, कधी बॅक असते, कधी शोल्डर असते, असे वेगळे वेगळे, कधी लेग्स असतात, असे वेगळे वेगळे व्यायाम प्रत्येक दिवशी वेगळे वेगळे करतो सर.
1: आणि मग काही विशिष्ट अशी तुमची काही एक्सरसाइज वगैरे आहेत का, की कृत्रिम पायाच्या याला काही असं काही तुम्हाला शिकवलंय का?
2: नाही कृत्रिम पायाची काही एक्सरसाइज वगैरे नाही राहत सर, सगळं ते बाकी आपण तो पाय वगैरे काढता येते, घालता येते, तुम्हाला कधी बी काढा कधी बी घाला.
1: बर
2: आणि मग तो पूर्ण पाय काढल्याच्यानंतर मग मी एक ते एक्सरसाइज करतो JPR म्हणून,
1: बर
2: ते मला एम्स दवाखान्यात तुम्ही आलेली, ते पूर्ण सगळ्यांनी करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये मसल्स व्यायाम आहे, नाकाची, तोंडाची, दाताची, डोळ्याची, पूर्ण पायाची, जेवढे काही मसल्स आहेत सगळ्यांचा व्यायाम होतो सर त्याच्यात.
1: वा वा वा, रोज तुम्ही ते नियमितपणे करता?
2: हा ते म्हणजे माझ्या शरीरासाठी मी एवढा वेळ दिला देत असल्यामुळे मला कोणती औषध नाही सर.
1: आणि विपश्यने आहेच आहे.
2: विपश्यना आता आहेच माझ्यावर. आणि त्याच्या त्या व्यतिरिक्त सर मी ओशोचे 2 सेमिनार पण केले दिव्यांग झाल्याच्या नंतर.
1: बर हो का.
2: हा एक गोव्याला केला होता आणि एक इथं.
1: फायदा काय झाला तुम्हाला?
2: हा सर तिथं त्या विपश्यनामध्ये कसं सर, त्या विपश्यनामध्ये तुम्हाला एवढं म्हणजे या ओशोच्या याच्यामध्ये एवढं तुम्हाला नाचून घेतात, एवढं ते करतात सगळे, तर तुम्हाला ते एक वेगळाच अनुभव येते, एक आनंद सगळे या विपश्यनामुळेच. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये जेवढा आनंद येईल तेवढा आनंद मिळतो सर. जीवनामध्ये आनंदी आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला विपश्यना करा, ओशोचं मेडिटेशन करा, तुम्हाला जे आवडते ते करा.
1: म्हणजे तुम्ही मोठ्या अपंगत्वावर मात केलेली आहे,
2: हो
1: अतिशय
2: सर.
1: स्फुरणीय अशी कामगिरी आहे. म्हणजे माणसानी असं जर थोडासा अपघात झाला तर माणूस असं खचून जातं, तुम्ही मात्र चांगल्या जिगरीनी स्वतः उभे राहिलात आणि एक वेगळा तुम्ही लोकांपुढे आदर्श निर्माण केलेला आहे. एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे सर्वजण पाहत आहेत. तुम्ही दिव्यांग आणि यांना काय संदेश देऊ इच्छिता?
2: सर मी दिव्यांग संदेशाच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो सर. तर आता मला माझा एवढा प्रभाव म्हणजे काम बघितलंय त्यानंतर, आमच्या इथं फाउंडेशन आहे, निसर्ग सेवा समिती आहे, बहार नेचर फाउंडेशन आहे, पत्रकार लोकांचा मोठा ग्रुप आहे, तो जागतिक लेवलचा ग्रुप आहे, त्याचं नाव मला आता आठवत नाही, व्हॉइस ऑफ इंडिया. व्हॉइस ऑफ इंडियाच्या मार्फत मी माझा सत्कार झाला. हा सत्कार झाला आणि मग असे छोटे मोठे सत्कार भरपूर झाले. आणि सर माझ्या याच्यामुळे मला आणि मी सामाजिक वनीकरण वन विभागात कार्यरत असल्यामुळे मला इन्व्हायरमेंटचा मी खूप म्हणजे हे आहे. तर या माध्यमातून मला शाळेला वगैरे बोलवतात. महिला इंजिनिअरिंग कॉलेज नागपूरला आहे, तर त्यांनी म्हणजे त्या मुलींच्या पूर्ण गेमचं उद्घाटन करायसाठी आणि ते इनॉग्रेशन करायसाठी मला बोलवलं.
1: अरे वा.
2: आणि तिथं म्हणजे मला मानधन पण दिलं. म्हणजे तुम्ही जर चांगलं काम करत राहिले, दिव्यांग लोकांना चांगलं काम करत राहिले सांगतो, तर म्हणजे असे जागोजागी शाळेमध्ये जाऊन पक्षी मित्राचे बी काम करतो सर. पक्षी म्हणजे जनगणना म्हणा, पक्षी निरीक्षण करायला पण जातो. आणि त्याच्यानंतर मग मी एकदा माझ्या मित्राची मुलगी तिरुवनंतपुरमला होती, तिथे केंद्रीय विद्यालयाचे जे 14 वर्षाच्या खालील विद्यार्थ्यांचे तिथे गेम्स होतात, रनिंग ॲथलेटिक्स गेम मध्ये, तिथं त्याच्यासोबत सहज म्हणून गेलो आणि असं बाजूला बसलो तर त्यांना माहित झालं की हा माणूस मॅरेथॉन करते बा. हा तर तिथं जे पहिला दुसरा तिसरा मुलगी आलेले राहते सर, त्यांना मला मेडल आणि सर्टिफिकेट द्यायला लावलं तिरुवनंतपुरम आपला, जे जे भारतामधली तिथं साई नावाची संस्था आहे भारताची, भारत गव्हर्नमेंटची, आणि त्या संस्थेमध्ये सर्वात शेवटी तिथूनच ऑलिम्पिकची आणि आशियाची तयारी तिथं केली जाते, तिथे मला जाण्याचा योग आला. तर असे अशा बऱ्याचशा शाळांमध्ये म्हणजे आता सुरूच राहते. आता उद्या जागतिक पर्यावरण दिन आहे, तिथे बी मी जाणार आहोत आमच्या निसर्ग सेवा समितीच्या 25 वर्षगाठ जाण्याची प्रीत्यर्थ.
1: म्हणजे सामाजिक उपक्रमात तुमचा सहभाग आहे.
2: सामाजिक उपक्रम मी सोडतच नाही तर, जिथं मला बोलवलं तिथं जातो. आणि मी माझा असा एक स्वभाव आहे का, मला शासनाची वर्दी म्हणजे घालून ड्रेस घालूनच ड्युटी केली सर जंगलामध्ये. शासनाची वर्दी घालून ड्युटी केल्यामुळे मला म्हणजे आणि जंगल सफारीच्या कामामध्ये तिकडे माझ्या जंगल सफारीचे उद्घाटन विवेक ओबरॉयच्या हस्ते पण झालेलं, अडेगाव जंगल सफारी गेट म्हणून.
1: अरे वा,
2: तर त्याच्यामुळे त्या ओळखीमुळे मला नवीन नवीन देश विदेशातले लोक मिळत गेले, त्याच्यामुळे मला कामाचा उत्साह वाढत गेला आणि सगळ्या बाबीच्या म्हणजे माहिती होत गेल्याने, आणि जंगलामध्ये रात्रंदिवस गस्ती केल्यामुळे मला खूप अनुभव आहे. त्याच्या त्या अनुभवाच्या माध्यमातून माझे व्याख्यान वगैरे इकडे शाळा कॉलेजला सुरू असतात सर.
1: बर. तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता दिव्यांगांना?
2: दिव्यांगांना हा संदेश देऊ इच्छितो, दिव्यांग स्वतःला समजू नका, स्वतः तुम्ही बाहेर निघा, बाहेर जगासोबत तुमची तयारी करा आणि तुम्ही जगाला दाखवा का मी पण काही आहो, तरच तुम्ही म्हणजे ओळख निर्माण करा स्वतःची. हा आणि स्वतःची ओळख निर्माण केल्याच्या नंतर तुम्हाला पण म्हणजे चांगले चांगले स्टेज उपलब्ध होतील आणि चांगले चांगले प्रतिष्ठान तुम्हाला बोलवतील तुमच्या कार्यासाठी. हा संदेश देऊ इच्छितो.
1: बर. आता आपल्या समवेत अशोक भानसे साहेब होते. त्यांनी आपल्याला अतिशय मौलिक अशी क्रीडा विषयक माहिती दिली. त्यांची मॅरेथॉनच्या स्पर्धांची, त्यांची एकूण जीवनाची वाटचाल अतिशय विस्तृत प्रमाणात सविस्तरपणे सांगितली. श्रोत्यांनी त्याच्यातून नक्कीच बोध घेतील. तर तुम्ही आमच्या आज मुलाखत, खास मुलाखत दिली त्याबद्दल सर तुमचे मी आभार मानतो. धन्यवाद सर तुमचं.
2: सर मला पण आपल्या रेडिओ FM च्या माध्यमातून मला बोलण्याची संधी मिळाली, तर त्या पूर्ण टीमची आणि आपले आपले पण मी स्वतः आभार घ्यावं सर. खूप खूप
1: धन्यवाद सर.
2: धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकत होता दिव्यांग मॅरेथॉनपटू अशोक भानसे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी क्रीडा झेप या मालिकेमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या RJ ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव प्राचार्य डॉक्टर सतीश चंद्र गणपतराव सूर्यवंशी, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादर करते सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग जैनपुरी. ऐकूया स्वर संजीवनी.
1: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय. आज तुमच्यासाठी राग जौनपुरीमध्ये एक भजन सादर करणार आहे. राग जौनपुरीमधले कोमल स्वर ऐकल्यामुळे शरीरातल्या पित्ताचं प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे ॲसिडिटी आणि ॲसिडिटीमुळे उद्भवणारे इतर विकार म्हणजे मायग्रेन किंवा जबरदस्त डोकेदुखी यावर मात करण्यासाठी मदत होईल. जरूर ऐका राग जौनपुरी. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सूचना किंवा काही प्रश्न असतील तर ईमेल पाठवा emailcuretune@gmail.com emailcuretune@gmail.com. धन्यवाद आणि जय हो.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग जैनपुरी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. रसिक हो, स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।
1: पवन करे शोर।
0: हाँ,

हम खडे दे साला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तसं.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.
1: माय नेम इज अँथनी गोन्साल्विस.
2: गोन्साल्विस?
1: राईट. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस.

0: जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, रूप महल प्रेम गली खोली नंबर 420।
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या। कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला। चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.